श्रोते हो सुप्रभात. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ, शके 1948, 25 मे 2026. पहाटेचे 5:55 झाले आहेत. आजच्या प्रसारणात आपण सर्वांचं स्वागत करत आहे अनुराधा तरडे.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र.
1: काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
2: दरवाजा उघडू नको, दरवाजा
1: अगं.
2: कोण?
1: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार, काय भूतभीत बघितलंस काय संज्ञा?
4: बाप रे, कोणीतरी आहे तिथे. कोण आहे? यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
5: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
6: 101 उमासदन.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
10: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
11: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
12: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
13: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
14: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल.

0: सखत अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
5: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
6: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
7: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
8: बरोबर,
7: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
8: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
7: अजिबात नाही,
8: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
6: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
9: हे आहे आकाशवाणी नेटवर्क, 6:35 होत आहेत. कार्यक्रम श्री रामचरितमानस काही क्षणातच.

partidas de Siva. आइए सुने श्री रामचरित मानस का भाग 199।

0: ये आकाशवाणी का प्रसारण है.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. ऐकूया यानंतरचा कार्यक्रम.
2: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
2: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 47वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 47वा श्लोक. याचा अर्थ असा आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकातून कर्मयोग शास्त्र सांगतात. कर्म करण्याविषयीच तुझा अधिकार आहे, कर्माच्या फळाविषयी तुझा केव्हाही अधिकार नाही. कर्माच्या फळाचा हेतू ठेवणारा तू होऊ नकोस, तसं कर्म न करण्याबाबतीतही तू आग्रही राहू नकोस. हाच अर्थ आचार्य विनोबांनी आणखीन सोपा करून आपल्या गीताईमध्ये सांगितलेला आहे. विनोबा म्हणतात, कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी, नको कर्म फळी हेतू अकर्मी वासना नको. प्रस्तुत श्लोकातले चार चरण म्हणजे कर्मयोगाची चतुःसूत्रीच आहे असं लोकमान्य टिळक मानतात. त्यामुळेच कर्मयोग सांगणाऱ्या श्लोकांपैकी हा एक अग्रगण्य श्लोक आहे. लोकमान्य म्हणतात, कर्मयोगाचं सगळं रहस्य या श्लोकात सामावलेलं आहे. तसंच हे चारही चरण एकमेकांच्या अर्थांचे पूरक आहेत. हे कसं ते आपण पाहू. कर्मयोगाची ही चार तत्व वास्तविक अर्जुनम निमित्तीकृत्य म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी सगळ्या मानव जातीला सांगितलेली आहेत. पहिल्या चरणात भगवंत सांगतात, तुझा अधिकार कर्म करण्यापुरताच आहे, ते अधिकार हा कर्मणीयव. इथे अधिकार याचा अर्थ योग्यता असं पंडित सातवळेकर मानतात. प्रत्येक मनुष्य कर्म करण्याचा अधिकारी म्हणजे कर्म करण्यास योग्य आहे, कारण कर्म हे कोणाला चुकत नाही. प्रत्येक प्राणी मात्राला आपल्या शारीरिक गरजांसाठी कर्म करावंच लागतं. मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी असेल तर साहजिकच त्याची कर्तव्य क्षेत्रही तेवढीच मोठी. शिवाय कर्मांचे प्रकारही अनेक, काही नैमित्तिक म्हणजे काही विशिष्ट प्रसंगी करायची कामं, तर काही काम्य कर्म म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी केली जाणारी कामं. मात्र इथे ज्या कर्माचा उल्लेख भगवंत करतात ते कर्म म्हणजे कर्तव्य कर्म. जी कामं प्रत्येक माणसाने केलीच पाहिजेत त्या कामांना अन्य पर्याय असत नाहीत. म्हणूनच श्रीकृष्ण तिथे एव या निश्चयार्थी अव्ययाची योजना करतात. कोणतंही काम केलं की त्याचं काहीतरी फळ असणारच, पण त्या कर्माच्या फळाचा तू अधिकारी नाहीस असं श्रीकृष्ण दुसऱ्या चरणात सांगतात. कर्म करण्यापुरताच मनुष्याचा अधिकार आहे, त्या कामाचा मोबदला म्हणजे फळ मला मिळालंच पाहिजे याबाबत आग्रही नसावं, हे कर्मयोगाचं दुसरं तत्व आहे. यातूनच तिसरं तत्व तिसऱ्या चरणात श्रीकृष्ण सांगतात, फळाची इच्छा मनात बाळगून कर्म करू नकोस. कोणतंही कर्तव्य कर्म करत असता त्याचं फळ आपल्याला मिळेल म्हणून कर्म करायचं नाही, तर निष्काम वृत्तींनी कर्म करत राहावं. कारण कर्म करणं तर चुकणार नाहीच, शिवाय त्या कर्माच्या फळावर आपली मालकीही नाही, मग फळाची अपेक्षा कशी करायची. आता याची आणखीन एक बाजू आहे. तिकडे अर्जुनाचं आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांचंच लक्ष श्रीकृष्ण वळवतात. कर्माचं फळ जर आपल्याला मिळणारच नसेल तर उगाचच कर्म कशाला करायचं असा विचार मनात येणं साहजिक आहे. यासाठीच या श्लोकाच्या चौथ्या चरणात श्रीकृष्ण जणू बजावतात, फळाची इच्छा सोडायची म्हणजे कर्म सोडायची नाही, फलाशा सोडणं म्हणजे कर्माचाही त्याग करणं नव्हे. असे हे एकमेकात गुंतलेले कर्मयोगाचे चार पदर या श्लोकात अर्जुनाला स्पष्टपणे सांगून श्रीकृष्णांनी कर्मयोग रहस्यच विशद केलेलं आहे. हाच निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोगाच्या आचरणाने चित्तशुद्धी प्राप्त होते. म्हणूनच निष्काम कर्मानुष्ठान हीच मोक्षप्राप्तीची पहिली साधन आहे असं रमण महर्षी सांगतात. स्वामी स्वरूपानंद सरस्वतीही चित्तस्य शुद्धये कर्म म्हणजे चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म करावं असं मानतात. ते म्हणतात, ऐहिक आणि पारलौकिक फळ मिळवणं यासाठी कर्म करणं योग्य नाही, तर हे काम करणं आपलं कर्तव्य आहे असं मानून कोणतंही काम केलं तर त्यामुळे आपलं चित्त शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध असेल तर काम करण्यात कौशल्यही प्राप्त होतं. धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर ऐन युद्धाच्या वेळी धर्म्य असणारं आपलं कर्तव्य कर्म म्हणजेच युद्ध करायचं सोडून अर्जुन युद्धामुळे होणाऱ्या संहाराचा, स्वजन

त्या पातक इत्यादी परिणामांचा विचार करून आपलं कर्तव्य कर्म टाळू पाहत होता. गुरुजनांच्या तसंच स्वजनांच्या हत्येच्या पातकाच्या विचाराने तो चिंतित बनला. असं रक्तरंजित राज्य प्राप्त करून आपण कसे सुखी होणार, हा प्रश्न त्याला संत्रस्त करत होता. यापेक्षा भैक्ष वृत्ती स्वीकारणं बरं असं वाटून त्यांनी न योत्स्ये असं श्रीकृष्णाला सांगितलं. अर्जुनाची ही स्वजन मोहानी किम कर्तव्य मूढ झालेली अवस्था पाहून श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या स्थितीची नेमकी मेख जाणून प्रथम त्याला आत्मा आणि शरीर यातला फरक दाखवून दिला. आत्मा हा कधीही मारला जात नाही किंवा तो कोणाला मारतही नाही. आत्मा ज्यामध्ये निवास करतो तो देह मात्र नश्वरच असतो, त्यामुळे शोक करण्याचं कारणच नाही असा सांख्य योग श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगून मी भीष्म द्रोणांना कसं मारू या प्रश्नाचं उत्तर दिलं. तू मारणाराही नाहीस आणि ते नाश पावणारेही नाहीत. कर्मफलाबाबतच्या अर्जुनाच्या मनातल्या शंकेला श्रीकृष्णांनी या श्लोकांनी उत्तर दिलेलं आहे. कर्मयोगाची तत्व सांगणारा हा श्लोक म्हणजे बुद्धियोग आहे असं श्रीकृष्ण सांगतात. फळाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्य बुद्धीनी निसंग वृत्तींनी आपल्याला प्राप्त झालेलं कर्म केलं तर ते आपला वैयक्तिक कल्याणाचा मार्ग खुला करतच, पण समाजहिताचा मानवी कल्याणाचा उदात्त विचारही समाजासमोर उभा करतं. कारण समाजात लोक मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे अर्जुनांनी जर आता राजधर्म पाळला नाही तर समाजापुढे कोणता आदर्श राहणार. भविष्यात समाजाने जर मोहग्रस्त बनून कर्तव्याकडे पाठ फिरवली तर समाजाची फार मोठी हानीच आहे. या विचारानेच श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोगाचं आचरण करायला सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली कर्मयोगाच्या या महत्वपूर्ण श्लोकाचं विवरण करताना सांगतात, म्हणवनी आई के पार्था याची परी पहाता तुझ उचित हो या आता स्वकर्म हे. आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले, जेन सांडी जे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी. हे पार्था तू स्वकर्म करणंच योग्य आहे, विहित कर्म कधीही सोडता कामा नये. त्याचं आचरण करत असताना मात्र फळाची अपेक्षा करू नये, तसंच वाईट कर्मांचा संग न करता हेतू रहित सत्क्रिया करणं योग्य. आजच्या संदर्भात हा श्लोक सर्वांनाच उपयुक्त आहे. आज सगळेच जण काम करण्यापूर्वी त्यांच्या परिणामांचा किंवा फळांचा जास्त विचार करतात. त्यांना अपेक्षित असं फळ मिळणार नसेल म्हणजे कामाचा मोबदला परतावा मिळणार नसेल तर काम करतच नाहीत किंवा मोजकच काम करतात. बऱ्याचदा कामावर लक्ष केंद्रित करत नाहीत, त्यामुळे कामावरही त्याचा परिणाम होतो आणि त्या कामाद्वारे फायदाही होत नाही. कर्म हे वर्तमान आहे आणि त्याचं फळ हा भविष्यकाळ आहे. भविष्याचा विचार न करता वर्तमानावर म्हणजे कर्म करण्यावर मन केंद्रित केलं तर हाती घेतलेलं काम उत्तम प्रकारे पार पडेल आणि त्यामुळे समाधान लाभेल, चित्तवृत्ती प्रसन्न होईल. यामुळे चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम अशी अनुभूतीही खचितच प्राप्त होईल. हा श्लोक जागतिक तत्वज्ञानाचा आणि व्यवस्थापन शास्त्राचा महामंत्र म्हणायला हवा. आजच्या जगात काम सुरू करण्यापूर्वीच यश अपयश नफा तोटा यांची गणितं मांडली जातात, त्यामुळेच या प्रश्नांच्या गर्तेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होतच नाही. आपल्या कामाचं फळ निकाल आपल्या नियंत्रणात नसतो, आपण फक्त ते काम हातात घ्यायचं असतं. काम करताना जो आनंद मिळतो तो आत्मिक आनंद घेत राहायचा असतो. आपण या आनंदापासून लांब जातो आहोत म्हणून फळाच्या अपेक्षेपायी तणाव चिंता अस्वस्थता आपल्या वाट्याला येते आहे. जेव्हा या चिंतेचं दडपण मनावरून काढून टाकू त्याच वेळी आपल्या हातून होणारं काम परिपूर्ण होईल आणि त्याचा आनंद यशस्वीतेच्या गणितांच्या पलीकडचा असेल.

0: नमस्तु।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 47वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी। श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी। निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर।

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: भूले बिसरे गीत.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

हे आकाशवाणी नेटवर्क आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. आता 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आता सविस्तर बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली. भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. त्याचबरोबर व्यापार, ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला. या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली. तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं. भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबिओ यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
1: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालं आहे. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलंय लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली.
0: यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश म्हस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवा. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई तर मग करा इंधन बचतीची.
0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. CBSEच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSCच्या नागरी सेवापूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवापूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2,000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाईम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं UPSCनं सांगितलं. सध्या OBCचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ OBC राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून OBCंना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार OBCंच्या बाबतीत आंधळं आणि बहिरं झालंय का असा प्रश्न OBC नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.

0: काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी ओबीसीत मराठा समाज दाखल झाला तर ओबीसीमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉक्टर सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं लाखो रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील 3 जणांपैकी 2 जण थोडक्यात बचावले असून 1 मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आता ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा या नंतरचा भाग.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क, आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र। 7:30 आहेत, ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीलाच तुम्हाला ऐकवणार आहे मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, रवी यांनी संगीतबद्ध केलेलं आज और कल या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत.

0: मंडळी, 1963 मध्ये प्रदर्शित झालेला आज और कल हा चित्रपट बाळ एम जोगळेकर यांचे वडील बंधू वसंत जोगळेकर यांनी दिग्दर्शित केला होता. आणि बाळ जोगळेकर यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची म्हणजेच कॅमेरामनची भूमिका सांभाळली होती. सुनील दत्त, अशोक कुमार, नंदा आणि तनुजा अशा दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केलं होतं. वसंत जोगळेकर यांनी पु ल देशपांडे यांचं सुंदर मी होणार हे नाटक बघितलं आणि त्यावरून आज और कल या फिल्मची निर्मिती करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली, जी 1963 साली आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज और कल या चित्रपटाबद्दलची अजून एक गंमत तुम्हाला सांगते. या चित्रपटात तनुजाचा हॉर्स रायडिंगचा एक सीन होता. तनुजा घोड्यावर बसून सीन द्यायला तयार होती. कॅमेरे लावले गेले. वसंतरावांनी ऍक्शन असं म्हणताच शूटिंग सुरू झालं. घोडा 20-25 मीटर छान शिस्तीत पळाला. छान चित्रीकरण सुरू होतं. पण अचानक काय झालं कळलंच नाही आणि घोडा उधळला. मातीचा प्रचंड धुराळा उडाला. कोणाला काही दिसेना. क्रू मधली 4-5 माणसं पटकन जीप मध्ये बसली आणि ज्या दिशेला घोडा धावत गेला त्याच्या मागे गेली. घोड्यापाशी गेल्यानंतर त्यांनी अंजारून गुंजारून घोड्याला पकडलं, शांत केलं. तनुजाला सावकाश घोड्यावरून खाली उतरवलं आणि तिला काही झालं नाही हे बघून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. हा सगळा प्रसंग कॅमेरामध्ये शूट झाला होता बरं का. कारण हा जो गोंधळ झाला ना, त्या नादात सगळेजण तनुजाला वाचवायला एकत्र झाले आणि कॅमेरा चालूच राहिला. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं, रवी यांनी संगीतबद्ध केलेलं आज और कल या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र.

0: श्रोते हो, 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
3: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
2: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचा आहे आणि आकाश पण बघायचंय.
4: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची आहे.
3: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
2: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
5: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय, तुम्हीच विचार करा. आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
5: आपण लॅसिक लेझर बद्दल बोलत होतोच, पण त्याचबरोबर लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांबद्दलही बोलत होतो. त्यांच्यामध्ये मायोपिया हा खूप कॉमनली आढळला जातो. मला वाटतं त्यालाच भिंगाचा चष्मा असणं असंही म्हणतात. तर हा आजार नेमका काय आहे याबद्दल सांगा.
6: मायोपिया म्हणजे नियर साइटेडनेस. ते युजली पेशंट्सला काय होतं की जवळचं दिसतं पण दूरचं कमी दिसतं. जसं की आपल्या डोळ्याची लांबी जी आहे कॉर्नियापासून रेटिना पर्यंत, ती युजली आम्ही

0: असं म्हणतो की 24 मिलीमीटर असायला हवी. तर ती थोडीशी जरी जास्त असेल, म्हणजे सपोज नॉर्मल डोळ्यापेक्षा 1 मिलीमीटर डोळा जर लांब असेल, तर त्या पेशंटला -3 चष्मा येतो. आणि तो जर 1 मिलीमीटर छोटा असेल तर त्याला +3 नंबर येतो. हा, तर हे म्हणजे मायोपिया किंवा हायपरमेट्रोपिया. सो डोळ्याची लांबी ही मायनस किंवा प्लस नंबर ठरवते, की नंबर कमी आहे का जास्त आहे ते पण ठरवते, की वयाच्या 18 वर्षापर्यंत नंबर वाढण्याची शक्यता असते किंवा तो वाढतोच कुठल्या लोकांमध्ये, ज्या लोकांमध्ये मायोपिया आहे.
1: डॉक्टर देशपांडे सर, जसं तुम्ही आता म्हणालात की मग 18 वर्षापर्यंत नंबर वाढतच जातो, मग जर आपण त्यांच्यामध्ये लॅसिक लेझर सारखे उपचार केले तर हा नंबर जाऊ शकतो का? आपण उपचार का करत नाही?
0: तर मी तुम्हाला सांगितले की लॅसिक लेझर ची वयोगट जो आहे तो 18 ते 40 किंवा 42 पर्यंत आहे. तर त्याचं कारणच ते आहे की आम्हाला युजली असं वाटतं की मुलांचं जे हाईट

0: नंबर जाऊ शकतो का, आपण उपचार का करत नाही?
1: तर मी तुम्हाला सांगितले की लॅसिक लेझर ची वयोगट जो आहे तो 18 ते 40 किंवा 42 पर्यंत आहे. तर त्याचं कारणच ते आहे की आम्हाला युजली असं वाटतं की मुलांचं जे हाईट आहे ती युजली 16 ते 18 पर्यंत फ्रीज होते आणि मुलींची जी हाईट आहे ती 14 ते 16 मध्ये फ्रीज होते. सो एकदा उंची वाढायचं थांबलं की नंबर वाढत नाही. सो वयाचा 18व्या वर्षी युजली आम्ही असं सांगतो की पेशंटचा नंबर स्टेबल होतो, त्याच्यानंतर तो वाढत नाही. का? कारण की तिथलं जे बोन आहे, ज्या बोनच्या अंतर्गत तो डोळा ठेवलेला आहे, तो डोळा हा सॉफ्ट आहे, तो काही बोनला ढकलून ग्रो होणार नाही किंवा तिथे वाढणार नाही, त्याच्यामुळे त्याची डेफिनेटली ग्रोथ स्टॉप होते. त्याला मायोपिया जेवढा आहे तेवढा फ्रीज होतो किंवा तो प्रोग्रेसिव्ह मायोपिया मध्ये युजली राहत नाही. मग एकदा त्याचा नंबर स्टेबल झाला की 18 नंतर कधी पण, कारण की 18 ला युजली आम्ही पकडतो की त्याची हाईट वाढणार नाहीये त्याच्यामुळे नंबर वाढणार नाही. पण जर तुम्ही 14व्या वर्षी लेझर करायचं म्हणाला तर त्याला पुढचे 4 वर्ष जर त्याची लांबी वाढली तर मग परत त्याला चष्मा लावावा लागेल. म्हणून त्या लॅसिकचा उपयोग होत नाही पीडियाटिक पेशंट मध्ये किंवा लहान मुलांमध्ये. तर तो फक्त आणि फक्त त्याचा लेझरचा उपयोग करायचा असेल आणि चष्मा काढून टाकायचा असेल तर तो युजली एकदा नंबर स्टेबल झाल्यावर किंवा वयाच्या 18व्या वर्षानंतर.
0: नक्कीच, अशीच माहिती ऐकूयात पुढच्याही भागात. तोपर्यंत श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. 7:45 झाली आहेत.

0: प्रसारित करीत आहोत
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: आशा भोसले यांच्या स्वरात जयंत मराठे यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत यशवंत देव यांचं होतं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. 7:50 झाली आहेत. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता ऐकवित आहोत. सुरुवातीला पीएनजी, त्यानंतर क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स. पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, महिलांना आवडणाऱ्या सोन्याच्या माळांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची नावही खूप इंटरेस्टिंग आहेत. तर जोंधळी माळ किंवा कंठी माळ हे खास मराठी माळांचे प्रकार आहेत. त्यात मण्यांचे प्रकार कसे असतात, त्याची गुंफण कशी केली जाते, त्याचे पदर कसे असतात, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना, गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
6: नमस्कार. जोंधळी माळचा जो मणी असतो तो गुळगुळीत असतो आणि त्या मण्यांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 24-28 इंचामध्ये जर माळ बनवायची झाली तर 17-18 ग्रॅममध्ये बनते. एक एक मण्याचा जर विचार करायचा झाला तर 125-150 मणी एका माळेमध्ये बसतात. त्यालाही मी मागल्या भागात जसं सांगितलं तसं काही लोक दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 7 दिवसाला एक एक मणी घेऊन साठवून मग त्याच्या माळा करतात. साधारणपणे आजच्या घडीला जर आपण असं धरलं 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची सोन्याची 10 ग्रॅमला, तर त्या सोन्याची किंमत 14-16% ची मजुरी आणि 17 ग्रॅम वजनाची माळ म्हटलं तर साधारणपणे ती 3-1 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. आता हे जे मणी आहेत हे तारेमध्ये गुंफलेले असतात, म्हणजे जसे आपले मंगळसूत्र गुंफताना ज्या तारा असतात त्या प्रकारचे तारा असतात. दिसायला छान दिसतं जोंधळी मण्यांमध्ये, पण मल्टीपदरचे माळा येतात. पण हे आपण सिंगल पदरच्या माळेचा विचार करतोय. मल्टीपदरची माळ असेल तर मी आधी सांगितलं असं एका बाजूच्या 3 पदरांवरती 2 पदकं, एका बाजूच्या 3 पदरांवर 1 पदक असं ते डिझाईन करून फ्युजन करून ते वापरलं जातं. तशाच प्रकारे कंठीमणी पण असतो, जे जोंधळी मणी ज्या साईजचा असतो त्याच आकारमानाचा साधारणपणे कंठीमणी असतो. फक्त त्याला तास असतात, षटकोनी जरा असं दिसण्याचा प्रकार असतो, म्हणजे जरा ते चमचमतं, जास्त ग्लेज येतं. आणि कंठीमणीलाही साधारणपणे जोंधळी मणीसारखेच 125-150 मणी

0: साधारणपणे 24 ते 27 28 इंचापर्यंतची लांबी, आणि वजन म्हणाल तर ते साधारणपणे 15 ते 16 ग्रॅम वजन, मजुरी सकट 2-3 लाखाच्या ऐवजी ते कुठेतरी 2,80,000 रुपये होत असेल. तर अशा प्रकारे या दोन्ही माळाचा विचार केला तर प्रत्येक माळ म्हणजे आपण अगदी पहिली बघितलेली मोहन माळ, त्याच्यानंतरची जोंधळी माळ, आताची कंठीमणी माळ, या सगळ्या माळाचा विचार केला आपण तर त्या साधारणपणे 3 लाख रुपयाच्या घरामध्ये बसतात, जीएसटी मजुरी आणि याच्या सकट, सब्जेक्ट टू सोन्याचा भाव आपण जो धरला 1,50,000 रुपये तो राहिला आणि जर ग्राहक आणखीन आनंदी झाले तर त्याप्रमाणे म्हणजे दर महिन्याला साधारणपणे तुम्हाला 30,000 सेव्ह केले तर 10 महिन्यानंतर मजुरीत काहीतरी वाचून तुम्हाला ही माळ मिळू शकेल.
1: खरंय सर, तुम्ही हे जे जोंधळी माळ आणि कंठीमणी माळीविषयी माहिती सांगताय तर आकारमान त्याचं लहान मोठं केलं तर त्याच्यामध्ये लाख भरलेली असते का?
0: म्हणजे मी म्हटलं असं जे साबुदाण्याची गोळी जी होमिओपॅथीची असते त्या साईजच्या मण्यांचा विचार करून आपण ते वजन वगैरे विचार केला. जर मणी मोठे बनवले ते आकाराने तर त्याचं वजन वाढणार, तेवढ्याने किमती वाढणार. लाखी मणी हा पूर्वीचा प्रकार होता. आताच्या आधुनिक काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या आधुनिक प्रोसेस असल्यामुळे हॉलो मणी पण व्यवस्थित टिकणारे, न चेपले जाणारे बनवण्याची एक टेक्निक निर्माण झालंय. त्यामुळे तुम्ही मोठा मणी करू शकता, वजन वाढेल. लाखी मणी केलात तर खूप वजन कमी होईल कारण त्याच्यावरती तर तो पापुद्रा चढवलेला असतो. पण आता लाखी मणी तितकेसे पॉप्युलर नाहीत, त्यामुळे मण्याचा साईज वाढवू शकता आणि त्या आकारमानानुसार त्याचं वजन वाढेल. त्यामुळे आपण जे विचार करतोय ते साबुदाण्याच्या गोळीच्या आकाराने त्याचं वजन विचार करतोय, अदरवाईज त्याचं वजन निश्चितच वाढेल.
1: बरोबर. मोडक सर, जोंधळी माळ आणि कंठी मणी माळ या जनरली लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या खास दागिन्यांची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठीच आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: खरं तर आपण असं म्हणतो की इन्व्हेस्टर्स हे नेहमी गुंतवणुकीमध्ये नाविन्य शोधत असतात कारण त्यांना तीच तीच इन्व्हेस्टमेंट करून बोर झालेलं असतं. तर इन्व्हेस्टमेंटमध्ये बोर्डम हे घालवलं पाहिजे आणि नवीन काहीतरी शोधलं पाहिजे का पेशन्स ठेवला पाहिजे?
2: अतिशय राईट प्रश्न आहे मॅडम. सो बेसिकली गुंतवणूक आपण जेव्हा विचार करतो ना तेव्हा ती रोमांचक नाहीये असा प्रथमता विचार केला पाहिजे. म्हणजे काय, आता हे आपल्या डेली रुटीनशी जर आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर आपण रोज आमटी भात भाजी पोळी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. पण आता ते खाताना शरीरासाठी त्यातली मूल्य का महत्वाची आहेत आणि त्याचा शरीर हेल्दी राहण्याशी कसा संबंध आहे, त्यामुळे आपल्याला ते रुटीन फॉलो करणं गरजेचं असतं तर आपण हेल्दी राहू शकतो.
1: बरोबर.
2: जसं हे जीवनाचं जगण्याचं शरीराचं सूत्र आहे तसंच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो आणि आपण बोर होतोय असं जेव्हा आपण विचार करतो की काय रुटीनमध्ये सारखं SIP करतोय, वर्षाला SIP वाढवतोय आणि मग तीच इन्व्हेस्टमेंट तेच फंड, पण हे बोर झाल्यानंतरच मला त्याची फळं मिळणार आहेत. आपल्या घरात लहान मूल आहे बघा, त्याला आपण सांगत असतो अभ्यास कर रे बाबा, अभ्यास कर रे बाबा, मग त्याचं रुटीन बसतं, हळूहळू त्याला ती अभ्यासाची

0: सवय लागते, वाचनाची गोडी लागते आणि त्याचं रूपांतर त्याच्या भविष्यातल्या करिअरच्या सक्सेसमध्ये दडलेलं असतं आणि त्यासाठी त्याला ते बोर व्हायला लागतं, ते रुटीन फॉलो करायला लागतं. सेम इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत आहे. जेव्हा मी ते रुटीन फॉलो करणार आहे, भले मी बोर होत असेल, आता ह्यात रोमांच कुठे शोधायचं आहे, तर शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म ह्याची डेफिनेशन जर मी डिफाईन केली तर कदाचित मला बोर होणार नाहीये. माझ्या वेळी म्हणजे ज्या गोल्सच्या संदर्भात मी गुंतवणूक केली आहे त्या त्या वेळी मला पैसे हे उपलब्ध असतील त्या पद्धतीने गुंतवणूक मला करता येणं शक्य आहे. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट पॅटर्न हा कितीही बोरिंग असला आणि बोर्डम वाटणारा असला तरी तो संयम कायम फॉलो करून त्यातला रोमांच शोधणं गरजेचं आहे जेव्हा बोर्डमचा विचार होतो तेव्हा.
1: अगदी खरंय. आणि म्हणूनच श्रोते हो, इन्व्हेस्टमेंट ही बोर जरी झाली तरी ती तशीच कंटिन्यू केली पाहिजे, त्यात पेशन्स ठेवले पाहिजेत, तरच तुम्हाला त्याची उत्तम फळं मिळू शकतील. असाच सल्ला उद्याही ऐकूयात, पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. गुड डे, बाय बाय.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. 8 वाजले आहेत. जाणून घेऊया ठळक बातमीपत्र.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार करण्याची घाई न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघेल अशी आशा नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. कॉंगोमध्ये इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली असून 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव आणि प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. नॉर्वे चेस 2026 स्पर्धेची सुरुवात आज राजधानी ओस्लो इथं होत आहे. अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या खुल्या आणि महिला या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी 6 खेळाडूंचा समावेश असून यामध्ये मॅग्नस कार्लसन, डी गुकेश आणि आर प्रज्ञानंद यांच्यासारख्या ग्रँडमास्टरचा सहभाग आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल 36 तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते.

0: प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क, प्रसारित करीत आहोत.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
0: आणि
3: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
1: कार्यक्रमात आरंभी ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या मुख्य स्वरात गदी माडगुळकर यांची रचना, संगीत विठ्ठल शिंदे यांचं आहे.

0: सुरक्षितता आणि समृद्धी लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। विजिलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत.

0: संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59।
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना।
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
4: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे।
3: आहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र। हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे। फोन 88 84 94 22 22।
6: सुंदर

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे. प्रतिमा.

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
1: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
2: श्रोते हो, एक निवेदन आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 8:11 झाली आहेत.
3: शब्दरचना संत तुकाराम, गायक आणि संगीतकार डॉ.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानंद लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
4: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचे पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807977.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: सुहास शामगावकर यांच्या स्वरात आता चंद्रशेखर लाटकर यांची ही रचना ऐकूया. संगीत विजय सोनावणे यांचं आहे.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: काय रे बसता कुठे बांधला?
3: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
2: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
3: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्स ची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
7: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले मधुमेहामुळे डोळ्याच्या आरोग्यावर कोणकोणते विपरीत परिणाम होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायची किंवा झालेल्या परिणामाचे निवारण कसे करावे याविषयी आज माहिती देत आहेत.
8: डायबेटिक रेटिनोपॅथी ही डोळ्याची अशी स्थिती आहे ज्यामुळे मधुमेह झालेल्या लोकांमध्ये दृष्टी कमी होऊ शकते आणि त्यांना अंधत्व येऊ शकते. डोळ्यातील पडदा म्हणजेच रेटिना मधील रक्तवाहिन्यांवर हा आजार परिणाम करतो. मधुमेहाच्या रुग्ण

0: त्यांची डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी तपासणी करणे अत्यंत महत्वाचे असते. याचे लवकर निदान झाल्यास योग्य उपचारातून अंधत्व टाळता येते. एखाद्या व्यक्तीला मधुमेह जितका जास्त काळ असतो तितकी डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले असेल तर नियमित डोळ्याची तपासणी आणि शारीरिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तुमच्या रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब निरोगी ठेवणे महत्वपूर्ण आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधोपचार, इंजेक्शन, लेझर उपचार आणि शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दृष्टी कमी होण्यापासून थांबवणे शक्य आहे.
1: मधुमेहामुळे डोळ्याच्या आरोग्यावर झालेल्या विपरीत परिणामांचे निवारण करून घ्यायचे असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
2: कृष्णा कल्ले यांच्या स्वरात आता ऐकूया गुरुनाथ शेणई यांची रचना, संगीत वीरधवल करंगुटकर यांचं आहे.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क

95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: समूह स्वराज ही होती संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. या बरोबरच कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 8:30 वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: EKYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं,
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूर झाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
3: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जे.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
4: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
5: संपर्क 9689911240
4: 9689911240.
6: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
4: मग आता ही भीती घालूया.
5: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
4: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
5: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
4: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
5: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
4: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
5: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
4: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
5: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
4: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
5: 88 88 56 00 11. गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षिस जाहीर करत आहे.
7: 2 इनरवेअर घेतले आणि UPI ने पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
5: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
7: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
5: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
7: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
5: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
7: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
5: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
7: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
5: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर.
7: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
5: वरील योजनेत कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
7: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
8: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीपी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
9: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
10: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
9: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
11: श्रोते हो, कार्यक्रमात आज अपेक्षा ते इच्छापूर्ती या प्रवासातील काही थांब्यांवर विसावणाऱ्या ग.दि. माडगुळकर यांच्या रचना.

0: आशा भोसले यांच्या स्वरात मुंबईचा जावई या चित्रपटातली ही गदी माडगुळकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत सुधीर फडके यांचं होतं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
4: अहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटेरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर योगेश चौगुले मधुमेहामुळे डोळ्याच्या आरोग्यावर कोणकोणते विपरीत परिणाम होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायची किंवा झालेल्या परिणामाचे निवारण कसे करावे याविषयी आज माहिती देत आहेत.
3: डायबेटिक रेटिनोपॅथी ही डोळ्याची अशी स्थिती आहे ज्यामुळे मधुमेह झालेल्या लोकांमध्ये दृष्टी कमी होऊ शकते आणि त्यांना अंधत्व येऊ शकते. डोळ्यातील पडदा म्हणजेच रेटिना मधील रक्तवाहिन्यांवर हा आजार परिणाम करतो. मधुमेहाच्या रुग्णांची डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी तपासणी करणे अत्यंत महत्वाचे असते. याचे लवकर निदान झाल्यास योग्य उपचारातून अंधत्व टाळता येते. एखाद्या व्यक्तीला मधुमेह जितका जास्त काळ असतो तितकी डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले असेल तर नियमित डोळ्याची तपासणी आणि शारीरिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तुमच्या रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब निरोगी ठेवणे महत्वपूर्ण आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधोपचार, इंजेक्शन, लेझर उपचार आणि शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दृष्टी कमी होण्यापासून थांबवणे शक्य आहे.
2: मधुमेहामुळे डोळ्याच्या आरोग्यावर झालेल्या विपरीत परिणामांचे निवारण करून घ्यायचे असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6060 या क्रमांकावर संपर्क करा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पूर्ण झालेली इच्छापूर्ती करण्यासाठी त्या इच्छेचीच विस्मृती झाल्यावर असा प्रश्न पडत असेल का? ऐकून पाहूया.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर हडपसर पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी

0: दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
3: संपर्क 9689911240.
2: 9689911240.
4: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षीस जाहीर करत आहे.
5: दोन इनरवेअर घेतले आणि UPI ने पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
4: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
5: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
4: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
5: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
4: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
5: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
4: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
5: योजना 7 जून किंवा 60 असे पर्यंतच.
4: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर?
5: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
4: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
5: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
6: संधे

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: विस्मरणाचं वरदान अनेकदा विश्वासाला देखील जन्म देत असेल का? की त्यामुळेच अलौकिकतेच्या अस्तित्वाचा प्रत्यय येत असेल? तुम्हाला काय वाटतं?

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मल्हारी मार्तंड या चित्रपटातली गदी मांडगुळकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत वसंत पवार यांचं होतं. काहीही आणि कसंही असो, उजेडात दिसणाऱ्या अवस्थेचं मोल मात्र अमूल्य हेच खरं. या बिंदूवरती कार्यक्रमात आता निरोप घेऊया.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. 8:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातमीपत्र.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.

विविध भारती पुणे, ठळक बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 2.76 रुपयांनी वाढून 111.21 रुपये प्रति लिटर झाले आहेत, तर डिझेलचे दर 2.81 रुपयांनी वाढून 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 4 महिलांचा जीव घेणाऱ्या टी2 नामक वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलांवर या वाघिणीनं हल्ला करून त्यांना ठार केलं होतं. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली असून गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागानं संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. महाबळेश्वर जवळील आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात प्राथमिक माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. रायगड आणि सातारा पोलीस मदत आणि बचाव कार्य करत आहेत. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकल तालुक्यात नदीतून शिंपले काढत असताना अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं एकाच कुटुंबातील 9 जणांचा काल बुडून मृत्यू झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 वाजून 58 मिनिटांनी.

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र प्रसारित करीत आहोत.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात नाग देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेल्या अनवट भावना शब्दात मांडणाऱ्या काही गूढ रचना आणि आपल्यासोबत अनुराधा तरडे.

0: जी एन जोशी यांच्या स्वरात आणि संगीत नियोजनात नागह देशपांडे यांची रचना आत्ता आपण ऐकली.
1: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
4: मॅथ्स ची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
5: मग आता ही भीती घालूया.
0: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
5: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
5: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
5: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
5: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
5: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
0: 88 88 56 00 11.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: लौकिकाची साथ सोडून अलौकिकाची धरलेली आस आणि मिळालेली सोबत ज्या रस्त्यांवर घेऊन जाते त्या रस्त्याचं वर्णन आता ऐकूया.

0: मंगलानाथ यांच्या स्वरात नाग देशपांडे यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत यशवंत देव यांचं होतं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
3: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 9:15 झाले आहेत. शिवाच्या ओढीनं आसुसलेला जीव अवघड वाटाही पार करताना किती सहजतेनं त्याची जाणीव करून देत राहतो ते या रचनेतून आता ऐकूया.

0: कृष्णाकल्ले यांच्या स्वरात नाग देशपांडे यांची रचना, आत्ता आपण ऐकली संगीत यशवंत देव यांचं होतं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी.

0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे। वाढतं तापमान रोखण्यासाठी धोकादायक ठरू शकतं। वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे। दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा। अत्यावश्यक असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा। हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा। शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या। लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित आहारात असू द्या। संतुलित आणि हलका आहार घ्या। जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळलेले बरे। लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या। उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या। आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे। सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा।
3: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो। एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय। एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत। आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल। ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं। चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून। हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6। नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
2: कार्यक्रमात अखेरीला ध्यासपूर्तीच्या क्षणी होणारे मोह टाळून परिपूर्णतेसाठी सज्ज बनवणारी नाग देशपांडे यांची रचना आता ऐकूया।

0: सुधीर फडके यांच्या स्वरात नाग देशपांडे यांची रचना आत्ता आपण ऐकली. आजच्या कार्यक्रमात नाग देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि अनवट भावना शब्दात मांडणाऱ्या काही गूढ रचना आपण ऐकल्या. या लेखणीला विनम्र अभिवादन करून कार्यक्रमातून आता निरोप घेऊया.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया समूह स्वरात अण्णासाहेब किर्लोस्कर यांची पद आणि संगीत रचना नाटक सौभद्र.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: प्रभुदेव सरदार यांच्या स्वरात गोविंदराव टेंबे यांची पद आणि संगीत रचना. आता ऐकूया नाटक पटवर्धन.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील सर्वत्र. 9:45 झाली आहेत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
5: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
8: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
7: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक.
9: कार्यक्रमात आता सुरेश हळदणकर यांच्या स्वरात गो

0: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
3: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो। एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतली आहे। एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत। आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल। ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं। चला तर भीती गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून। हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। फोन नंबर आपले नेहमीचे 0202553175 किंवा 6। नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
2: श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण समूह स्वर प्रभुदेव सरदार आणि सुरेश हळदणकर यांच्या स्वरातल्या सौभद्र पटवर्धन आणि संशय कल्लोळ या नाटकातल्या काही पदरचना ऐकल्या. या बरोबरच कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत.
3: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातमीपत्र.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: विविध भारती पुणे ठळक बातम्या. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात आज पहाटे एक स्कॉर्पिओ गाडी 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले आहेत. त्यातल्या 5 जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित 3 जणांचा शोध सुरू आहे. सातारा जिल्ह्याच्या कारेगाव तालुक्यातल्या आसगावचे हे तरुण गेल्या शुक्रवारी दापोलीतल्या हरणई बंदरामध्ये फिरायला गेले होते. आज पहाटे परत येत असताना घाटातील दाभोळगावच्या हद्दीत चालकाचा गाडीवरचा ताबा सुटून जीप खोल दरीत कोसळली. त्यामध्ये सर्वांचा अंत झाल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली आहे. 2018 ज्या वळणावर बस दरीमध्ये कोसळली होती त्याच ठिकाणी हा अपघात झाला असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ज्येष्ठ क्रांतिकारक राशबिहारी बोस यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. सोशल मीडियावरच्या एका पोस्टमध्ये शहा यांनी म्हटलं आहे की राशबिहारी बोस यांनी आपल्या

0: विलक्षण संघटनात्मक कौशल्यानं स्वातंत्र्यलढ्यामध्ये नवी ऊर्जा निर्माण केली. त्यांनी आझाद हिंद फौज आणि इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली आणि गदर आंदोलनाच्या माध्यमातून परदेशातल्या भारतीयांना संघटित करून स्वातंत्र्यलढ्याची ज्योत त्यांच्या मनामध्ये अविरतपणे तेवत ठेवली. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1 अब्ज 30 कोटी डॉलर्स खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च 1 अब्ज 9 कोटी डॉलर्स होता, असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पावसानं काल जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूणसह अनेक भागांमध्ये हा पाऊस पडला. दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्याला पावसाचा पिवळा बावटा जाहीर केला आहे. आशियाई 23 वर्षांवरच्या कुस्ती स्पर्धेत भारतीय पैलवानांनी आपली प्रभावी कामगिरी कायम राखत काल व्हिएतनाममधल्या दा नांग इथं 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. महिलांच्या फ्रीस्टाईल गटामध्ये मानसी लथेरा आणि काजल धोचक यांनी सुवर्णपदकं जिंकली, तर स्वीटी आणि नेहा सांगवान यांनी रौप्यपदकं मिळवली आहेत. अहिल्या शिंदेनं कांस्यपदक मिळवलं. पुरुषांच्या ग्रीको रोमन गटात सुमित दलालनं सुवर्णपदक, तर नीरज पटेल आणि रोहित बुरा यांनी कांस्यपदकं जिंकली आहेत. या त्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया विक्रम फिटनेस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. फिटनेस बद्दल बोलायला माझ्या सोबत आहे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोत्यांनो नमस्कार.
7: विक्रम, आज जी केस फाईल आहे माझ्या समोर त्याच्यावरती नाव आहे मिसेस मेघना पिसे या 36

0: 9 to 6 ऑफिसला जाणारी व्यक्ती कसं त्या व्यक्तीचं शेड्यूल असतं की यावेळेस नाश्ता करायचा, दुपारचा लंच टाइम ऑफिसमध्ये असतं तेव्हा ते खायचं, संध्याकाळी एवढं खायचं, रात्री एवढं खायचं, इतके वाजता झोपायचं, उठायचं. हे नाईट शिफ्ट करणारे लोक अनफॉर्च्युनेटली त्यांच्या बाबतीत काय होतं की ते कुठल्याही पद्धतीचं शेड्यूल लावू शकत नाहीत आणि शेड्यूल न लावल्यामुळे त्यांचं वजन वाढायला लागतं. आता पिसे मॅडमच्या बाबतीत मी एक्झॅक्टली हेच केलं, त्यांची नाईट ड्युटी असल्यामुळे मी त्यांचं सगळं शेड्यूल उलट केलं. म्हणजे त्यांचं रात्रीचं जेवण हे सकाळी 6 वाजता होतं, त्यानंतर झोप जी होती ती सकाळी 8:30 ते 4:30 होती, 5 ते 6 त्यांचा व्यायाम होता आणि 6:30 त्यांचा नाश्ता होता, त्यानंतर दुपारचं त्यांचं जे जेवण होतं ते 10:30 होतं. अशा पद्धतीने बेसिकली मी त्यांचं शेड्यूल लावलं आणि दिवसातून 1 तास एक्सरसाइज, दिवसातून 4 वेळा खाणं, म्हणजे पिसे मॅडमच्या बाबतीत रात्रभरात 4 वेळा खाणं
1: बरोबर,
0: आणि 8 च्या 8 तास झोप. आणि जसं मी मागच्या केसमध्ये अशोक सरांना सांगितलं होतं, तसंच या केसमध्ये पिसे मॅडमला सांगितलं की ज्या रूम मध्ये त्या झोपतायत त्या रूम मध्ये गडद अंधार करून झोपायचं, म्हणजे डोळ्यावरती सूर्यकिरण पडणार नाही, ते न पडल्यामुळे त्यांना दिवस असेल तरी 8 च्या 8 तास झोपता येईल आणि आपल्याकडे रिझल्ट समोर आहे.
1: हो, 2 महिन्यात 7 किलो. या केस बरोबर आज वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: सर, सध्या आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्यात सुद्धा पोटाचा कॅन्सर होण्यामागे बऱ्यापैकी वाढ झालेली आपल्याला दिसतीये, तर या सगळ्यामागे कारण काय आहेत आणि हे आपण टाळू शकतो का?
4: कसं आहे की कॅन्सर म्हणजे काय, तर शरीर जेव्हा अनैसर्गिकरित्या वागायला लागतं त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का एखादी गोष्ट तुम्ही नैसर्गिकरित्या वापरली तर काही प्रॉब्लेम येत नाही, जोपर्यंत तुम्ही निसर्गाच्या बरोबर चालता तोपर्यंत काही होत नाही. पण निसर्गाच्या विरोधात तुम्ही जायला लागला तर मात्र शरीराचं वातावरण बिघडायला लागतं आणि मग शरीर अनैसर्गिकरित्या बिहेव करतं, ज्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का आपण बघितलं याच्यामध्ये नैसर्गिक पॅटर्न मध्ये, तर साधारण रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत आपलं मेंटल डिटॉक्सिफिकेशन होत असतं, त्यानंतर 1 ते 3 लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. आणि आता बरेच जण झोपताना रात्री 1 आणि 2 वाजता झोपतात, मग त्यामुळे तुमचं मेंटल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही आणि फिजिकल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही. आणि मग त्याच्यामुळे कसं, आता आपण बघतो की फॅटी लिव्हर वगैरे प्रकार वाढत चाललेले आहेत, मग त्यासाठी लिव्हर क्लेन्झिंग करा आणि हे करा ते करा म्हणतात. पण बेसिकली तुम्ही त्याला स्वतःला काम करायला जर का वेळ दिला तर काही इतर गोष्टींची गरजच नाहीये. आणि लिव्हर हा शरीराचं पूर्ण वातावरण काय करत असतो, बॅलन्स करत असतो, आणि त्याला जर का प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन नाही झालं तर शरीर मात्र काय होतं, अननॅचरल बिहेव्ह करायला सुरुवात करतो.
3: श्रोते हो, डायबेटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरील यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. डॉक्टर गिरी, मग या केस मध्ये पोटाचा कॅन्सर होण्याचं कारण काय आहे?
4: म्हणजे आता कसं होतं की म्हणजे लिव्हर जे आहे ते पचनासाठी काम करत असतं, पित्त सुद्धा पचनासाठी काम करत असतं, म्हणजे पोटामध्ये जे झालेलं ऍसिड आहे त्याला न्यूट्रलाइज करायचं काम पित्त करत असतं. त्याच्यामध्ये दुसरं जर का खाण्यामध्ये बघितलं तर आपण हल्ली प्रचंड केमिकल वापरतो, म्हणजे म्हणतो ना की धान्य वाढवण्यासाठी फर्टिलायझरचा वापर केला जातो, नंतर ते टिकत नाही म्हणून मग त्यासाठी पेस्टिसाइड्सचा वापर केला जातो, जंतुनाशकांचा वापर केला जातो. आपण जे काही पॅक फूड खातो त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतो ना प्रिझर्वेटिव्ह करण्यासाठी अनेक विषारी केमिकल आहेत, पण मग त्याच्याशिवाय पर्याय नाही, मग त्याचं प्रमाण बाबा लिमिटमध्ये ठेवा असं सांगितलं जातं. परंतु नंतर कोण टेस्टिंग करतं, त्याचं प्रमाण पण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं. आणि तुम्ही जरी या सगळ्या गोष्टी खाल्ल्या तरी सुद्धा शरीर मात्र ते काही ऍक्सेप्ट करत नाही आणि मग त्यामुळे शरीर काय करतं, या सगळ्या गोष्टीला जाळून टाकायचा प्रयत्न करतं आणि एक्सेस ऍसिड तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग हे एक्सेस ऍसिड काय करणार आहे, पोटाला जाळून टाकणार आहे आणि मग त्यांनी एक्सेस ऍसिडमुळे मग पोट काय होणार, इरिटेट होणार आहे आणि मग त्याच्यातून

0: अनवॉन्टेड ग्रोथ होणार ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. त्याचप्रमाणे जेव्हा ही एक्स्ट्रा ऍसिडिटी जेव्हा वाढायला लागते बरोबर ना, त्यावेळेला शरीर त्याला पुढे जाऊ देत नाही, म्हणजे पोटाच्या पुढे लहान आतड्यात त्याला एंट्रीज करू देत नाही. आणि मग अशा वेळेला आपण ऍसिडिटी कमी नाही करत, आपण काय करतो तो गार्ड तिथे अडवतोय म्हणून मग इथे ऍसिडिटी वाढते ना, तर त्या गार्डलाच मारून टाका. मग एच पायलोरी प्रॉब्लेमॅटिक आहे बाबा, मग एच पायलोरीला मारून टाका. आणि मग तो एच पायलोरी तुम्ही म्हणजे इनहिबिट करून टाकला की मग ते सगळं ऍसिड जातं पुढे लहान आतड्यांमध्ये आणि ओव्हरऑल सगळ्याच आतड्याची वाट लागते आणि त्याच्यातून काय होतं आतड्याचा कॅन्सर वाढत चालले. खरं वास्तविक प्रायमरी लेवललाच ऍसिडिटी वाढायला लागली किंवा पोटाचे काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही जर का प्रॉपर आयुर्वेद तज्ञाचा जर का सल्ला घेतला तर मग तो सर्वांगीण विचार करेल याचा की बाबा मानसिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय, शारीरिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय आणि त्याप्रमाणे जर का योग्य वातावरण शरीराचं बॅलन्स केलं तर आपल्याला कॅन्सर सारखा आजार सुद्धा टाळता येईल. इव्हन कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेमॅटिक पार्ट काय होतं की नुसतं ती गाठ कापून टाकणं, जाळून टाकणं, किमो देऊन किंवा रेडिएशन देऊन हे करत राहण्यापेक्षा शेवटी नवीन गाठी येत राहतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कॅन्सर होण्यासाठी शरीरातलं जे बिघडलेलं वातावरण आहे ते रिपेअर करत नाही तोपर्यंत काही तुम्हाला कॅन्सरवर विजय मिळवता येणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला जर का टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ, तर इतर दिवशी हडप इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. पुन्हा भेटूया ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, आपण वेगवेगळ्या समाजामधल्या लोकांसाठी काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, त्यांच्याप्रती आपण आपलं ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असतो आणि याच अनुषंगाने आत्ता मागच्या वर्षी आपण शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम केला होता, याही वर्षी आपण तो कार्यक्रम पुन्हा करतोय, तर आज त्याचबद्दल चर्चा करूयात. नेमका या मागचा उद्देश काय आहे, हा कार्यक्रम कधी असणार आहे याबद्दल सांगा.
2: सो शिक्षक हो तुमच्यासाठी असं हे या कार्यक्रमाचं नाव आहे मॅडम. 30 मे 2026 रोजी आपण हा कार्यक्रम दादासाहेब दरोडे सभागृह इथे संध्याकाळी 4:30 ते 8:30 हा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत. आता 30 मे 2025 रोजी सुद्धा आपण हा कार्यक्रम केला होता. आत्ताच हे त्याचं दुसरं वर्ष आहे. मूळ कार्यक्रमाचा गाभा काय आहे, तर मी गेली 25 वर्ष भारतीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने वाढत गेली, काय इकॉनॉमीमध्ये ग्रोथ झाली, सर्व्हिस सेक्टर ॲग्रिकल्चर सेक्टरने इकॉनॉमीमध्ये कशी ग्रोथ केली, मॅन्युफॅक्चरिंग हा भारताच्या विकासाचा पुढचा पाया कसा असणार आहे, गेल्या 15-20 वर्षात भारतानं नवनवीन उच्चांक कसे गाठलेले आहेत, याच्याबद्दल वेळोवेळी वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्सशी किंवा मला भेटणाऱ्या व्यक्तींशी सल्लामसलत करत आलेलो आहे. हा देखील एक शिक्षणाचाच भाग आहे असं मला वाटतं. आणि ज्या इकॉनॉमी बद्दल मला भरभरून बोलायला आवडतं, त्या इकॉनॉमीचा खरा पाया कोण असेल किंवा ती अर्थव्यवस्था ज्याची जडणघडण ही खरी कोणाकडून होत असेल, तर ती शिक्षकांकडून होते असं मला मनापासून वाटतं. आता ही शिक्षक मंडळी प्रत्येक विद्यार्थ्याला इनडायरेक्ट

0: ती डायरेक्टली इकॉनॉमीबद्दलचं बाळकडू ज्या पद्धतीने देतात आणि ती इकॉनॉमी वाढवण्याचा योग्य पद्धतीने ग्रो करण्याचा तो विद्यार्थी त्याच्या करिअरच्या आस्पेक्टने जसा प्रयत्न करतो म्हणजेच याची खरी वाट ही शिक्षणातून आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणून त्या शिक्षकांचा गौरव झाला पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठीचा कार्यक्रम शिक्षक हो तुमच्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही सुद्धा जर का शिक्षक असाल मग क्लासमध्ये, शाळेमध्ये, प्रायमरी टीचर, सेकंडरी टीचर, अगदी कॉलेजमध्ये सुद्धा जर तुम्ही शिक्षक म्हणून, प्रोफेसर म्हणून काम करत असाल तर शिक्षक हो तुमच्यासाठी हा क्रिसेंटनी आयोजित केलेला कार्यक्रम खास तुमच्यासाठी आहे. 30 मे रोजी दुपारी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे. इथे प्रवेश विनामूल्य आहे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शिक्षक असण्याचं ID कार्ड बरोबर बाळगणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा इथे येण्यासाठी जरूर रजिस्टर करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. वाणी सर, जसं आता तुम्ही म्हणालात की शिक्षक हा पाया आहे ज्यांच्यामुळे पुढची पिढी घडते आणि त्यांचा गौरव होणं गरजेचं आहे, याबाबत जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एखादा माणूस जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला घडवतो तेव्हा तो परिपूर्ण असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. मग तो परिपूर्ण असण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या तुम्ही या कार्यक्रमात देणार आहात का?
0: 100% तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे मॅडम की कुठलीही व्यक्ती, मग तो शिक्षक असेल किंवा शिक्षक इतर वर्ग असेल, हा परिपूर्ण असणं गरजेचं असतं. म्हणजे जीवनात परिपूर्णता कधी येते, शिक्षण हे आयुष्याची शिजोरी आहे, त्याबद्दल कुठलाही डाऊट किंवा सेकंड थॉट नाहीये. त्याचबरोबर करिअर आस्पेक्टने, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक या सगळ्या बाबींवर आपण आघाडीवर असणं किंवा हळूहळू टप्प्याटप्प्याने आपली ग्रोथ होणं हे तितकंच गरजेचं आहे. आता शिक्षकांना जर आपण पीसी सेंटरला घेतलं, कारण आपण शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाबद्दल बोलत आहोत, तर शिक्षक वर्ग हा ऍक्च्युली वेगवेगळ्या कामातून पिचलेला आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतं. पिचलेला याचा अर्थ त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत. म्हणजे मुलांना शिकवणं ही सामाजिक जबाबदारी ते पेलवतातच आहे, अर्थात त्यांना त्याचे पैसे मिळतात, पण तरीही ते त्याचं भान न ठेवता आउट ऑफ बॉक्स जाऊन मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून अगदी आत्ताचा विषय घेतला तर जनगणना करणे हे देखील शिक्षकांना काम करायला लागतं. किंवा इलेक्शन असतात भारतात, तर त्या इलेक्शन मध्ये बऱ्याचदा शिक्षकांचा रोल देखील इलेक्शन ड्युटी साठी महत्वाचा असतो. सो अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर शिक्षक वर्ग हा लढत असतो. तर मला कुठेतरी मनोमनी असं कायम वाटतं की त्याचबरोबर त्यांची आर्थिक घडी देखील व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. आता असं जेव्हा मी म्हणतो की आर्थिक घडी असणं व्यवस्थित आहे, तर बेसिकली याचा बॅलन्स कसा साधता येईल आणि त्यांचं फ्युचर प्लॅनिंग कसं करता येईल, शिक्षकांचं फ्युचर प्लॅनिंग म्हणजे फायनान्शियल फ्युचर प्लॅनिंग असं आपण त्याला म्हणूयात, तर हे कसं असलं पाहिजे याच्यासाठी देखील संकल्पना तिथे मांडण्यात येणार आहेत. आज साधारण भारताचा विचार केला तर 92 लाख शिक्षक वर्ग काम करतो, यातलं फायनान्शियल फ्री झालेला शिक्षक हा किती आहे अशी जर मांडणी करण्याचा प्रयत्न केला तर तो हार्डली 7-8 लाख शिक्षक वर्ग आहे. म्हणजे पर्सेंटेज हे खूप मोठं आहे आणि ह्या शिक्षकांना त्यांच्याही फॅमिलीच्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत. जसं देशाच्या काही जबाबदाऱ्या या शिक्षकांना सोशल आस्पेक्टने सांभाळायला लागतात, तसंच त्यांची कुटुंबाची आर्थिक जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे आणि ती जबाबदारी त्यांना योग्य पद्धतीने पेलवता यावी, नवनवीन इन्व्हेस्टमेंटचे पर्याय त्यांच्या समोर उपलब्ध असावे, त्याची मांडणी त्यांना योग्य पद्धतीने करता यावी, याचं डिटेल डिस्कशन या कार्यक्रमात मी स्वतः करणार आहे. तर कुठल्याही शिक्षकाने हा कार्यक्रम मिस करू नये. शिक्षक हो तुमच्यासाठी. सो 30 मे 2026 रोजी येताना प्रत्येक शिक्षकाने तो शिक्षक असल्याचा पुरावा असणं मात्र कंपल्सरी आपण केलेलं आहे. कार्यक्रमासाठी रजिस्टर करायचं आहे, त्याच्यासाठीची लिंक आणि नंबर्स आम्ही सगळीकडे फ्लोट केलेले आहेत सगळ्या सोशल मीडियामध्ये. रेडिओच्या माध्यमातून देखील आपण ते करत आहोत. शिक्षकांनी तिथे यावं, स्वतःचं ID दाखवावं, कार्यक्रमात एंटर करावं. साधारण 4:30 वाजता ह्या कार्यक्रमाची सुरुवात होईल, 8:30-9 पर्यंत हा कार्यक्रम चालेल आणि कार्यक्रमाची सांगता ही सुरुची भोजन वाचनाने होणार आहे. सो कार्यक्रम हा वेगवेगळ्या पद्धतीने विभागलेला आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत, पण प्रत्येक शिक्षकाने जरूर या कार्यक्रमात सहभागी व्हा.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः शिक्षक असाल किंवा तुमच्या आजूबाजूला जर कोणी शिक्षकीय पेशामध्ये काम करत असेल, मग ते क्लासेसचे शिक्षक असू देत किंवा शाळेचे शिक्षक असू देत किंवा कॉलेजचे शिक्षक असू देत, कोणीही जे शिक्षक आहेत ते या समारंभामध्ये सहभागी होऊ शकतात. क्रिसेंटनी आयोजित केलेला समारंभ

0: प्रारंभ 30 मे रोजी दुपारी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे शिक्षक हो तुमच्यासाठी. यामध्ये सर्व शिक्षकांना प्रवेश विनामूल्य असणार आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि शिक्षक असल्याचं ID प्रूफ जवळ बाळगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन साठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764-12-55-33. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते. पुन्हा भेटूयात लवकर या शिक्षक हो तुमच्यासाठी.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमातून आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: आणि डॉक्टर गुरुराज पडसळगी सर. नमस्कार सर.
5: नमस्कार.
3: डॉक्टर सुरेश सर, जेव्हाही कुठली गोष्ट ट्रीटमेंट पार्टला येते त्यावेळेला सर्जरी हा त्यातला एक भाग असतो आणि लोकांच्या मनात याबद्दल भीती असते. आता खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने सर्जरी केली जाते तर त्याबाबत तुम्ही काय सांगा?
4: मी असं म्हणेन की ऑपरेशनची भीती कशाला, आणि माझी खात्री की डॉक्टर गुरुराज सर आपण ही भीती घालू शकाल.
5: जब भी हम पेशंट को बोलते अभी हमने कंजर्वेटिव सारे चीज ट्राई कर लिए, अभी नहीं हो रहा है तो बेटर गो फॉर सर्जरी, मतलब सर्जरी की जरूरत है आपको. बहुत लोग घबरा जाते हैं. डॉक्टर सर्जरी, दो चीजें उनके दिमाग में चलता है. एक, डॉक्टर सर्जरी करके स्टोन निकाला तो मैंने सुना है कि बार बार होता है करके.
3: अच्छा,
5: ऐसे नहीं है. सर्जरी का और स्टोन रिकरेंस का कुछ भी रिलेशन नहीं है. स्टोन रिकरेंस शरीर के स्वभाव से होता रहता है. और दूसरी, सर्जरी के टाइम पे कुछ कॉम्प्लिकेशन हो सकता है क्या डॉक्टर? ये भी एक्चुअली पूरा सही नहीं है. क्यों? अगर हम ऐसे ही छोड़ दें उसको, ट्रीटमेंट नहीं किया, तो 100% कॉम्प्लिकेशंस होते हैं स्टोन के वजह से.
3: अच्छा.
5: क्योंकि स्टोन ब्लॉक किया रहता है, किडनी के ऊपर उसका दबाव बनाया रहता है, इसलिए ऐसे तो नहीं कर सकते हम. इनफैक्ट आज के टाइम पे सर्जरी में भी बहुत सारे इम्प्रूवमेंट आए. जैसे हर टेक्नोलॉजी में बदलाव होता रहता है टाइम टू टाइम. इवन हमारे सर्जिकल टेक्निक्स मानो या फिर यूज होने वाले टेक्नोलॉजी में काफी सारे सुधारण आए.
3: अच्छा.
5: जो मिनिमम से मिनिमम इन्वेजन, मतलब मिनिमम से मिनिमम हम पेशेंट के शरीर के ऊपर कट्स या फिर विदाउट कट्स, विदाउट सूचर, वो हम सर्जरी करके स्टोन को सक्सेसफुली निकाल सकते.
3: अच्छा.
5: और कॉम्प्लिकेशन टाल सकते.
3: अच्छा, इस बारे में और भी बात करेंगे लेकिन उससे पहले श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज सर, आपण बोलत होतो ट्रीटमेंट पार्ट बद्दल आणि आता तुम्ही म्हणालात की खूप सोप्या झाल्या आहेत सर्जरी. अजून काय सांगाल?
5: येस, इनफॅक्ट सर्जरी एक ब्रॉड टर्म है. सर्जरी बोले तो जो बहुत बड़ा ऊंड करना, गाव करना, वैसे कुछ नहीं रहता है.
3: okay.
5: हमारे 99% सर्जरी सभी एंडोस्कोपिकली किए जाते हैं.
3: अच्छा.
5: मतलब दूरबीन द्वारे. और दूरबीन का साइज भी हाल ही बहुत ही छोटे छोटे होते जा रहे हैं.
3: okay.
5: छोटे होने का एडवांटेज क्या है?

0: आगरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
1: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
2: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
0: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
1: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
2: मग तरी ते का घर सोडून गेले?
1: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
1: बर बर, ये ना आत ये.
2: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या, हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
2: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
0: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
1: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघे डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
4: वहिनी दादा, शैलेशच चुकलं हं, आणि त्याला त्याची चूक कळलीये. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
0: अगं शिवानी,
1: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
0: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं. अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हाच अडवायला हवं होतं.
1: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
4: नाही नको अगं वहिनी.
0: हे बघा, जेवला नाहीत ना मग मात्र.
4: बर ठीक आहे दादा, बसतो.
0: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
2: आई आम्हाला खूप भूक लागली आहे.
1: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
4: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर.

0: मधूनच का?
1: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
0: तुम्ही चौघं बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
2: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
1: वा
3: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
0: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
4: शार्दूलला माहित होत एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
0: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
1: अगं थँक्यू काय, शैलेश शिवानी आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
5: हो दादा नक्की.
2: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये,
6: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर, देवाची उरळी, पुणे इथे. संपर्क 9689911240 9689911240.
7: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
8: जब तुम कहो, लेकिन एक शर्त पर. पार्टी होगी तुम्हारे घर पर.
7: क्यों?
8: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता.
7: क्या लुक,
8: क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया है?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी.
9: प्लैनेट फर्नीचर, देवाची उरळी, पुणे.
10: कॉन्टैक्ट 9689911240.
11: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
12: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे या कार्यक्रमात आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याची माहिती सांगत असतात. आजही तशाच प्रकारची माहिती आपल्याला डॉक्टर देणार आहेत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत.
13: नमस्कार मॅडम.
12: गेल्या दोन भागात डॉक्टर आपण डोळ्यामध्ये होणारा रक्तस्राव आणि त्याची कारणं जाणून घेत होतो, तर अजूनही काही कारणं आहेत का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो?
13: अजून एक दोन तीन महत्वाची कारणं आहेत. एक मधुमेह राहिलाय, दुसरी गोष्ट ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदूचा परिणाम स्वरूप डोळ्यात रक्तस्राव येतो, आणि तिसरं जिरलेलं आम्लपित्त. आता एकेका बाबतीत बघता येईल. आम्लपित्ताच्या बाबतीत मी सांगेन की बऱ्याच वेळेला जिरलेलं आम्लपित्त असेल तर लोकांना ओकाऱ्या काढणं, रात्री थंड पाणी पिणं, रात्री थंड दूध पिणं हे होत असताना वर्षानुवर्ष अँटॅसिड घेत असतात. मी नेहमी सांगतो आपण साधी भाजीपोळी खा किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स खा, म्हणजे काय खाताय हे महत्वाचं नाही, त्याचा मळ आणि मूत्र तयार होणार हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे काही खाल्लं, सोनं जरी खाल्लं तर त्याचा बाय प्रोडक्ट शरीराला लागतं तेवढं शरीर घेणार आहे आणि बाकी सगळं बाहेर टाकून देणार आहे. मळ आणि मूत्र हे तयारच होणार आहे. तसं ज्या वेळेला तुम्ही सततचे घाणेरडे पदार्थाची सेवन होत असेल, तुमची दिनचर्या चुकीच्या पद्धतीचे असेल, दुपारचं झोपणं असेल, उष्ण पदार्थ खाणं असेल, व्यसनाधीनता असेल आणि त्याचा परिणाम लिव्हरवरती होऊन तुमच्या रक्तात पित्त वाढत असेल, तुमच्या कोठ्यात पित्त वाढत असेल आणि आम्लपित्तासारखी लक्षणे येत असतील आणि त्याला तुम्ही मूळ आजाराचं कारण शोधून ट्रीटमेंट न करता नुसते अँटॅसिड घेत राहिलात तर सप्रेस होईल फक्त. म्हणजे बाय प्रोडक्ट तयार झालाय, हा पित्त तयार झालंय, फक्त तुम्ही अँटॅसिड घेतले की पित्ताचा तुम्हाला त्रास होणार नाही, तर न्यूट्रलाइज होऊन जाईल, पण त्याचा परिणाम मात्र लॉंग टर्म त्या रक्तवाहिन्यांवरती रक्तावरती होत असतो. आणि मग हे सततचं अँटॅसिड घेणं कुठेतरी न बाधा असं करते की रक्तवाहिन्यांची जाडी कमी करतं, रक्तामध्ये पित्ताचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात होतो, जळजळ नाही होणार पण रक्तात पित्त मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं आणि भविष्यात पुढे जाऊन ह्या आम्लपित्तामुळं रक्तवाहिनी ब्रेक होऊन पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. त्यामुळे साधा आम्लपित्ताचा विकार सुद्धा आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव करू शकतो, त्यामुळे त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून समूळ तो विकार घालावायच्या अनुषंगाने केली गेली तर आम्लपित्तात होणारा रक्तस्राव आपल्या डोळ्यातला रक्तस्राव आपल्याला नक्की थांबवतो.
12: आता तुम्ही आम्लपित्तामुळे डोळ्यामध्ये कसा रक्तस्राव होतो, म्हणजे आम्लपित्त हे कारण कसं घडू शकतं याविषयीची माहिती दिलीत. अजूनही काही कारण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
14: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी

0: ती क्रमांक आहे 9822526199, 9822561999, 9822561999.
1: तर आम्ल पित्तानंतर अजून असा कुठला विकार आहे ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
2: जसं मी आता मगाशी सांगितलं की काचबिंदू हा एक विकार आहे. मग काचबिंदू मुळात विकार कशाचा आहे? काचबिंदू म्हणजे जसं उच्च रक्तदाब आहे तसं डोळ्याचं प्रेशर वाढणं म्हणजे काचबिंदू.
1: अच्छा,
2: ग्लॉकोमा म्हटलं जातं. ते का वाढतं? दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे. डोळ्यातला ज्या ॲक्वेस विमर आहे ते ड्रेन होत नाही, ते डोळ्यात साठाय लागतं, डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि नसांवरती परिणाम करतं आणि मग नसांना सूज येते आणि मग नसा सुकायला लागतात. खरं तर नसा सुकणं एवढं त्याचं स्वरूप असताना पडद्यावरती रक्तस्रावी बऱ्याचदा प्रेशर खूप वाढायला लागलं की मग पडद्यावरतीही रक्तस्राव त्याचा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. अशा वेळेला मात्र हे कॉम्प्लिकेशन असं होतं, मागच्या डोळ्याच्या नसाही सुकायला लागलेले असतात, पडद्यावरती रक्तस्राव येतो आणि ह्या व्यक्तींमध्ये कायमस्वरूपी अंधत्व यायला लागतं. अशा व्यक्तींमध्ये निदान करताना मात्र ते प्रेशर का वाढतंय, तर ते ओपन अँगल ग्लॉकोम आहे की क्लोज अँगल ग्लॉकोम आहे, त्याचं कारण काय, तसं निदान जर केलं आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून तर बऱ्याच वेळेला मेंदूशी संबंधित विकार असतात, बऱ्याच वेळा रक्तातला वात असतो, बऱ्याच वेळा मलावस्तंभ असतात, बऱ्याच वेळा पोटाचे विकार असतात, बऱ्याच वेळा जिरलेल्या पित्ताचा विकार असतो, ज्याचा परिणाम स्वरूप ही डोळ्यातली जे प्रेशर आहे ते वाढतं आणि रक्तस्राव होत असतो. तर त्या मूळ निदानाची ट्रीटमेंट केली तर ग्लॉकोमामुळे जो का आपल्याला डोळ्यात रक्तस्राव होतो हा टाळता तर येतोच पण अंधत्वी टाळता येतं. त्यामुळे ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये प्रेशर मेंटेन करणं आधुनिक शास्त्रानुसार एवढं मर्यादित स्वरूपात विचार न करता प्रेशर का वाढतंय त्या मूळ कारणाचा शोध घेऊन ट्रीटमेंट केली गेली तर ग्लॉकोमावरती आपल्याला यशस्वी ट्रीटमेंट करता येते आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
1: म्हणजे तुम्ही काचबिंदूमुळे सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव कसा होतो याची माहिती दिलीत. अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: डॉक्टर, अजूनही काही महत्वाचं कारण राहिलंय का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
2: जसं मी मगाशी सांगितलं सुरुवातीलाच की मधुमेह हे एक प्रमुख कारण आहे जे आता कॉमन बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे
1: आणि लोकांना माहिती झालंय मधुमेह झाला की डोळ्यावर परिणाम
2: होतो. डोळ्यात मग बऱ्याच वेळेला पडद्याला सूज येते, नसांना सूज येते आणि रक्तस्रावही होतो. मग रक्तस्राव व्हायचं कारण अनियंत्रित रक्त शर्करा मूत्र शर्करा हे तर आहेच, पण बऱ्याच वेळेला रक्त शर्करा मूत्र शर्करा आटोक्यात असून सुद्धा रक्तस्राव होतो याचं कारण मधुमेह हा मुळात विकार तसा आहे. जरी सगळे आजार असा आहे की रक्तशर्करा मूत्रशर्करा नियंत्रणात राहिली पण 8-10 वर्ष होऊन गेली असतील, 3 वर्षाच्या वरती जर एखादा विकार शरीरात वास्तव्य करायला लागला की मधुमेहासारखा विकार शरीरात बऱ्यापैकी दोष उत्पन्न करतो आणि मग रक्तवाहिन्या पातळून डोळ्याच्या पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. इतके दिवस म्हणजे गेले 3 पार्ट आपण रक्तस्रावाबद्दल बोलतोय. खरं तर रक्तस्राव होणं आणि झालेला रक्तस्राव डोळ्यातला कमी करणं तसं फारसं अवघड नाही. आयुर्वेदानुसार रक्तस्राव डोळ्यातला पटकन ऍब्झॉर्बही करता येतो, दिसणं परत नॉर्मली करता येतं, पण मुळात तो परत जो रक्तस्राव होतो तो थांबणं फार आवश्यक आहे. कारण वारंवार रक्तस्राव व्हायला लागला तर पडदा नंतर भविष्यात फाटतो, रेटिनल डिटॅचमेंट बसते किंवा पडद्याचं फंक्शन हॅम्पर कायमस्वरूपी होतं, नंतर दिसणं बंद होतं. त्यामुळे पॅथी कोणती असो, आयुर्वेद असो किंवा आधुनिक शास्त्र असो, त्या पॅथीनं आपल्याला डोळ्यातला होणारा रक्तस्राव कमी करणं हे ध्येय असताच कामाने, तो रक्तस्राव पुन्हा उद्भवू नये डोळ्यात, म्हणजे जेणेकरून आपला डोळा नाही खराब होणार आहे. रक्तस्राव तर ऍब्झॉर्ब होईलच, कोणत्याही पॅथीने ट्रीटमेंट करताना होईलच. त्यामुळे आयुर्वेदात मात्र पुन्हा होणारा रक्तस्राव आपल्याला टाळता येतो. खरं तर घरच्या घरी बऱ्याच वेळेला आपल्याला ट्रीटमेंट सांगता येते. मी दरवेळेला हे सांगत असतो,
1: घरगुती ट्रीटमेंट करू
2: शकतो आपण. ज्यांना रक्तस्राव सुरुवात झाली त्यांनी घरच्या घरी 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ दुर्वांचा रस चालू केला तर डोळ्यातला रक्तस्राव कमी व्हायला मदत व्हायला लागते. मग जवळच्या वैद्यांकडे किंवा लगोलग हे चालू करून वैद्यांकडे गेलं तर त्याचं निदान कोण ट्रीटमेंट केली गेली तर रक्तस्राव का होतो याचं निदान केलं जातं. मग ते आम्लपित्त आहे, मलावस्तंभ आहे, किडनीचा विकार आहे, लिव्हरचा विकार आहे, जिरलेली सर्दी आहे, ग्लॉकोमा आहे, हे म्हणजे मूळ निदान काय हे बघून मग त्याची ट्रीटमेंट केली गेली. तर रक्त आणि रक्तवाहिन्या दोन्ही चांगलं आणि मजबूत करून आपल्याला पडद्याचा रक्तस्राव कायम स्वरूपी थांबवता येतो. ह्याच्यात शरीर शुद्धी करावी लागते, बऱ्याच वेळेला बस्ती करावं लागतं, काही वेळेला डोळ्यांची क्रियाकल्प करावी लागतात, कारण रक्तस्राव

0: ऊन जर पडद्याला सूज आली असेल, रक्तस्राव होऊन पडद्यावरती परिणाम झाला असेल, तर तो कमी करणं आणि कायमचं कमी करण्यासाठी शरीर शुद्धीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून ट्रीटमेंट करताना नाडी परीक्षण करून मूळ आजाराचं निदान करणं, त्याच्यासोबत शमन चिकित्सा म्हणजे पोटातली औषधं, शरीर शुद्धी म्हणजे वमन विरेचन बसती आणि डोळ्यांच्या बाबतीत क्रियाकल्प म्हणजे अगदी शिरोवेष्टन शिरोधारापासून ते पादाभ्यंग पादलेपापर्यंत सगळ्या प्रोसिजर केल्या तर ह्या आजारातून आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता नक्की होऊ शकते.
1: म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या रक्तस्रावावरही इलाज करता येतो, पण मूळ कारणावर आपण इलाज केला तर आपण ते समूळ कायमस्वरूपी नष्ट करू शकतो आणि ते उपचार आयुर्वेदामध्ये आहेत. तर गेल्या 3 भागामध्ये आपण डोळ्याला रक्तस्राव का होतो आणि त्याची कारणं आणि त्याच्यावर असलेले उपचार याविषयीची माहिती डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून घेतली.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: पुढच्या भागात एक नवीन विषयावर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी चर्चा करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरातलं सर्जा या चित्रपटातलं गीत आता ऐकूया.

0: श्रुतीहो सर्जा चित्रपटातली गीतरचना आत्ताच आपण ऐकलीत. सकाळचे 10:50 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. श्रोते हो नमस्कार. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या IVF स्पेशलिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर मॅडम आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर मंजिरी मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: टेस्ट ट्यूब बेबी बद्दल आपण ह्या कार्यक्रमात बोलत असतो, IVF बद्दल बोलत असतो आणि या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत अशा जोडप्यांना होते की ज्यांना मूल होत नाहीये, काही कारणांनी त्याच्यात अडथळे येत आहेत. या एका पेशंटने आपल्याला विचारलंय की त्यांचं वय म्हणजे या जोडप्यातल्या स्त्रीचं वय 30 आहे आणि त्यांना अजून एक 5-6 वर्ष प्रेग्नन्सी प्लॅन करायची नाहीये. सो अशा कुठल्या टेस्ट आहेत का की जेणेकरून भविष्यात मूल होईल का नाही हे समजून घेता येईल आणि त्यानुसार प्लॅन करता येईल.
3: आपल्याला माहिती आहे की जरी आता लग्न उशिरा झालं तर आपल्या हातात फारसं नाही, पण लग्न लवकर होऊन सुद्धा बऱ्याच वेळेला करिअरसाठी, शिक्षणासाठी हे बरेच पेशंट्स किंवा कपल्स जे आहेत ते थांबतात प्रेग्नन्सीसाठी. आता असं थांबताना नुसतंच न थांबता तुम्ही जर टेस्ट ट्यूब बेबी तज्ञांकडे गेलात आणि तुमच्या मधली गर्भधारणेची कार्यक्षमता थांबण्याजोगी आहे का नाही हे चाचण्या करून मग तुम्ही थांबलात तर हे कधीही उत्तम ठरेल. ज्या वेळेला पेशंटला नैसर्गिक गर्भधारणा राहते म्हणजे त्यांचे हॉर्मोन्स योग्य असतात, त्यांचे सोनोग्राफीज व्यवस्थित असतात, त्यामुळे असे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात की डॉक्टर आम्हाला 2-3 वर्ष तरी आत्ता प्लॅन करायचं नाही, पण तुम्ही आत्ता बघून आम्हाला सांगू शकाल का की आम्ही 2 वर्ष थांबलो तर काही प्रॉब्लेम नाही ना, अशा दाम्पत्यांबद्दल आपण थोडंसं बोलूया. जेव्हा असे पेशंट माझ्याकडे येतात त्यावेळेला आम्ही प्रामुख्याने 3 महत्वाच्या चाचण्या केल्यानंतर सांगू शकतो की साधारण किती वर्ष पेशंटनी थांबलेलं सेफ राहील.
2: ओके.
3: म्हणजे काय, पेशंटला पाळीमध्ये आम्ही जनरली कन्सल्टेशनला सांगतो. पाळीमधली 2-3 दिवशीची अतिशय स्पेशलाइज अँट्रल फॉलिक्युलर काउंट नावाची सोनोग्राफी असते, ज्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूच्या स्त्री बीजांमध्ये किती बीज आहेत अंडकोशांमध्ये याची मोजमाप करता येते. ही जर स्त्री बीज भरपूर असतील आणि वयानुरूप व्यवस्थित असतील तर त्या अनुषंगाने काही रक्तातल्या मूल होण्याच्या कपॅसिटीचे रिपोर्ट आपण करून घेतो.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055-18-17-8, 88055-18-17-8, 8805-18178. डॉक्टर मंजिरी मॅडम, एका महत्वाच्या प्रश्नावर म्हणजे जो आजकालच्या पिढीचा प्रश्न आहे की काही वर्ष पुढे प्लॅन नको असेल प्रेग्नन्सीचा तर काय पद्धतीच्या टेस्ट?
3: तर मगाशी म्हणलं तसं आपण AFC सोनोग्राफी केली, त्याचबरोबर रक्ताच्या काही तपास असतात जसे की हॉर्मोनल काही तपास असतात, FSH, LH, प्रोलॅक्टिन. काही पेशंटना थायरॉइडचा पण आजार असतो. आपल्याला माहितीये सध्या आधुनिक जीवनशैलीमुळे खूप स्थूलता, PCOD हे समाजात खूप वाढलंय, त्यामुळे बऱ्याच वेळेला अगदी मूल व्हायला अडचण जरी नसेल तरी थायरॉइड आणि इतरत्र आजार, लहान वयातलं होणारं डायबिटीस ह्या सगळ्यामुळे सुद्धा गर्भधारणेला निश्चितपणे अडथळा येतो. त्यामुळे गर्भधारणेच्या अनुषंगाने हॉर्मोन व्यवस्थित आहेत ना ह्याची सुद्धा चाचणी केली जाते. याचबरोबर एक सायकल फॉलिक्युलर मॉनिटरिंग करून त्या पेशंटचा अंड तयार होतंय का नाही, व्यवस्थित वेळेवर फुटतंय का नाही ह्याची सुद्धा शंकेचं निरसन केलं जातं. याचबरोबर तिच्या पतीचं वीर्य तपासलं जातं, त्यामध्ये जर कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला पेशंटला योग्य प्रमाणे सुचवता येतं की तुम्ही अगदी 6 महिने 1 वर्ष ते 2 वर्ष थांबलात तरी सुद्धा काही हरकत नाहीये. जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे वेळेवर येता आणि गाईडेड थेरपी घेता त्यावेळेला पुढे कुठल्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही ही आमची जबाबदारी असते. त्यामुळे आम्ही व्यवस्थितशीर चाचण्या करून योग्य प्रमाणे सल्ला पेशंटला देऊ शकतो.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट

0: बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8085 18 178. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 10:58 होत आहेत. आता जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. देशाच्या विविध भागात असलेलं विभिन्न हवामान लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर सदिच्छा व्यक्त केली आहे. निसर्गाची असीम कृपा, सूर्यदेवाची ऊर्जा आणि पावसाचा आशीर्वाद यामुळे प्रत्येकाचं जीवन सुखसमृद्धी आणि सुदैवानं संपन्न होवो, पृथ्वी कायम हिरवीगार आणि समृद्ध राहो, असं त्यांनी एक संस्कृत वचन उद्धृत करून म्हटलं आहे. भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज दिल्लीजवळ आग्र्याच्या दौऱ्यावर आहेत. आग्रा इथं जगप्रसिद्ध ताजमहालला भेट देऊन दुपारी ते जयपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. उद्यापासून नवी दिल्ली इथं सुरू होत असलेल्या क्वाड देशांच्या बैठकीमध्येही ते सहभागी होणार आहेत. देशातील जम्मू काश्मीर भागातल्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी संरक्षण दलातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध मोहिमांचा भाग म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेनं आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या शोपियां जिल्ह्यात 2 ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये जमाते इस्लामी या दहशतवादी संघटनेचा माजी प्रमुख शहजादा औरंगजेब याच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सन्मान कर्तृत्वाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा काल पार पडला. यावेळी आकाशवाणीचे लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधी पत्रकार शशिकांत पाटील, संगीत क्षेत्रातल्या आसावदी बोधनकर जोशी, निवेदक सुशील सूर्यवंशी, महेश हेड्डा, बालाजी जगताप, अण्णाराव खेडेवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय लाजुळे तसंच नागपूर इथल्या दीपाली आणि अंजली राठोड यांनाही सन्मानित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे वीज खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणण्यात येणार

0: आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मुख्य कार्यालयापासून थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश असेल असं मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी म्हटलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतेहो, ठळक बातम्या आत्ताच आपण ऐकल्यात. या बातम्या आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम मधुमालती.

श्रोतेहो, आजच्या मधुमालती या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकार जोडीतील लक्ष्मीकांत कुडाळकर यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत मिलन चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातल्या गीतांनी. संगीतार्थातच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले आणि बोल आहेत आनंद बक्षी यांचे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम मधुमालती. श्रोते हो, दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातली तसंच निर्मिती असलेल्या चित्रपटातली काही गीतं आजच्या कार्यक्रमात आता ऐकूया. अलका याग्निक आणि सोनू निगम यांच्या स्वरातलं गीत ऐकूया, कभी खुशी कभी गम या चित्रपटातून. बोल आहेत अनिल पांडे यांचे आणि संगीतबद्ध केलंय संदेश शांडेले यांनी.

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट
1: लिक्विड सोप फिनाइल डिटर्जंट पावडर परफ्यूम्स रूम फ्रेशनर्स अत्तर लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स घराघरात स्वच्छता मनामनात प्रसन्नता
2: मी खरंतर चांगली इंजिनियर झाली आहे माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही
4: माझी हाईट 6 आहे कमावलेलं दंडकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय
5: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल मॉडर्न हायस्कूल समोर जंगली महाराज रोड पुणे फोन 8087808797
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी
8: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी
8: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुणे

0: प्लॅनेट फर्निचर देवाची उरुळी पुणे.
1: संपर्क 96899 11 40
0: 9689 11 140.
2: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षिस जाहीर करत आहे.
3: 2 इनरवेअर घेतले आणि UPI ने पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
2: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
3: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
2: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
3: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
2: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
3: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
2: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
3: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंत.
2: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर.
3: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
2: वरील योजनेत कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
3: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया कभी अलविदा ना कहना या चित्रपटातलं गीत, शफकत अमानत अली आणि शंकर महादेवन यांच्या स्वरात. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत साज आहे शंकर अहसान आणि लॉय यांचा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर योगेश चौगुले मधुमेहामुळे डोळ्याच्या आरोग्यावर कोणकोणते विपरीत परिणाम होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायची किंवा झालेल्या परिणामाचे निवारण कसे करावे याविषयी आज माहिती देत आहेत.
3: डायबेटिक रेटिनोपॅथी ही डोळ्याची अशी स्थिती आहे ज्यामुळे मधुमेह झालेल्या लोकांमध्ये दृष्टी कमी होऊ शकते आणि त्यांना अंधत्व येऊ शकते. डोळ्यातील पडदा म्हणजेच रेटिना मधील रक्तवाहिन्यांवर हा आजार परिणाम करतो. मधुमेहाच्या रुग्णांची डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी तपासणी करणे अत्यंत महत्वाचे असते. याचे लवकर निदान झाल्यास योग्य उपचारातून अंधत्व टाळता येते. एखाद्या व्यक्तीला मधुमेह जितका जास्त काळ असतो तितकी डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले असेल तर नियमित डोळ्याची तपासणी आणि शारीरिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तुमच्या रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब निरोगी ठेवणे महत्वपूर्ण आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधोपचार, इंजेक्शन, लेझर उपचार आणि शस्त्रक्रिया करून अतिरिक्त दृष्टी कमी होण्यापासून थांबवणे शक्य आहे.
2: मधुमेहामुळे डोळ्याच्या आरोग्यावर झालेल्या विपरीत परिणामांचे निवारण करून घ्यायचे असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146100 या क्रमांकावर संपर्क करा.
4: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती? जवळचं ठिकाण आहे का कुठे कडक वासल्याच्या थोडं पुढे? अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचा हक्काचं ठिकाण, म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग, प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
5: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
6: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
8: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम यांच्या स्वरातली जावेद अख्तर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे शंकर एहसान आणि लॉय यांनी. चित्रपट कल होना हो ना.

0: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
1: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
0: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
2: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087878797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो, मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्स ची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
7: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
8: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
9: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया अरिजित सिंग आणि चिन्मयी श्रीपादा यांच्या युगुलस्वरात अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. 2 स्टेट्स या चित्रपटातील गीताला संगीत साज आहे शंकर एहसान आणि लॉ यांचा.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
4: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
5: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
4: संपर्क 9404598-9975.
5: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज.org.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
8: सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगल स्वरात आता ऐकूया कुर्बान चित्रपटातलं गीत. निरंजना यंगार यांच्या गीताला संगीत दिलंय सलीम सुलेमान यांनी.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया श्रेया घोषाल, अमानत अली आणि विशाल दादलानी यांच्या स्वरात अन्विता दत्त यांचं गीत. दोस्ताना चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केले विशाल शेखर यांनी.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया कविता सेठ आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत, चित्रपट वेकअप सीड.

वेकअप सीड या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं शेवटचं गीत ऐकूया. अरिजित सिंग यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, संगीतबद्ध केलंय प्रीतम यांनी. चित्रपट ए दिल है मुश्किल.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मधुमालती हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. दुपार सकाळचे 11:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होत आहे. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे मंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार सचिव मार्को रुबिओ सहभागी होणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार हे नेते प्राधान्य क्षेत्रांमध्ये क्वाड सहकार्य पुढे नेण्यावर विचारविनिमय करतील, सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करतील. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. महाराष्ट्रातल्या येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं या विभागाच्या आयोजित एका बैठकीमध्ये बोलत होते. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेला आज प्रारंभ होत आहे. भारतासहित जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला आहे. ते सौदी अरेबियामध्ये एकत्र येतील. उद्या पहाटे हजचा मुख्य विधी म्हणजेच प्रार्थना पठण करण्यासाठी भाविक अरफात मैदानाकडे रवाना होणार आहेत. यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. आज सकाळी देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक 800

74 अंकांनी वाढला आणि तो 76,289 अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 264 अंकांची वाढ झाली आणि तो 23,983 अंकांवर पोहोचला. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात ऐकूया फोन इन सखी संदेश. विषय आहे खरेदी. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय विद्यागौरी ताम्हणकर यांनी. सादर करते आहेत निलिमा पटवर्धन.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या सखी संदेशची थीम होती खरेदी. खरेदीवरती आपल्या मैत्रिणी भरभरून बोलल्या, आपले आपले अनुभव त्यांनी आमच्याशी शेअर केले, सांगितले. बघूया त्या सगळ्या जणी काय म्हणतात. नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय आपण?
1: मी गोव्याहून सुरभी पांडे बोलतेय.
0: बोला बोला ताई.
1: आजच्या सखी संदेशचा विषय आहे खरेदी.
0: होय होय.
1: खरेदी हा सगळ्याच महिला वर्गाचा खूप आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.
0: अगदी खरं.
1: त्याच्यामुळे खरेदी केल्यानंतर कुठलीही गोष्ट म्हणा, कपडे म्हणा, दागिने म्हणा, खरेदीला जायचं म्हटल्यानंतर सगळेजण खूप आनंदी असतात.
0: होय.
1: आपल्याला एक थोडासा एक आनंद मिळतो. सो सगळ्यांनीच वेळात वेळ काढून आपल्याला जसं जमेल तशी थोडी थोडी खरेदी केली पाहिजे स्वतःच्या आनंदासाठी,
0: आणि अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळते त्याच्यामुळे.
1: हो हो हो, नक्की नक्की.
0: तुम्हाला काय खरेदी करायला आवडतं?
1: मला कपड्यांची खरेदी करायला खूप आवडतं.
0: बर, पण रेग्युलर खरेदी करता तुम्ही?
1: हो, मी करते. मध्यवर मी कपड्यांचीच खरेदी करते. सोन्याची खरेदी करणं आवडतं, पण सध्या
0: गगनाला
1: भिडलेले आहेत, त्याच्यामुळे थोडस अवॉइडच करतो सोन्याची खरेदी करणं.
0: आणि तुमचा काही खरेदीचा एखादा हटके अनुभव असेल तर सांगा, लक्षात राहणारा.
1: नक्कीच. मला, मी स्वतःला पेंटिंग करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे DIY स्टोअर्स किंवा असं जिकडे स्टेशनरी पेंटिंग सामान मिळतं, तिथे गेल्यानंतरचा जो अनुभव, म्हणजे सुखद अनुभव किंवा असा आनंद असतो, तो खूप वेगळा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स बघितल्यानंतर किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कलाकृती बघितल्यानंतर, तेव्हा आता खूप मनाला खूप आनंद मिळतो मला. त्याच्यामुळे मला तिथे स्टेशनरी मध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची पेन विकत घ्यायला किंवा असं काही काही पुस्तकांची खरेदी करायला असं खूप आवडतं.
0: पुस्तकांची खरेदी ही तर फार अमूल्य अशी गोष्ट आहे, कारण त्या खरेदीचा आनंद आपल्या सोबत कायम राहत असतो.
1: आणि मी स्वतः सुद्धा, मला असं कोणी विचारलं की तुला काय हवंय गिफ्ट म्हणून, तर मी नेहमी सांगते की आपल्या मला पुस्तकं हवी आहेत वाचायला, किंवा अभ्यासाची म्हणा किंवा परीक्षेविषयीची म्हणा. तो ती पुस्तकांची खरेदी पण खूप जिव्हाळ्याचा विषय आहे.
0: वा वा, एकंदरीत तुम्हाला कपडे आणि पेंटिंगशी रिलेटेड सामान आणि पुस्तकं असं खरेदी करायला आवडतं.
1: हो, आणि अजून एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भाजी जाऊन मार्केटमध्ये खरेदी.
0: वा, तो तर सगळ्या बायकांचा अगदी अति जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. खरे खरे.
1: हिरवीगार भाजी आणि

0: फळं बघितली की खूप आनंद मिळतो आणि खूप समाधान मिळतं.
1: वा,
0: त्याच्यामुळे ती भाजी खरेदी करणं पण खूप आवडतं.
1: एकंदरीत तुम्हाला खरेदी करायला आवडतं आणि ते खरेदी केल्यानंतर त्याच्या पुढच्या गोष्टींनी मिळणारा आनंद तोही एक वेगळाच आनंद असतो.
0: हो हो नक्की.
1: चालेल, धन्यवाद ताई, तुम्ही आजच्या सखी संदेश मध्ये कॉल केलात त्याबद्दल खूप धन्यवाद.
0: थँक्यू मला बोलायची संधी दिल्याबद्दल.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: नमस्कार, मी माया कुलकर्णी वारजे माळवाडीहून बोलते.
0: बरं, बोला बोला.
1: आजचा तुमचा खरेदी या विषयावरती सखी संदेश कार्यक्रम आहे.
0: हो,
1: ते ऐकलं मी आणि म्हणून फोनवरती बोलते मी.
0: बोला बोला.
1: ते सगळे सखी संदेश कार्यक्रम मला आवडतात. त्यांचे विषय पण असे खूप छान छान विविधता असते त्याच्यामध्ये.
0: बरं बरं.
1: तर ते आवडतच. आज खरेदी हा विषय हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा,
0: अगदी
1: महिलांच्या जिव्हाळ्याचा.
0: होय.
1: तर आता खरेदी म्हणजे प्रत्येक गृहिणी म्हणजे सखी संदेश म्हणजे गृहिणी आली त्याच्यामध्ये मोस्टली.
0: हो, आणि आता आजकाल ऑफिसला जाणाऱ्या सुद्धा सख्या आपल्या कार्यक्रम ऐकत असतात.
1: हो, त्या सगळ्यांच्या वतीनं मी बोलू शकते की ऑफिसला जाणाऱ्या महिलांची खरेदी असते म्हणजे प्रत्येक महिलेचे खरेदीचे काय म्हणतात त्याला विषय किंवा
0: एरिया
1: वेगळे असते. म्हणजे कपडे खरेदी कॉमन आले, सगळ्यांच्या अगदी आवडती आली, साड्या खरेदी आली.
0: हो.
1: त्यानंतर मग मुलांचे कपडे आले आणि सोबतीने नवरोबांचे पण कपडे खरेदी येतेच त्यांच्याकडे. ते माझ्या मुलांनी गाडी खरेदी केली 10 मे 1924 ला.
0: बर.
1: आणि त्यांनी म्हणजे असं आमचं चाललं होतं बरेच दिवस घरामध्ये की आपल्याला गाडी घ्यायची, पण हो नाही असं चाललेलं. आणि अचानक मग त्यांनी सांगितलं की नाही, ह्या दिवशी अक्षय तृतीया होती मला वाटतं त्या दिवशी, आणि ह्या दिवशी आपण गाडी खरेदी करतो आहोत. आणि मग आम्हाला खूप म्हणजे हा एक्सपिरियन्स नव्हता की आम्ही कधी शोरूमला गेलो किंवा काय, पण त्यांनी नेलं आणि ते शोरूम

0: वातावरण आणि ती गाडी खरेदी एकदम असा तो भारी अनुभव होता.
1: आणि ती प्रोसेस वेगळी असते ना सगळी गाडी खरेदी
0: करण्याची, टोटल वेगळी. म्हणजे ते मॉडेल दाखवतात, त्याची ती माहिती देतात, टेक्निकल म्हणा आणि बाकीच्या सगळ्या माहिती सांगतात. आणि आपण जी बाकीची खरेदी करतो, साड्या, कपडे, अगदी किराणा म्हणा, जे काही वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा खरेदी करतो, त्याचा एक्सपिरियन्स वेगळा. आणि ही गाडी खरेदीचा
1: आणि त्याच्यासाठी आधी खूप अभ्यास करायला लागतो, कम्पॅरिझन करायला लागतो.
0: मग तिथं गेल्यानंतर ते चालू झालं आमचं. आणि मग ते पहिल्यांदा आम्ही एकदा व्हिजिट करून आलो. आल्यानंतर मग आपण घ्यायची कुठल्या कंपनीची, मग ह्या कंपनीचे काय फीचर्स आहेत, दुसऱ्या कंपनीचे काय फीचर्स आहेत, मग आपल्याला त्यातले कुठले ऍप्लिकेबल जास्त होतात. आणि शेवटी फायनान्शियल पण बजेट आपलं कुठलं त्याच्यामध्ये आपल्याला सूट होतं,
1: तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते.
0: मध्ये सगळं मग त्यानंतर त्या आता गाडी खरेदी म्हणजे ऑब्व्हियसली लोन आलंच.
1: होय,
0: मग लोन प्रकरण आपल्याला कुठलं सोपं जातंय, आपल्याला हप्ता कुठला किती परवडतोय, हे सगळा अभ्यास आम्ही एक आठवडाभर तो अभ्यास केला.
1: आणि ताई तुम्ही किती महत्वाची गोष्ट, खरेदी म्हटल्यानंतर आपल्याला असं चटकन वाटतं, पण काही गोष्टींची खरेदी करताना आधी खूप पूर्वतयारी करावी लागते, आपलं बजेट ठरवायला लागतं, तुमची आवड, असा कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करून मग त्या खरेद्या करायला लागतात. खूप अभिनंदन, तुम्ही आता रिसेंटलीच गाडी घेतली मुलांनी तुमच्या.
0: हो, धन्यवाद धन्यवाद. तर असं आहे, बाकीची खरेदी आमची नेहमी चालू असते. आता साड्या म्हणलं तर वेगळ्या दुकानात.
1: तुम्हाला सगळ्यात जास्त खरेदी करायला काय आवडतं?
0: मला सगळ्यात जास्त खरेदी करायला पुस्तकं आवडतात.
1: अरे वा.
0: आणि जेव्हा म्हणजे टेप रेकॉर्डचा काळ होता,
1: बर,
0: आमच्या लहानपणी किंवा तरुणपणी म्हणा, टेप रेकॉर्ड, कॅसेट,
1: हो हो, कॅसेट
0: आणि सीडी होत, त्या भयंकर म्हणजे मिळतील तिथून ते कॅसेट खरेदी करायच्या मिळत. आणि त्या आवडीच्या गाण्याचं असं आपण करून ठेवायचं की आपल्याला कॅसेट मिळत आपण आणायचे. आणि पुस्तक पण, गाण्यांची पुस्तकं पण मी खूप खरेदी केली होती त्या काळामध्ये. आता कसं गुगलवरती
1: खूपच काळ तो वेगळा होता. खरंय.
0: हा, मग गाण्यांची पुस्तकं जुन्या अगदी म्हणजे गेल सेगल पासूनच्या गाण्याची पुस्तकं मी खरेदी केली,
1: आठवतं मला. आणि ती छोटी छोटी पॉकेट पुस्तकं असायची आणि सहज पर्स मध्ये वगैरे राहायची,
0: असायची असायची. सुधीर फडक्यांच्या गाण्याचे पुस्तक, प्रत्येक गायकाची एक एक
1: आणि छान चित्र वरती त्या त्या गायकांचं
0: असायचं. आणि आतमध्ये माहिती असायची सगळी, म्हणजे गायक, संगीतकार, गीतकार हे सगळं असायचं त्याच्यामध्ये. असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने खरेदी, मोस्टली म्हणजे पुस्तकं आणि त्यावेळेचे कॅसेट.
1: कॅसेट. हो, वा वा वा, खूप छान ताई तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: आम्हाला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी पण आपली आभारी आहे. आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम आम्हाला आवडत असतात, ऐकत असतो आम्ही. नेहमी जरी प्रतिक्रिया नाही दिली तरी आम्ही ऐकत असतो, हे नक्की.
1: वा वा वा, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: मी सीमा लिमये बोलत आहे.
0: बोला ताई, कुठून बोलताय तुम्ही?
1: हॅलो.
0: हा, कुठून बोलताय तुम्ही?
1: मी पुण्यातनच बोलते.
0: बर. आजचा सखी संदेशचा विषय आहे खरेदी. काय सांगाल?
1: खरेदी?
0: हा,
1: अरे बापरे, खरेदी हा विषय पाहिला तर खरं म्हणजे माझं असं आता सध्या तरी असं आहे की फक्त भाजी किराणा वगैरे रोजच्या वस्तूंचीच खरेदी फक्त होते. बाकीच्या वस्तूंचं काही एवढं लागत नाही, त्यामुळे आणलं पण जात नाहीत आणि मग त्याच्यामध्ये जास्ती इंटरेस्ट पण घेतला जात नाही. साधारणपणे म्हणजे आता तरी असं दिसतंय की लोकांमध्ये ऑनलाईन शॉपिंग जास्त पॉप्युलर झालंय असं, पण मला त्या बाबतीतला फारसा अनुभव नाही आहे. थोडीशी ती ऑनलाईन जायची भीती पण वाटते आणि एकंदर असं पण थोडस वाटतं की दुकानात जाऊन आपण प्रत्यक्ष वस्तू पाहून घेण्यामध्ये जो आनंद असतो, किंवा आनंद म्हणण्यापेक्षा जे समाधान असतं की आपण चार वस्तू बघून आणले ही बरोबरच आहे,
0: निरखून
1: हवी होती. तसं आता ऑनलाईन मध्ये मिळतं की नाही माहिती नाही, लोक म्हणतात परत करता येतं वगैरे, पण तसंच माझा स्वतःचा अनुभव नसल्यामुळे मी काही त्याविषयी बोलू नाही शकणार.
0: बर, तुम्ही फोन केलात त्याबद्दल खूप धन्यवाद.
1: ओके, थँक्यू.

0: काय म्हणला?
1: एक हंसपूर्व महाराज
0: आऊ पर सांगाल का नाही?
1: एक हंसपूर्व

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: हा नमस्कार, मी पूर्णा परांजपे.
0: बोला ताई, बोला.
1: आपण वेगवेगळ्या खरेद्या वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो नेहमी.
0: होय.
1: त्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव आपल्याला येत राहतात.
0: होय.
1: तर छान आहे आता तुमचा विषय, म्हणजे अनेक वेळेला आपल्याला अनुभव वेगळा येतो खरेदीचा निमित्ताने, तर त्या अनुषंगाने विषय खूप छान घेतलाय तुम्ही.
0: वा, थँक्यू. तुमचा काय अनुभव, हटके अनुभव खरेदीबद्दलचा?
1: हो, खरेदी करताना आपल्या डोक्यात अनेक संकल्पना असतात. एखादी गोष्ट खरेदी करताना आपल्याला अपेक्षित जी असते तशी मिळेल की नाही, हा पहिला एक खरेदी करतानाचा आपल्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो. आणि असाच एक अनुभव म्हणजे सांगू शकेन मी तुम्हाला.
0: अरे सांगा ना, नक्की.
1: तर मैत्रिणीसाठी तिच्या आठवणीत राहील अशी वस्तू घ्यायची होती.
0: बर.
1: आणि म्हणून मी खरेदी करण्यासाठी बाहेर पडले.
0: बर.
1: अर्थातच आपल्या पुण्यामध्ये तुळशीबाग किंवा लक्ष्मी रोड या भागामध्ये गेले. आणि तिथे मला एक तिच्यासाठी अशी वस्तू मिळाली की ती त्याचा वापर घरामध्ये कुठेही ठेवू शकेल करण्यासाठी, अशा दृष्टीने. एक दिवा होता आणि त्या दिव्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आकारामध्ये तो मोल्ड होत होता अशी, आणि तो इतका सुंदर होता की त्याला वेगवेगळ्या शेप वेगवेगळ्या पद्धतीने देता येत होते, असा मोल्ड म्हणू आपण करता येत होता. तर असा एक मला पटकन मिळून गेला. म्हणजे कधी कधी सांगण्याचा मुद्दा की एखाद्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी वेगळं हटके द्यायचं असेल तर पटकन कधीतरी मिळून जातं, आणि ती आठवण कायमस्वरूपी आपल्याही मनात राहते, त्या व्यक्तीच्या मनामध्ये राहते. खरेदी ह्या विषयावरती जर थोडस अजून म्हणायचं झालं तर काही वेळेला आपल्याला किमतीच्या दृष्टीने पण, म्हणजे आपल्या मनामध्ये जी किंमत असते की आपल्याला खूप काही त्याच्यामध्ये गुंतवायचंही नसतं
0: किंवा बजेट असतं आपलं,
1: बजेट असतं, त्यामध्ये पण मिळणं गरजेचं असतं. तर कधी कधी मिळूनही जाते किंवा कधी कधी खूप शोधावंही लागतं, अशाही खरेदीच्या काही गमती जमती आपल्याकडे होत राहतात.
0: असं
1: मला स्वतःच्या पैशातून आपण काहीतरी घेतलं गेलं पाहिजे असं, की ती खरेदी आपल्यासाठी मौल्यवान दोन्ही दृष्टीने असेल, किमतीच्याही दृष्टीने मौल्यवान असेल आणि स्वतः आपण त्यासाठी काहीतरी कष्ट केले, स्वतःच्या कष्टातून
0: समाधान
1: घेतली आहे, समाधान असेल आणि त्याचं कौतुक अपरूपही राहतं आपल्याला की अरे ही गोष्ट मी माझ्या स्वतःच्या कमाईतून घेतली आहे. अशी लहानपणापासून म्हणू आपण इच्छा की मला अंगठी खूप आवडते, म्हणजे तर मला ती स्वतःसाठी स्वतःच्या पैशातनं घ्यायची होती आणि मला पाहिजे त्या शेपमध्ये सगळ्यात महत्वाचं. तर अशा मी अनेक दिवस शोधात होते आणि बजेट सगळीकडे सगळ्या बाबतीतलं. तर असा एक दिवस आला की मला पाहिजे होती त्या शेपमध्ये, माझ्या बजेटमध्ये आणि माझ्या कमाईच्या दृष्टीने ती वस्तू मला मिळाली. आणि मला इतकं छान वाटलं तेव्हा की अरे आपल्याला अपेक्षित असलेली गोष्ट आपण घेऊ शकलो आणि ती मला मिळाली, असा आनंदही झाला, समाधान वाटलं. आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की खरेदी म्हणून जर आपण बघितली तर भरमसाठ खरेदी लोक आजकाल करत असतात. म्हणजे कधी कधी बाहेरची गर्दी बघून असं वाटतं की अरे लोक काय रोज खरेदी करतात, की असं काय लागतं रोज आपल्याला आयुष्यामध्ये की रोज आपण बाहेर जाऊन काहीतरी खरेदी केलं.
0: आणि शिवाय ऑनलाईन पण असतं,
1: ऑनलाईनही असतं. आता पर्याय तर आपल्याकडे भरपूर निघालेत, ऑनलाईन आहेत किंवा आपण प्रत्यक्ष जाऊन घेतो, त्याच्यातही खूप प्रकार असतात. आपल्याला सारखं काहीतरी वेगळं हवं असतं आणि ते खरेदी करायची एक आपली हाव असते म्हणतो आपण तशी. पण त्याच्यामागे मला असं वाटतं की थोडस हे घ्यायला कुठेतरी आपण पायबंद घातला पाहिजे, कारण आज अनावश्यक गोष्टी आपल्या आपण इतक्या खरेदी करतो आणि मग ती घेऊन झाल्यावरती आपल्याला कधीतरी वाटतं

0: हे उगीच घेतली मी वस्तू असं की त्यातनं आपण नको त्या वस्तूंची खरेदी करतो, त्याच्यातनं पैशाचा अपव्यय होतो, वेळेचा अपव्यय होतो, आणि एखादी गोष्टीची आपल्याला गरज नसताना ती वस्तू दुसऱ्या कोणाला तरी हवी असेल तर ती कदाचित त्याला मिळू शकत नाही. पण तुमच्याकडे जी गरज नसताना आपण घेतली जाते ती तुमच्याकडे पडून राहते.
1: खूपच वेगळा आणि खरंच सुंदर विचार आहे ताई.
0: आणि ज्याला गरज आहे त्याला ती जर मिळाली तर त्याच्या त्या दृष्टिकोनातून त्याचं महत्व जास्त आहे की आपण अनेक गोष्टी अशा गरज नसताना घेतो आणि मग नंतर आपल्या लक्षात येतं की अरे आपण उगीच घेतलंय तेव्हा नसतं.
1: आणि कचरा सुद्धा वाढतो, वस्तूंनी त्या कचरा क्रिएट होतो.
0: अगदी अगदी. आणि अजून माझं एक म्हणणं यामध्ये असं आहे की आता आपण जे म्हणतो की लोकांकडे भरपूर पैसा आहे म्हणून लोक खरेदी करतात किंवा असं, पण त्याही पेक्षा मला असं वाटतं की पैसा आहे तो आपण अनाथही घालवतो अशा ठिकाणी की जिथे ज्या गोष्टीची गरज नाहीये तिथे आपण आहे पैसा म्हणून घेऊन टाकतो घालवतो. आणि मग पुढच्या येणाऱ्या पिढीवरती सुद्धा हा एक काय म्हणतो नकळत होणारा संस्कार आहे.
1: आणि खरं तर आता एक तो हा एक आजार बनत चाललेला आहे.
0: खरंय, म्हणजे हवंय आम्हाला, हवंय हवंय समाधान ही गोष्ट त्यातनं मिळत नाही.
1: अगदी मुद्दा महत्वाचा तुम्ही मांडलात, खरेदीतून मिळणारं समाधान आपल्याला खरेदी करताना मिळतंय का हे सुद्धा आपण तपासून बघितलं पाहिजे खरेदी करत असताना असं मला वाटतं. तुमच्या सगळ्या बोलण्यावरनं तुम्ही ताई आत्ता फोन केलात आणि खूप छान बोललात आमच्या सगळ्या सख्यांशी, त्याबद्दल खूप धन्यवाद.
0: धन्यवाद, धन्यवाद ताई. हां.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
2: हा नमस्कार, माझं नाव वृंदा.
1: हा बोला वृंदा, कुठून बोलत
2: आहे तुमचा? मी नांदेडहून बोलतेय.
1: बर, वा.
2: विषय खरंच खूप छान आहे. खरेदीचा म्हणजे हा अगदी असा काय म्हणतो जिव्हाळ्याचा विषय असतो आणि बायकांच्या तर विशेषतः असतोच असतो.
1: होय.
2: आणि कोणतेही सणवार असतील किंवा सणवार नसतील तरी पण कोणत्याही निमित्ताने बायका खरेदीला अगदी जातात, म्हणजे जातातच. फक्त असं होतं की खरेदी करावी, नवीन गोष्टींची हौस असते, पण मला असं कित्येकदा वाटतं की आपण एखादी गोष्ट घ्यायला जातो आणि 10 गोष्टी जास्तीच्या घेऊन येतो आणि ती अननेसेसरी खरेदी असते असं मला खूप वेळा वाटतं. की आता चला मूड आहे, काहीतरी छान आहे, सेल आहे, मग अमुक अमुक फ्री मिळते, ही प्रलोभनं तर इतकी असतात ना की आपण जास्तीचे पैसे कधी खर्च करतोय हे आपल्यालाही कळत नाही.
1: खरं
2: तर माझं हे खरेदीविषयीचं मत असं आहे की जेव्हा आवश्यक असेल तेव्हा नक्की जावं खरेदी करायला,
1: आणि तेच खरेदी करावं जे हवं आहे,
2: अगदी जे हवंय तेवढंच घ्यावं आणि निघून यावं. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, कारण ती प्रलोभनच असतात. त्याच्यातनं तुम्हाला काहीही बेनिफिट्स नसतात. तुम्हाला आज वाटेल की माझे 4 पैसे वाचले, तर नाही, तुम्ही 10 पैसे जास्तीचे खर्चून आलेला असता असं मला वाटतं. आणि अनुभव म्हणाल तर मला खरेदीचा असा वेगळा कधी अनुभव आलाच नाही. मी खूप प्रकर्षाने टाळते काही गोष्टी.
1: तुम्ही खरेदी करता तेव्हा काय काय गोष्टींचा विचार करता?
2: हा आता कदाचित ते अलीकडच्या पिढीला नाही आवडणार, पण ते म्हणजे वस्तू आणि त्याची किंमत हे दोन्ही गोष्टी मॅच होत आहेत का ते फक्त देखणं दिसतंय म्हणून. आणि मी ड्युरेबिलिटीचा विचार करते कारण
1: खूप महत्वाची गोष्ट आहे.
2: हो, यूज अँड थ्रोचा काळ हा आता अलीकडे आलेला असला तरी मी त्या काळातली की जेव्हा अगदी प्रत्येक गोष्ट जपून जपून वापरण्याची सवय लहानपणापासून लागलेली होती, त्यामुळे ड्युरेबिलिटी म्हणजे ते टिकाऊ आहे ना, ते चांगलं आहे ना हे नक्कीच बघायचं. म्हणजे ते दिसायलाही छान असेल तर फारच छान. म्हणजे आपण म्हणतो ना अखूर शिंगी बहुदूर, तर शोधायचा मी प्रयत्न करत असते. कधी जमतं कधी नाही जमत, कधी कधी चुकतात निर्णय, पण मी शक्यतो चांगलं टिकाऊ आणि ते आपल्या 4 पैसे आपले त्याच्यात वाचतील, ते आपल्या त्याच्यात बसेल बजेटमध्ये.
1: गृहिणींचा तो अप्रोच असतोच. आणि
2: हो नक्कीच असतं आणि असायलाच हवा, कारण बजेट जे काही घराचं असतं ते तुमच्या हातात असतं. त्यातनं 4 पैसे वाचले तर त्याचा तुम्हालाच फायदा होणार असतो.
1: खरंय.
2: आणि खरंच यूज अँड थ्रो मध्ये ना खरंच नाही हो अर्थ अगदी खरं सांगायचं तर.
1: आणि कचरा वाढतो त्याच्यामुळे. आज ह्या म्हणजे तुम्ही यूज अँड थ्रोचा विषय काढलाच आहे आता, तर त्याच्यामुळे वाढणारा जो कचरा आहे किंवा प्लॅस्टिकच्या म्हणजे भरमसाठ वस्तू आणि त्या वस्तूंमधून निर्माण होणारा कचरा हा एक वेगळाच समस्या निर्माण झालेली आहे.
2: गहन प्रश्न आहे तो आपल्या समोरचा आणि तो किती नकळतपणे आपला वाढलाय हे खरंच कळलेलं नाही
1: आणि जाणीवही नसते त्या गोष्टीची की अरे ह्याच्यामुळे हे समस्या निर्माण होणार आहे.
2: म्हणजे आमच्या लहानपणी इथे फाउंटन पेन होते, म्हणून तुम्हाला अगदी साधं उदाहरण देते. फाउंटन पेन म्हटलं की ते आपण शाई घेऊन यायचो त्याच्यात भरायचो आणि ते अनेक दिवस अनेक महिने म्हणा वर्षभर म्हणा वर्षभर टिकवायचं असं आई वडिलांनी सांगितलेलं असायचं आणि ते जिद्दीने टिकवून दाखवायचं. मग नंतर बॉल पेन आली तर आपण रिफिल बदलायचो, आपण रिफिल संपली की पेनच टाकलं, हे अलीकडचं झालं. तर त्यामुळे खरंच तुम्ही म्हणता तसं ई कचरा हा प्लॅस्टिकचा कचरा एवढा वाढतो की

0: आता त्याचं मोठं म्हणजे एक रौद्र रूप आपल्या समोर आलेलं आहे.
1: खरं खरं
0: पण खरेदी हा मुख्य विषय आहे तुमचा. तर खरेदीच्या बाबतीत तेच आहे की जपून ज्या आवश्यक तेवढीच खरेदी करावी. आणि काय म्हणतात
1: आजकाल आणि नवीन कन्सेप्ट जो आलाय मिनिमॅलिझमचा, जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच फक्त वापरा, त्याच्यावरच खर्च करा. खरंय खरंय
0: खरंय.
1: ठीक आहे, पण छान वाटलं तुम्ही बोललात आणि तुम्हाला मनास जे आहे खरेदी करायचं ते लवकरात लवकर घेण्याचा योग येऊ देत अशा शुभेच्छा. आणि खूप धन्यवाद ताई फोन केल्याबद्दल.
0: धन्यवाद.

0: हां,
1: नमस्कार. फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय?
0: मी कस्तुरी भिडे बोलते.
1: बर बर, बोला ताई, बोला. कुठून बोलताय?
0: मी कोथरूडून बोलते, पुण्यातून बोलते.
1: बोला बोला, काय म्हणणं आहे तुमचं खरेदीबद्दल?
0: खरेदी म्हणजे तसं बघायला गेलं तर खरेदी हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे त्याला काय असं ठरवून असं काही महिलांचं होत नाही की चला आज खरेदीला जाऊया वगैरे. बाहेर पडल्यानंतर जर एखादी गोष्ट आवडली किंवा प्रदर्शनात आपण जातो तिथे खरेदी केली जाते. आणि आजकाल मी म्हणेन की उलट प्रदर्शनामध्येच वेगवेगळ्या ठिकाणच्या अनेक वस्तू एकत्र
1: एका छताखाली
0: आणि हा एका छताखालीच वेगवेगळ्या ठिकाणच्या म्हणजे वेगवेगळ्या राज्यातल्या सुद्धा अशा अनेक वस्तू बघायला मिळतात. आणि मग त्यामुळे महिलांचा उत्साह अजून द्विगुणित होतो असं मला वाटतं. तिथे जास्त उत्तम प्रकारे खरेदी करू शकतो असं माझं मत आहे. कारण मला स्वतःला जास्त करून तिथे एखाद्या प्रदर्शनामध्ये एक्झिबिशन म्हणजे मला स्वतःला म्हणाल तर मला प्रदर्शनामध्ये वगैरे जास्त शॉपिंग करायला खरेदी करायला मनापासून आवडतं. म्हणजे ह्याच्यासाठी काय वेगळं ठिकाण असं तुम्ही ठरवायला पाहिजे असंही काही नाही. म्हणजे बाहेर आपण काही वेगळ्या गोष्टीसाठी कामासाठी जातो आणि मग आपल्याला काहीतरी दुकानांमध्ये जस्ट विंडो शॉपिंग करताना दिसतात गोष्टी आणि मग आपण शिरतो त्या दुकानामध्ये. अशी खरेदी ही आपली सहज होत असते. खरेदी हा विषय तुम्ही चांगला घेतलाय. त्याच्याविषयी किती बोलून किती नको असं एखादं बायला होईल
1: असं
0: दागिने आहे. कारण बायकाची म्हणजे भरपूर प्रकारची खरेदी असते. दागिने आहे म्हणा किंवा कपडे आहे, साड्या तर अतिशय म्हणजे
1: आवडीचा विषय तुम्हाला सगळ्यात काय खरेदी करायला आवडतं?
0: मला मग घरासाठी वस्तू मी म्हणून घ्यायला मला जास्त आवडतं.
1: बर, खूप छान. धन्यवाद ताई कॉल केल्याबद्दल सखी संदेश कार्यक्रमात. खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हां नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
0: नमस्कार, मी जन्मळी पुराणिक बोलतेय. मी मापसा गोव्याहून बोलतेय.
1: अरे वा, तुम्ही ऐकता आकाशवाणी पुणे केंद्र?
0: हो हो हो, इकडे अगदी फार सुंदर ऐकायला मिळतं आणि मी दररोज सकाळी 5:53 पासून सगळे कार्यक्रम मी नीट अगदी आवर्जून ऐकते. मला खूपच आवडतात, म्हणजे फार सुंदर असतात कार्यक्रम.
1: खूप धन्यवाद.
0: सखी विश्व, सखी संदेश, त्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम खूपच
1: प्रभात
0: सुंदर असतात कार्यक्रम, आणि प्रभात वंदन फार फार सुंदर सुंदर असतात कार्यक्रम.
1: बरं, आजचा सखी संदेश मध्ये तुमचा कॉल लागलेला आहे आणि आजच्या सखी संदेशचा विषय खरेदी. तुम्ही प्रोमो ऐकलाच असेल. हा
0: हो हो हो, ऐकला ना, ऐकला.
1: बोला, काय म्हणते?
0: मला खरेदी करायला फार आवडतं आणि त्यातूनही पुण्यामध्ये खरेदी करा. इन जनरल खरेदी हा विषय माझ्यासाठी खूप
1: आवडीचा,
0: कायमच आवडीचा आहे विषय. आणि कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ती तिथली एखादी वस्तू तरी एक आठवण म्हणून घेऊन यावी, ती आपल्या स्वतःसाठी असू दे किंवा
1: कोणाला
0: तरी भेट वस्तू देण्यासाठी असू दे, पण एक आठवण भेट देण्यासाठी असली तरी ती खूप छान. त्यांनी समोरच्याला पण एक आनंद मिळतो की आपल्याला तिथनं काहीतरी वस्तू मिळाली आहे, भेट वस्तू. आपणही नंतर तिथे ते जाऊन ठिकाण बघू शकतो किंवा काय असं समोरच्याला पण आपण सांगू शकतो. त्याच्यासाठी त्यांनाही आपण मोटिवेट करतो आणि त्यांनाही बरं वाटतं, खूप आनंद होतो.
1: तर तुम्हाला काय वाटतं खरेदीबद्दल?
0: खरेदी ही स्वतःहून जाऊन करायला जो आनंद आहे ना, ती ऑनलाईन खरेदीमध्ये कधीच तो आनंद
1: मिळत नाही.
0: जाऊन स्वतःहून खरेदी करणं हेच खूप महत्वाचं असतं. प्रत्येक ग्राहक आणि दुकानदार यांच्याशी जो होणारा संवाद आहे तो एक खूप छान, ते खूप सुंदर छानपणे ते पटवून सांगतात किंवा काय. आपल्याला जे काही हवंय ते अपेक्षित जर नसेल तर आपण त्या दुकानदारांना जे काय आपल्याला अपेक्षित आपल्या डोक्यामध्ये जे काही असेल ते आपण त्यांना सांगू शकतो. तर त्याच्यामुळे ते एक खूप छान एक बॉन्डिंग होतं तयार. आणि काही दुकानदार
1: मागे छोट्या बाळांचा आवाज येतोय.
0: हो, माझी दोन छोटी बाळं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचं नाव आहे शर्व आणि मुलीचं नाव आहे वाघमी.
1: त्यांच्यासाठी पण तुम्ही आता खरेदी करत असाल?
0: हो, भरपूर करते ना, त्यांच्यासाठी भरपूर खरेदी करते. कुठे जाईल तिथे काही जे मिळेल ते त्या त्या वस्तू तिथून तिथून आणत असते मी.
1: पण मला एक सांगा तुम्ही, आमच्या आपल्या सगळ्या मैत्रिणींना काय अशा गोष्टी सांगा की खरेदी करताना काय लक्षात ठेवलं पाहिजे?
0: खरेदी करताना तुम्ही जी वस्तू घेताय ती तुम्ही खरंच तुम्हाला उपयोगी आहे का? भले किंवा तुम्ही दुसऱ्याला जी देणार आहात ती वस्तू, तर ती तुम्हाला कितपत त्यांना ती उपयोग पडेल किंवा त्याचा ते किती योग्य प्रकारे वापर करू शकतात आणि त्यांना आवडेल अशीच वस्तू आपण जर दिली तर ती जास्ती उपयोगी, म्हणजे जास्ती त्याचा हे काय आपण म्हणू शकतो, त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो अशी वस्तू जर भेट द्यावी की त्यांना ती सतत आठवण राहील.
1: म्हणजे उपयुक्तता मूल्य त्याचं आपल्याला तपासण्याची गरज वाटते तुमच्या बोलण्यावरनं. तुमचा एखादा असा खरेदीचा हटके अनुभव, चांगला झालेला किंवा फसलेला किंवा अगदी वेगळा असेल तर आमच्या सोबत शेअर करा.
0: नाही, माझा मी पुण्यामध्येच एका दुकानामध्ये खरेदी केली पण इतका मला खूप छान चांगला अनुभव आला. हा, त्या काकांना मी एक वस्तू माझी होती ती मी बदलायची होती मला. मी आज एक वस्तू घेऊन आले आणि मला ती काही कारणाने मला ती नको होती आणि ती मला बदलायची होती. तर ते काका म्हणाले बरं ठीक आहे, छान शांतपणे त्यांनी मला ती बदलून दिली. पण खूप सुंदर त्यांनी सांगितलं तुम्ही ही वस्तू का बदलताय. मग माझं मी त्यांना कारण सांगितलं की मला या या कारणासाठी ही वस्तू बदलायची आहे, तर मला ती काका तुम्ही प्लीज बदलून द्याल का या हे. पण मी हे आदल्या दिवशी ज्या दिवशी मी वस्तू खरेदी केली त्या दिवशी मी त्यांच्याशी बोललेही नव्हते. हा, मला तुम्ही द्याल का बदलून, समजा नाही आवडली तर तुम्ही द्याल का. तर त्यांनी तसं काहीही न म्हणता, आढेवेढे न घेता त्या काकांनी मला बदलून दिली.

0: काही ठिकाणी खूप छान अनुभव येतो, काही ठिकाणी मात्र नाही नाही एकदा दिली आहे ना दिली मग विषय संपला असं पण काही लोक
1: रिटर्न नाही होत,
0: रिटर्न घेत नाहीत. पण तुम्ही ऑनलाईन मध्ये हे जरी रिटर्न घेत असतील तरी पण ते ऑनलाईन मध्ये जी स्वतःहून जाऊन भेटून किंवा दुकानात जाऊन खरेदी
1: माणसांशी संबंध येतो.
0: हा
1: साधं साडीच्या दुकानात गेलं तरी सुद्धा तो साडी दाखवणारी जी कोणी सेल्स गर्ल असेल किंवा ते दादा असतील ते ज्या पद्धतीने आपल्याशी संवाद साधतात, 400 पर्याय उपलब्ध करून देतात,
0: इतकी छान असे दाखवतात की तुम्हाला ती त्याची भुरळ पडते.
1: कारण ते त्यांचं काम असतं ना विकणं
0: हे. नाही आणि पण खूप छान मला अनुभव आलेले आहेत. म्हणजे माझा तरी खरे एकदाच मी ऑनलाईन खरेदी केली पण मी त्यातही मी फसले. आता तेही मी अनुभव सांगते तो माझा. ऑनलाईन खरेदीमध्ये मी अशीच एक साडी दिसली, छान दिसली म्हणून मी घेतली, परंतु मी त्या साडीत पूर्णपणे फसले. हाही अनुभव मला ऑनलाईन मध्ये आला म्हणून मी ऑनलाईन काहीच म्हणजे माझा विश्वास नाहीये खरं सांगावं तर ऑनलाईन वरती फारसा नाही मी विश्वास ठेवू शकत ऑनलाईन वरती. जेव्हा स्वतःहून जाऊन बघून हात लावून बघतो आपण किंवा डोळ्याने स्वतःच्या डोळ्याने बघून घेतो ना तेव्हा ती वस्तू खूप जास्ती अधिक आपल्याला मनात
1: भावते
0: भावते ती वस्तू आपल्याला.
1: तुम्ही खूप छान आज सखी संदेश कार्यक्रमामध्ये फोन केलात आणि मस्त बोललात छान, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद, मलाही बोलण्याची संधी मिळाली आणि आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम आणि आपण सगळेच निवेदक फार उत्तम निवेदन करता.
1: खूप धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद.

0: तर मैत्रिणींनो, हा होता आजचा सखी संदेश. खरेदीबद्दल तुम्ही सगळ्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या, आपली मतं व्यक्त केली. आजच्या पुरता आजच्या सखी संदेश कार्यक्रमातून मी विद्या गौरी, कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह निरोप घेते. नमस्कार.
1: सखी संदेश.

0: श्रोते हो, वनिता मंडळमध्ये फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजचा विषय होता खरेदी. सूत्रसंचालन केलं होतं विद्यागौरी ताम्हणकर यांनी. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: काय काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
2: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. कोण?
1: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार, काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बाप रे, कोणीतरी आहे तिथे. कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, दुपारचा 1 वाजलाय. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
0: श्रोतेहो, आजच्या द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आपण सर्वांचंच खूप खूप स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये काही नवीन हिंदी चित्रपटगीतं ऐकूया. सुरुवातीला ऐकूया आतिफ असलम आणि पलक मुच्छल यांच्या युगुलस्वरात मनोज मुंतसिर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे जीत गांगुली यांनी. चित्रपट रुस्तम.

रुस्तम चित्रपटातील या गीतानंतर श्रोतेहो आता ऐकूया अरिजित सिंग आणि अंकित तिवारी यांच्या स्वरात कुमार यांचं गीत, चित्रपट एअरलिफ्ट.

0: एअरलिफ्ट या चित्रपटातील गीतानंतर छोटीशी विश्रांती.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि
7: लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अरिजित सिंग, बादशाह आणि जोनिता गांधी यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीतबद्ध केले प्रीतम यांनी. चित्रपट ए दिल है मुश्किल.

ए दिल है मुश्किल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अरिजित सिंग, बादशाह आणि जोनिता गांधी यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता ऐकूया बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटातलं गीत. स्वर आहे देव नेगी, मोनाली ठाकूर आणि नेहा कक्कड यांचा. शब्बीर अहमद यांच्या गीताला संगीतबद्ध केले तनिष्क बागची यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया मैं तेरा हिरो या चित्रपटातलं गीत. स्वर आहे बेन्नी दयाल आणि शालमली खोलगडे यांचा. गीतरचना आहे कुमार यांची आणि संगीतबद्ध केली आहे साजिद वाजिद यांनी.

0: मैं तेरा हिरो या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं बेनी दयाल आणि शाल्मली खोलगडे यांच्या स्वरात. श्रोतेहो, कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकूया. तत्पूर्वी ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन.
1: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीतबद्ध केलंय अमित त्रिवेदी यांनी. चित्रपट केदारनाथ.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम द नेक्स्ट वेव. कार्यक्रमात आता आपल्याला ऐकवणार आहोत काही मराठी चित्रपटगीतं. या नवीन मराठी चित्रपटगीतांमध्ये सुरुवातीला ऐकूया मितवा चित्रपटातलं गीत. स्वर आहे जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांचा. गीत आहे अश्विनी शेंडे यांचं आणि संगीतबद्ध केले निलेश मोहरीर यांनी.

जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात ही होती मेतवा चित्रपटातली गीतरचना. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया वैशाली सामंत आणि उर्मिला धनगर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय अमित राज यांनी. चित्रपट तू ही रे.

0: तू ही रे या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमातली यानंतरची गीते ऐकूया या विश्रांतीनंतर.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
2: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबुले यांच्या युगुल स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत साज आहे अजय अतुल यांचा. चित्रपट स्वर्ग हा नवा, माफ करा, चित्रपट तुझ्या माझ्या संसाराला.

ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबोले यांच्या स्वरात तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया टाइमपास या चित्रपटातली गीतरचना.

0: स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात ही होती गुरु ठाकूर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली होती चिनार आणि महेश यांनी. चित्रपट टाइमपास.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: श्रोतेहो, आपण ऐकताय कार्यक्रम द नेक्स्ट वेव। कार्यक्रमात आता ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं सैराट चित्रपटातलं गीत, संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी।

0: श्रेया घोषाल ही यांच्या स्वरात ही होती सैराट चित्रपटातली गीतरचना. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव,
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, दुपारचे 2 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात मजरू सुलतानपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट पत्थर के सनम.

0: पत्थर के सनम या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि मुकेश यांचा. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: मैत्रिणींनो, 31 मे रविवार

0: काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: श्रोतेहो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया फर्ज चित्रपटातलं गीत. बोल आहेत आनंद बक्षी यांचे आणि संगीतबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. या गीताला स्वर आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांचा.

लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातलं गीत श्रोते आत्ताच आपण ऐकलं, फर्ज या चित्रपटातलं. बोल होते आनंद बक्षी यांचे आणि संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथे समाप्त करत आहोत.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 2:15 हिंदीमधून समाचार ऐकूया आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. जागतिक सुलभता जागरूकता दिवस याच्याबद्दल अर्थातच तुमच्याकडनं जास्त जाणून घ्यायला आवडेल, कारण या विषयाचे कार्यक्रम यापूर्वी मी केले असं तरी मला आठवत नाही. त्यामुळे हा दिवस कशासाठी आणि नक्की काय साधणार आहे या दिवसाच्या साजरीकरणातनं आणि नक्की आपल्याला काय साधता येऊ शकेल या चर्चेतनं ही उत्सुकता माझ्या मनातही आहे. सर, जागतिक सुलभता जागरूकता दिवस हा मुळात कशासाठी आणि कोणासाठी?
1: जागतिक म्हणजे ॲक्सेसिबिलिटी डे आपण म्हणतो त्याला. तर सुलभता आणि जागरूकता दिवस हा गेल्या 1.5 दशकांपासून मार्क केला जातो आहे किंवा ऑब्झर्व केला जातो आहे पूर्ण जगभर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण जगभर दिव्यांग व्यक्तींच्या साठी लागणारे तंत्रज्ञान किंवा त्यांच्यासाठी ज्या सोयीसुविधा निर्माण करण्याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी असतील तर त्यावर जाणीव जागृती केली जाते. विविध प्रकारचे कॉन्फरन्सेस, सेमिनार्स, वर्कशॉप्स किंवा जाणीव जागृती कार्यक्रम किंवा टॉक्स आपण म्हणू असे कार्यक्रम आयोजित केले जातात.
0: बरं, आणि जगभरामध्ये हा दिवस साजरा होतो.
1: हो,
0: या निमित्ताने दिव्यांग व्यक्ती असतील किंवा अंध व्यक्ती असतील त्यांना वेगळं न काढता त्यांचा समावेश समाजामध्ये व्हावा आणि इतर लोकांसारखीच वागणूक त्यांना मिळावी अशी दृष्टी या मागे असते का?
1: अगदी बरोबर. युनिव्हर्सल डिझाईन हे कन्सेप्ट आपण या दिवसाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो, ज्यामध्ये तुम्ही कुठलीही इमारत बनवत असाल किंवा कुठलंही ॲप तयार करत असाल किंवा वेबसाईट्स तयार करत असाल तर त्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सल डिझाईन हे मनात ठेवलं पाहिजे असा आग्रह ह्या दिवसाच्या माध्यमातून केला जातो, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना आणि इतर समाजातील इतर सर्व व्यक्तींना व्यवस्थितपणे सामावून घेता येईल अशा पद्धतीचं निर्माण म्हणजे केलं जावं हा हेतू त्याच्या मागे असतो.
0: सर, आपण युनिव्हर्सल डिझाईन असा एक शब्द आत्ता वापरलात तर त्याचा अर्थ थोडा स्पष्ट कराल का?
1: युनिव्हर्सल डिझाईन म्हणजे समजा एखादा मोबाईल जर बनवलेला असेल तर तो सर्वसामान्य सगळ्या व्यक्तींसाठी तर तो उपयोगी असेलच, पण सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना म्हणजे अस्थिव्यंग असतील किंवा दृष्टीबाधित असतील किंवा आपण त्यांना हिअरिंग इम्पॅर्ड म्हणू किंवा ज्यांना कॉग्नेटिव्ह इम्पॅर्ड म्हणू की ज्यांना जे स्लो लर्नर्स असतील अशा सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना आणि ज्यांना वयोमानामुळे अपंगत्व येतं अशा सर्व व्यक्तींना तो वापरण्यासाठी सुलभ असा मोबाईल जर बनवला तर तो आपण युनिव्हर्सली डिझाईन्ड मोबाईल तयार केलेला आहे असं एक उदाहरण मला देता येईल.
0: बरं, इमारतींच्या संदर्भात काय म्हणाल?
1: इमारतींच्या संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक हार्मोनाइज गाईडलाईन्स अँड स्पेस स्टँडर्ड्स ऑन बॅरियर फ्री बिल्ट एन्व्हायरमेंट फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज अशी एक गाईडलाईन्स दिलेली आहे.
0: बरं,
1: आणि ते जे गाईडलाईन आहे ते मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंटने सादर केलेली आहे. तर ह्या गाईडलाईन्स प्रमाणे भारतातलं प्रत्येक कन्स्ट्रक्शन व्हावं असा सरकारचा हेतू आहे.
0: बरं,
1: मग आता त्यामध्ये काय काय गोष्टी अपेक्षित आहेत? तर प्रत्येक इमारतीमध्ये व्हीलचेअर कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठलाही अडथळा त्याला न येता ती फिरली पाहिजे आणि व्हीलचेअर युजर प्रमाणेच एखादा जर दृष्टीबाधित व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला पण चालताना कुठला त्रास नाही झाला पाहिजे अशा गोष्टी असतात. मग आता यांना त्रास नेमके काय होतात? तर व्हीलचेअर युजर ज्यावेळेस एखाद्या इमारतीत येतो किंवा एखाद्या मॉलमध्ये येतो, आपण मॉलचं उदाहरण घेऊया इथे, तर मॉलमध्ये येताना पहिल्यांदा तर तो त्याच्या गाडीतून उतरतो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने येतो, तर त्या पार्किंगमधून वर जाताना त्याला पायऱ्या लागतात लिफ्टपर्यंत पण जायला. मग त्या पायऱ्यांच्या ठिकाणी ती व्हीलचेअर उचलून तिकडे ठेवायला लागते लिफ्टमध्ये किंवा लिफ्टपर्यंत. मग इथे एक अडथळा असतो. मग लिफ्टमधून बाहेर निघताना पण समजा बाहेर आल्यानंतर जे दार असतात ते दार पण तेवढे चवडे नसतात, म्हणजे तेवढे वाईड डोअर्स म्हणतात ते,
0: रुंद नसतात.
1: हा, रुंद दार नसतात. मग तिकडे त्यांना अडचण येते, ते निघता येत नाही किंवा त्या लिफ्टमध्ये व्हीलचेअर जर गेली तर ती गोल फिरवता येत नाही, म्हणजे जसं आपण कार आपण टर्न करतो तसं टर्न नाही करता येत. तर हे व्हीलचेअर युजरचा प्रश्न असतो.

0: एखादा जर ब्लाइंड व्यक्ती असेल, दृष्टीबाधित व्यक्ती असेल, तर तो जेव्हा मॉलमध्ये जातो तर त्याला मॉलचं दार कुठे आहे हेच कळत नाही. तर तिथे कुठेतरी बीप्स किंवा कुठेतरी ब्रेल सायनेज ह्या गोष्टींचा अभाव असतो. मग समजा लिफ्टमध्ये जर तो गेला तर लिफ्टची बटणं कुठे आहेत, त्याचं कंट्रोल पॅनल कुठे आहेत ते पण नाही कळत. आणि ते कंट्रोल पॅनल जे असतं ते टच स्क्रीन कंट्रोल पॅनल असतं, ते बटणं अशा हाताला लागत नाहीत. मग त्याला कितव्या मजल्यावर जायचं आहे ते पण त्याला दाबता येत नाही, कुणाच्या तरी मदतीने ते त्याला जायला लागतं.
1: बरोबर.
0: बरं, कितवा मजला आला ते पण अनाऊन्स होत नाही, ते अनाऊन्स होण्याची गरज असते की फर्स्ट फ्लोअर किंवा सेकंड फ्लोअर. मग तिथे अडचणी येतात, मग त्याला प्रत्येक वेळेस कुणाची तरी मदत घ्यायला लागते की बाबा रे कितवा मजला आलाय ते सांग. तर अशा, आणि त्यानंतर मग समजा त्याला कुठेतरी पुढे जायचं असेल तर तिथे टॅक्टाईल पाथ असण्याची गरज असते. म्हणजे त्याच्या पायाला लागेल असं उंचवटे असतात आणि त्या उंचवट्यांच्या मदतीने ती जी एक पायवाट असते त्या मदतीने ते काठी फिरवत जाऊ शकतात. कुठल्या दुकानामध्ये जायचं असेल किंवा कुठल्या विशिष्ट ठिकाणी जायचं असेल, म्हणजे थिएटरमध्ये जायचं असेल, तर त्याला ते जाता येतं. आता ही एक अजून एक लोकांची म्हणजे एक मिथ्स आहे किंवा मिसअंडरस्टँडिंग असते की एखादा ब्लाइंड व्यक्ती थिएटरमध्ये का जाणार, पण तो ऐकून मूव्ही हा आनंद
1: आनंद घेऊ
0: शकतो. तर मूव्ही ॲक्सेसिबिलिटी हा एक अजून एक प्रकार यामध्ये आहे.
1: तुम्ही जे आत्ता सांगताय त्याच्यावरनं मला असं वाटतंय की मॉलमध्ये असेल किंवा थिएटरमध्ये जाऊन नाटक चित्रपट बघणं असेल, दिव्यांग व्यक्तींना किंवा दृष्टीबाधित व्यक्तींना ग्राहक म्हणून आम्ही अजून गृहीत धरत नाही आहोत अशी परिस्थिती वाटते मला. तुम्ही काय म्हणाल याच्याबद्दल?
0: नक्कीच. म्हणजे जवळपास 8 ते 10 कोटी दिव्यांग लोक भारतामध्ये आहेत. तर 8-10 कोटी ही फार मोठी म्हणजे संख्या आहे. पण 8-10 कोटी दिव्यांग व्यक्तींपैकी किमान 1 ते 1.5 कोटी लोक यांच्याकडे पैसा आहे, म्हणजे त्यांना ते त्यांच्याकडे परचेसिंग पॉवर आहे. म्हणजे त्यांना सारखं मीटिंगसाठी इकडे तिकडे जायला लागतं किंवा त्यांच्याकडे पैसे आहेत की ते ब्रँडेड शॉपिंग करू शकतात. पण मॉल्समध्ये याचा विचार केला जात नाही मॉल्स ओनर किंवा दुकानांच्या ओनर्सकडनं की माझे कस्टमर पण दिव्यांग असू शकतात. हॉटेल्सचे जे काही कस्टमर आहे तर ते पण दिव्यांग असू शकतात. मी हॉटेलच्या म्हणजे माझ्या कामाच्या निमित्तानं भारतभर फिरत असतो तेव्हा मी ॲक्सेसिबल हॉटेल शोधत असतो, पण ते काही मला मिळत नाही. म्हणजे इव्हन 5-स्टार हॉटेल्समध्ये पण ॲक्सेसिबिलिटी त्या प्रमाणात दिसून येत नाही. तर कस्टमर म्हणून बघितलं जात नाही दिव्यांग व्यक्तींकडे. मी एक छोटंसं उदाहरण देतो ज्यामध्ये ओला आणि उबर हे खरं तर दिव्यांग व्यक्तींसाठी वरदान आहे. ते का? तर एका डोअर स्टेपला गाडी येते आणि ती गाडी परत पुढच्या डोअर स्टेपला सोडवून देते.
1: बरोबर.
0: याच्यासारखं सुख नाही ब्लाइंड व्यक्तीसाठी, कारण ट्रॅव्हल करणं हे फार अडचणीचं असतं ब्लाइंडसाठी किंवा अस्थिव्यंग व्यक्तींसाठी किंवा इतर कुठल्याही डिसॅबिलिटीसाठी. तर हे फार सोपं आहे, पण त्याचं ऍपच आमच्यासाठी ॲक्सेसिबल नाही आहे. म्हणजे जर ॲपमध्ये मी कार बुक करायला गेलो किंवा रिक्षा बुक करायला गेलो तर मी रिक्षा बुक करतोय की कार बुक करतोय त्याच्यावर क्लिक करता येत नाही आम्हाला. बऱ्याच वेळा काय होतं की ड्रायव्हरचं नाव तिथे समोर येत नाही किंवा त्याचा नंबर समोर येत नाही कधी कधी. तर किंवा मला जे लोकेशन टाकायचं आहे म्हणजे ड्रॉप लोकेशन किंवा पिकअप लोकेशन, तर ते आमचं टॉकिंग सॉफ्टवेअर जे असतं म्हणजे ब्लाइंड व्यक्तींसाठी जे टॉकिंग सॉफ्टवेअर असतं ते बोलून नाही दाखवत आणि त्यामुळे अडचणी येतात. आता माझ्याकडे गाडी आहे, नंतर एक असिस्टंट आहे की जे मला ड्राईव्ह करून घेऊन जातात, पण ते प्रत्येक वेळेस नसतात. कधी रविवारी सुट्टी असते मग त्या दिवशी मला जायला लागतं, मग कार मला माझी कार वापरता येत नाही. अशा ठिकाणी हे वरदान आहे. पण असे लाखो लोक कस्टमर मिळू शकतात ओला उबरला, पण ते लोक ॲक्सेसिबिलिटीकडे पाहिजे तसं
1: लक्ष दिलं जात नाही. ॲक्सेसिबिलिटी हा फार महत्वाचा मुद्दा आहे दिव्यांग किंवा दृष्टीबाधित व्यक्तींसाठी. आणि या सुविधा आता अनेक पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात. आपण डिजिटल गोष्टींबद्दल बोलतोय, मग अशी मोबाईलचा उल्लेख झाला. मोबाईलची ॲक्सेसिबिलिटी वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये कुठली सॉफ्टवेअर तुम्ही वापरता आणि काय करता येऊ शकतं जेणेकरून प्रवास सुखकर होईल, सोयीचा होईल?
0: आता मोबाईल हा प्रवासच नाही तर सर्व म्हणजे खरोखर आपल्या सगळ्या कामांसाठी तो उपयोगी पडतो. मग मोबाईलमध्ये इनबिल्ट टॉकिंग सॉफ्टवेअर असतं ब्लाइंड व्यक्तींसाठी की जे स्क्रीनवर जे येतं ते

0: वाचून दाखवतं आणि त्याच्या मदतीने सगळ्या प्रकारचे जे ब्लाइंड व्यक्ती आहेत ते म्हणजे लो विजन असतील किंवा टोटली ब्लाइंड असतील ते मोबाईल वापरू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांची बोटं काम करत नाही हाताची किंवा ज्यांच्या हाताला बोटं नसतात किंवा ज्यांचे हातच नसतात अशा व्यक्तींना पण मोबाईल त्यांना ऑपरेट करता येऊ शकतो. कारण त्या मोबाईलमध्ये स्पीच रेकग्निशन टेक्नॉलॉजी असते म्हणजे सिरी किंवा गुगल असिस्टंट आणि ते त्याला सांगून ओके गुगल नाव किंवा हे सिरी असं म्हणून ते त्या मोबाईलशी संवाद साधू शकतात आणि हे सिरी कॅन यू बुक अ कॅब फॉर मी मग ते असं बोलून ते वापरू शकतात. पण काय होतं की आता ऍक्सेसिबिलिटी मोबाईलची ऍक्सेसिबिलिटी किंवा सॉफ्टवेअरची ऍक्सेसिबिलिटी नेमकी काय असते किंवा समस्या काय असतात त्या मी काही उदाहरणांतून तुम्हाला सांगू इच्छितो. तर ज्यावेळेस आम्ही मोबाईलच्या ॲपमध्ये जातो कुठल्या तरी ॲपमध्ये जातो से फॉर एक्झाम्पल की मी ॲमेझॉनच्या ॲपवर गेलो किंवा फ्लिपकार्टच्या ॲपवर गेलो तर तिकडे काही बटन असतात म्हणजे सबमिट बटन कॅन्सल बटन किंवा मग बुक बटन तर त्या बटनांची नावं आमचं टॉकिंग सॉफ्टवेअर वाचत नाही तो म्हणतो अनलेबल बटन. मग आम्हाला तिथे कळतच नाही की अनलेबल बटन म्हणजे नेमकं तिथे काय करायचंय तो सबमिट आहे का कॅन्सल आहे की बुक आहे. मग त्याचप्रमाणे तिथे एक बरेचसे इमेजेस असतात मग ते इमेजेसचे नावं तिथे देणं गरजेचे असतात लेबल देणं गरजेचे असतात ते पण नीट दिलेले नसतात. बऱ्याच वेळा आता समजा एखादी टेक्स्ट फील्ड असेल तर काही विशिष्ट गेस्चर परफॉर्म करायला लागतात की त्या टेक्स्ट फील्डमध्ये तो आमचा पॉइंटर जातो तर त्या त्यामध्ये तो पॉइंटर गेल्यानंतर तिकडे त्याला टाईप करता येतं पण ते पॉइंटर तिकडे जातच नाही तो गेस्चर परफॉर्म केल्यानंतर. अशा अनेक समस्या त्यामध्ये मोबाईलमध्ये येऊ शकतात. तशाच समस्या जे आपलं कम्प्युटर असतं तर कम्प्युटरच्या पण ऍक्सेसिबिलिटीचा एक प्रश्न असतो म्हणजे वेबसाईट असेल आणि वेबसाईटच्या पण वेबसाईटवर पण ह्याच प्रकारच्या समस्या असतात म्हणजे वेबसाईटच्या जी बटनं असतात ते ऍक्सेसिबल नसतात किंवा त्यावर जे काही रंग असतात तर त्या कलर कॉन्ट्रास्ट प्रॉपर मेंटेन केलेला नसतो किंवा एखादा लो विजन व्यक्ती असेल आणि तो ते जेव्हा झूम करतो कंटेंट तर ते कंटेंट इकडे तिकडे विखुरतं तर ते कंटेंट एकावर एक जातं कधी कधी एका खाली एक दाबलं जातं काही काही कंटेंट तर ते व्यवस्थितपणे रिफ्लो होत नाही. अशा प्रकारच्या समस्या वेबसाईट ऍक्सेसिबिलिटीमध्ये असतात जशा मोबाईलमध्ये असतात त्याच प्रकारच्या समस्या आणि त्यासाठीच्या काही गाईडलाईन्स असतात त्या गाईडलाईन्स प्रमाणे त्याचे युजर इंटरफेसेस तयार होणं गरजेचं असतं.
1: गाईडलाईन्स असतात पण ते पाळले जात नाहीत असं म्हणताय.
0: बरोबर. म्हणजे ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत ह्या काही प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहेत म्हणजे गुगल असेल किंवा मग मायक्रोसॉफ्ट असेल तर ह्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या बऱ्यापैकी त्या पाळतात गाईडलाईन्स. त्याचप्रमाणे काही ज्या प्रॉडक्ट कंपन्या असतील म्हणजे ओरॅकल असेल तर त्यांचे पण प्रॉडक्ट्स IBM असेल तर त्यांचे काही प्रॉडक्ट्स ऍक्सेसिबल आहेत म्हणजे बऱ्यापैकी प्रॉडक्ट्स ऍक्सेसिबल आहेत. पण ज्या छोट्या कंपन्या आहेत त्या ऍक्सेसिबिलिटीचे मानक पाळत नाहीत आणि त्यामुळे मग त्या समस्या दिव्यांग व्यक्तींना येतात. खरं म्हटलं तर एखादा दिव्यांग व्यक्ती म्हणजे ब्लाइंड असेल किंवा लो विजन असेल किंवा मग तो कॉग्निटिव्ह इम्पेअर्ड असेल हा एखाद्या ऑफिसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कम्प्युटरवर काम करू शकतो सगळ्या प्रकारच्या सहाय्यक तंत्रज्ञानांचा उपयोग करून. पण त्या सहाय्यक तंत्रज्ञान नीट काम करत नाही जर ते ऍक्सेसिबल नसेल तर.
1: बरोबर. तेच म्हणणार होते मी की आपण ग्राहक म्हणून आत्ता बोललो की दिव्यांग व्यक्ती ग्राहक असणं आणि त्यांना येणाऱ्या अडचणी. पण दिव्यांग आहात किंवा दृष्टीबाधित असाल आणि तुम्हाला नोकरीमध्ये समावेश तुमचा होणं तुम्हाला अपेक्षित आहे तर त्याच्यासाठी काय मदत या दिवसाच्या निमित्ताने काय सांगाल? काय शिक्षण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे दिव्यांग किंवा अंध व्यक्तींनी किंवा कुठल्या सॉफ्टवेअरचा मदत घेऊन आपल्या गुणवत्ता आपली वाढवता येऊ शकेल?
0: दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व प्रकारचं शिक्षण खुलं आहे म्हणजे ते आर्ट्स सायन्स सोशल सायन्स लॉ मॅनेजमेंट इवन पॅरामेडिकल सायन्स या क्षेत्रांमध्ये त्यांचं करिअर करू शकतात आणि सहाय्यक तंत्रज्ञान जे काय त्यांच्या विशिष्ट डिसॅबिलिटीप्रमाणे जे काय सहाय्यक तंत्रज्ञान असेल ते वापरू शकतात म्हणजे स्क्रीन रीडर स्क्रीन मॅग्निफायर किंवा स्पीच रेकग्निशन टेक्नॉलॉजीज किंवा मग इंटरप्रिटर असतं साईन लँग्वेज इंटरप्रिटर अशा

0: प्रकारच्या गोष्टी वापरून ते शिक्षण, कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेऊ शकतात. बरेच विद्यार्थी शिकतात. आता मी टोटली ब्लाइंड आहे, माझं MSc MBA आणि आता PhD मी थेसिस सबमिट करणार आहे. त्यानंतर मी कॉर्नेल विद्यापीठाचं एक एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचा डिप्लोमा केलेला आहे, BA म्युझिक केलेलं आहे. तर ह्या सगळ्या प्रकारचं शिक्षण मी घेतलेलं आहे. तर तसं अनेक लोक शिक्षण घेऊ शकतात.
1: बरोबर. सहाय्यक तंत्रज्ञानाचा तुम्ही आत्ता उल्लेख केलात, तर याच्या संदर्भातलं काही संशोधन किंवा याची उपलब्धता याच्याबद्दल काय सांगाल?
0: सहाय्यक तंत्रज्ञान हे रेडिली अवेलेबल आहे. म्हणजे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर, पूर्वी फार पैसे त्याला मोजायला लागायचे विकत घ्यायचं म्हटलं तर, पण आता ते फ्री अँड ओपन सोर्स म्हणजे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, स्क्रीन रीडर. तसेच मॅग्निफायर हे इनबिल्ट येतात मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, आणि त्याचप्रमाणे स्पीच रेकग्निशन सॉफ्टवेअर पण इनबिल्ट असतात. म्हणजे

0: म्हटलं तर. पण आता ते फ्री अँड ओपन सोर्स म्हणजे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, स्क्रीन रीडर, तसेच मॅग्निफायर हे इनबिल्ट येतात मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, आणि त्याचप्रमाणे स्पीच रेकग्निशन सॉफ्टवेअर पण इनबिल्ट असतात, म्हणजे ते फ्री असतात. तर आपण या व्यतिरिक्त काही विशेष सहाय्यक तंत्रज्ञान आहे तर ते आपल्याला विकत घ्यायला लागतं. फॉर एक्झाम्पल की आता काही एखादा चष्मा असेल की त्या चष्मा तो लावल्यानंतर ब्लाइंड व्यक्तीला समोरचं काहीतरी ते सांगतं की पुढे खुर्ची आहे किंवा पुढे काहीतरी ऑब्स्टॅकल आहे. अशा प्रकारचं सहाय्यक तंत्रज्ञान आता उपलब्ध होत आहे, पण ते थोडंसं कॉस्टली आहे आणि ते मात्र कुठे मिळतं, कसं मिळतं याच्याविषयीची माहिती थोडीशी कमी आहे लोकांना.
1: पण ही कुठे मिळेल माहिती?
0: ह्याची माहिती आपल्याला नेटवरूनच आपल्याला सर्च करायला लागते, आणि मग त्याचे वेंडर्स किंवा त्याचे डीलर्स कुठे आहेत किंवा मॅन्युफॅक्चरर्स कुठे आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट वगैरे आपल्याला मिळतात विविध वेबसाईट,
1: असा शोध घेता येऊ शकतो.
0: हो
1: सर, सुरुवातीला सांगितलं तसं दिव्यांग अभ्यास आणि सर्वसमावेशक शिक्षण शास्त्र विभाग याच्यामध्ये आपण समन्वयक म्हणून काम करता. मुळात हा विभाग स्थापन कधी झाला आणि त्याच्या मागची भूमिका काय होती हे ऐकायला आवडेल.
0: मी पुणे विद्यापीठामध्ये 2005 ते 2007 या दरम्यान MSc करत होतो बायो इन्फॉर्मॅटिक्स या विषयामध्ये.
1: बर.
0: आणि त्यावेळेस मी स्ट्रगल करत होतो अभ्यासासाठी. मला आमच्या केंद्राच्या माध्यमातून अनेक सुविधा निर्माण होत होत्या, म्हणजे पुणे बायो इन्फॉर्मॅटिक्स सेंटरच्या माध्यमातून, पण त्या पुरेशा वाटत नव्हत्या. मग त्यामुळे एक संकल्पना अशी पुढे आली की दिव्यांगांसाठी एक सपोर्ट सर्व्हिस सेंटर असलं पाहिजे. 2008 साली अशा प्रकारचं केंद्र पुणे विद्यापीठाने पुढाकार घेऊन स्थापन केलं आणि ह्या केंद्राच्या समन्वयक पदी मलाच नियुक्त केलं. मग तेव्हापासून तर गेले आता 17-18 वर्षांपासून हे केंद्र कार्यरत आहे.
1: बर. काय पद्धतीचं काम आहे
0: या केंद्रामध्ये? पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये शिकणारे सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी आणि विद्यापीठाशी संलग्न असणारे जवळपास 800-900 महाविद्यालये आहेत पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये. तर ह्या महाविद्यालयांमध्ये शिकणारे सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी विशेष सुविधा घेण्यासाठी येऊ शकतात. मग कुठल्या कुठल्या विशेष सुविधा यामध्ये असू शकतात? तर त्यांना आपण काही कोर्सेस देतो. 3 प्रोग्राम आपण राबवतो. असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी ट्रेनिंग प्रोग्राम, ज्यामध्ये सहाय्यक तंत्रज्ञान कसं वापरायचं याचं ट्रेनिंग आपण देतो. तर त्याचे काही शॉर्ट कोर्सेस आपल्याकडे आहेत. त्याचप्रमाणे इन सर्व्हिस टीचरसाठी एक इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा एक फाउंडेशन प्रोग्राम आपण राबवतो की स्कूल्सच्या टीचर्सना आपण शिकवतो की दिव्यांग व्यक्ती तुमच्या शाळेत आलेत तर त्यांना कसं शिकवायचं, त्यांना कुठल्या विशेष गरजा असतात, तर ते एक आहे. त्याचप्रमाणे ॲक्सेसिबिलिटी रिसर्च प्रोग्राम, यामध्ये आपण ॲक्सेसिबिलिटी या विषयामध्ये संशोधन करतो की विज्ञान आणि तंत्रज्ञान एखादा ब्लाइंड व्यक्ती कसा शिकू शकतो, किंवा ब्लाइंड व्यक्तीला किंवा कुठल्याही दिव्यांग व्यक्तींना शिकताना काय समस्या येतात आणि त्या समस्यांवर काय समाधान असू शकतं यावर आपण संशोधन करतो. विद्यापीठाचा परिसर कसा सुलभ करता येईल, सुविधा कशा सुलभ करता येतील यावर आपण संशोधन करतो. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या जे काही स्टँडर्ड्स आहेत ॲक्सेसिबिलिटीचे, ते स्टँडर्ड्स आपण बेंचमार्किंग करून त्यांना एक फीडबॅक देतो की जे पुढच्या व्हर्जनमध्ये ते स्टँडर्ड्समध्ये इन्क्लूड करून घेतात आपले जे काही सजेशन्स असतील ते. त्या व्यतिरिक्त आपण सपोर्ट सर्व्हिस देतो, ज्यामध्ये असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीज लोकांना इन्स्टॉल करून देतो त्यांच्या लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये. त्यानंतर त्यांना रीडर रायटर्स देतो परीक्षेसाठी. नंतर ॲक्सेसिबल बुक्स आता आम्ही निर्माण करायला लागलेलो आहे.
1: कशा पद्धतीची आहे ती?
0: ॲक्सेसिबल बुक्स म्हणजे की जी पुस्तकं ऑडिओ व्हिडिओ अशा फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असतात. मग ते बुकशेअर नावाचं एक इंटरनॅशनल लायब्ररी आहे, ज्यामध्ये जवळपास 15 लाखांपेक्षा जास्त ॲक्सेसिबल पुस्तकं, पूर्ण जगभराची पुस्तकं तिकडे आहेत. तर आपण आपल्या विद्यापीठाची पुस्तकं त्यामध्ये कशी जातील यावर आता आपण काम करायला.
1: टेक्स्ट बुक्स आहेत?
0: टेक्स्ट बुक्स, रेफरन्स बुक्स, फिक्शनल बुक्स, सगळ्या प्रकारची पुस्तकं असतात. मग ती पुस्तकं इंडिपेंडंटली म्हणजे कुणाचीही मदत न घेता एखादा ब्लाइंड व्यक्ती असेल किंवा कॉग्नेटिव्ह चॅलेंज व्यक्ती असेल तर त्यांना ते वापरता येतील. म्हणजे ते ऑडिओच्या स्वरूपात पण असेल,

0: व्हिडिओ पण असेल आणि टेक्स्टच्या स्वरूपात पण असेल, ते टेक्स्ट मोठे पण करता येतात आणि त्याच्यामध्ये काही इल्युस्ट्रेशन्स असतं. मग ते ज्या ज्यांना म्हणजे ज्यांची बुद्धिमत्ता थोडी कमी असते तर त्यांना ते सोपं जातं. किंवा तिथे कॅप्शन ट्रान्सक्रिप्ट वगैरे पण असतं काही व्हिडिओसाठी, म्हणजे की ते जे हिअरिंग इम्पॅर्ड व्यक्ती असतील तर त्यांना ते सुलभ होतं. अशा सगळ्या प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींसाठी ते डेझी किंवा ई पब अशा फॉर्मॅटमधली पुस्तकं आपण निर्माण करायसाठी आता प्रयत्न म्हणजे सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा, दृष्टीबाधित व्यक्ती आकाशवाणीचा श्रोता आहे, यांची संख्या पण खूप आहे. म्हणजे पूर्वी मला आठवतं आमचा लोभासावा जो कार्यक्रम आहे त्याच्यात ब्रेल लिपीतली पत्र येत असत आणि आम्ही ती कोणाकडनं तरी वाचून घेत असू, पण तोच आमचा श्रोता आज आमच्याशी फोनवर बोलतो आणि आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकतो. तर तंत्रज्ञानाचा खूप मोठा आधार या सगळ्या व्यक्तींना तुम्हाला जाणवतो का, तुम्ही काय म्हणाल याच्याबद्दल?
0: नक्कीच, कारण ब्रेल लिपी ही साधारण 40-50 वर्षांपूर्वी अतिशय महत्त्वाचा किंवा सगळ्यात पहिली गरज असं दिव्यांग किंवा ब्लाइंड व्यक्तींसाठी होतं. परंतु आता बरेच व्यक्तींना दिव्यांगत म्हणजे काही अंधत्व एक साधारण 9वी-10वीमध्ये येतं किंवा काही वेळेस लोकांना नोकरीला लागल्यावर पण येतं. मग तसे व्यक्ती ब्रेल शिकत नाहीत आणि ते सहाय्यक तंत्रज्ञान किंवा ॲडव्हान्स असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीजच्या मदतीने कम्प्युटरच्या मदतीने ते सगळं कामं करू शकतात. पण ब्रेलचं महत्त्व यामध्ये कमी झालेलं नाहीये, कारण ब्रेलच्या माध्यमातून काही पुस्तकं जी असतील, टॅक्टाईल ग्राफिक्स म्हणू आपण त्याला, की चित्रांची पुस्तकं असतील किंवा ग्राफिक्सची पुस्तकं असतात, कारण चित्रांशिवाय किंवा ग्राफिक्सशिवाय आता सायन्स किंवा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स किंवा अशा प्रकारचं जे शिक्षण असेल, मॅनेजमेंटचं शिक्षण असेल, आलेख असतील, हे समजून घेण्यासाठी ब्रेलचीच मदत होते.
1: बरोबर, पण तंत्रज्ञानाचा खूप उपयोग तुम्हाला रोजचं वावरणं रोजचं जगणं त्यांनी सुकर झालं का, काय सांगाल तुम्ही?
0: नक्कीच, जर तंत्रज्ञान सहाय्यक तंत्रज्ञान जर आम्ही शिकलो नसतो तर कदाचित मी इथपर्यंत आलो नसतो. ह्या एवढ्या गोष्टी मला शिकता आल्या नसत्या आणि सीमित राहिलो असतो.
1: बरोबर, खेड्यामध्ये राहणारी मुलं आहेत, दिव्यांग असतील किंवा दृष्टीबाधित असतील, त्यांच्यापर्यंत या सुविधा किती पोचल्या आहेत का, हे सगळं शहरांपुरतं मर्यादित राहिलंय?
0: आत्ता तरी ह्या गोष्टी बऱ्यापैकी शहरांपुरतं मर्यादित आहेत. माझा असा अनुभव आहे, कारण आम्ही गायडन्स अँड काउन्सिलिंग पण करतो आमच्या केंद्रामध्ये, तर बऱ्याच वेळा असे लोक येतात की शहरातच असतात पण त्यांना समजा अपंगत्व आलेलं असेल. मी एक उदाहरण देईन की एक मुलगी मागे काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आली की जी साधारण 30-32 वर्षांचं तिचं वय होतं आणि 10वीमध्ये तिला डोळ्यांचा प्रॉब्लेम झाला, पण 10वीची परीक्षा तिने दिली नाही आणि त्यानंतर 15 वर्ष ती घरीच बसली. तर याचं कारण असं की माहिती नव्हती की उच्च शिक्षण घेता येतं किंवा आपण न बघता पण बऱ्याच गोष्टी करू शकतो, ह्या गोष्टींची माहिती नव्हती. आणि त्यामुळे काय झालं की तिला ते शिक्षण घेता नाही आलं. पण अशीच व्यक्ती 15 वर्षापूर्वी आमच्याकडे आली, 10 वर्षांचा गॅप होता. मग ती व्यक्ती म्हणजे त्या मुलीने शिक्षण घेतलं 12वीपर्यंत, मग 12वीनंतर तिने बीकॉम एमबीए केलं आणि आता एका कंपनीमध्ये ती म्हणजे बँकेमध्ये ती एक मॅनेजरच्या पदावर काम करते. तर अशा प्रकारे गोष्टी होतात, पण ह्या गोष्टी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचत नाहीये. आणि जरी इतके प्रसार माध्यम असतील किंवा काय म्हणतो आपण त्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून बरेचसे मेसेजेस जातात, व्हॉट्सअपचे दिव्यांग व्यक्तींचे मोठे मोठे ग्रुप्स आहेत, या माध्यमातून बऱ्याच गोष्टी पोहोचतात आहेत, पण तरी पण जवळपास 50% लोकांपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तंत्रज्ञान पोहोचलेलं नाहीये. याचं कारण असं आहे की मेनस्ट्रीम मीडियामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. मी धन्यवाद करतो तुमचा की तुम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम आज आयोजित करीत आहात ज्यामुळे खेडोपाडी ह्या गोष्टी पोहोचतील. पण अशा प्रकारचे कार्यक्रम सतत आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये झाले पाहिजेत, न्यूजमध्ये रेग्युलरली या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, अशा प्रकारचे मूव्ही आले पाहिजेत. म्हणजे श्रीकांत सारखा मूव्ही आला तो त्यापूर्वी दिव्यांग व्यक्तींना किंवा ब्लाइंड व्यक्तीला भिकारी म्हणूनच मूव्हीमध्ये दाखवलं जात होतं, पण श्रीकांत मूव्हीमध्ये एक उद्योजक म्हणून एका अंध व्यक्तीला दाखवलं गेलं आहे. तर याही गोष्टींकडे जे निर्माते आहेत त्यांनी काम केलं पाहिजे.
1: आणि

0: केवळ सर्वसमावेशक असून ते भगणार नाही तर सन्मान देणं ही फार महत्वाची गोष्ट आहे.
1: अगदी बरोबर.
0: मुलाखतीच्या शेवटाकडे आपण येतो आहोत, तर मला विचारायचं आहे की तुम्हाला काय सुविधा अपेक्षित आहेत समाजाकडनं आणि सरकारकडनं? केवळ सुविधा असं नाही पण सन्मान याबद्दल बोललात तरी आवडेल ऐकायला.
1: आता 2016 दिव्यांग हक्क कायदा आला, ज्यामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की सगळ्या सुविधा दिव्यांगांसाठी सुलभ झाल्या पाहिजेत. आर्टिकल 40-47 यामध्ये सांगितले आहेत की रस्ते, फुटपाथ, कॉरिडोर्स असतील किंवा शाळा महाविद्यालयं असतील किंवा सगळ्या सुविधा म्हणजे बसेस असतील, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, हे दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ झालं पाहिजे. त्यानंतर मानकं आहेत, हार्मोनाइज गाईडलाईन्स अँड स्पेस स्टँडर्ड आहेत, किंवा GIGW गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गाईडलाईन्स फॉर वेब ॲक्सेसिबिलिटी, ह्या गाईडलाईन्स आहेत, किंवा UGCच्या गाईडलाईन्स आहेत की ज्या शिक्षण संस्था कशा ॲक्सेसिबल असल्या पाहिजेत. तर माझी एक अपेक्षा अशी आहे की या सगळे हे जे सगळे मानकं आहेत हे प्रभावीपणे राबवले गेले पाहिजेत. आणि ते जर राबवले तर आपले जे 10 कोटी दिव्यांग व्यक्ती आहेत हे एक बर्डन म्हणून नसतील तर ते देशाच्या जडणघडणीमध्ये फार महत्वाचा सहभाग नोंदवतील.
0: बरोबर.
1: आणि ते डिपेंडंट नसतील तर त्यांच्यावर अनेक लोक अवलंबून असतील आणि ते म्हणजे स्वावलंबी होतील.
0: समाजाकडनं काय अपेक्षा आहेत?
1: समाजाकडनं पण ह्याच अपेक्षा आहेत की एक डिग्निफाईड लाईफ प्रत्येक व्यक्तीला हवी असते, तीच गोष्ट दिव्यांग व्यक्तीला पण हवी असते. तर दिव्यांग व्यक्तींना एक म्हणजे एक बर्डन म्हणून समाजाने न बघता एक समाजाचा मुख्य घटक म्हणून बघितला पाहिजे की जेणेकरून समाजाचे इतर जे व्यक्ती आहेत ते जसे वावरतात समाजामध्ये किंवा ते जसे काय म्हणतो आपण त्याला सहभाग नोंदवतात प्रत्येक याच्यामध्ये, तसं दिव्यांग व्यक्तींना पण संधी मिळायला पाहिजे आणि त्यांना अंडर एस्टिमेट करायला नको,
0: त्यांच्या क्षमतांचा आदर केला गेला पाहिजे. जागतिक सुलभता जागरूकता दिवसाच्या निमित्ताने धनंजय भोळे आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एका वेगळ्या विषयाबद्दलची आपली चर्चा आपल्या गप्पा रंगल्या. मी आकाशवाणीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: सप्ताह विशेष हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वर. श्रोतेहो, यानंतर थोड्याच वेळात ऐकूया कार्यक्रम सखी सहेली आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सखी सहेली प्रस्तुत होगा बस थोड़ी ही देर के बाद.

0: शुभ संध्या श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचं प्रसारण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजतात, ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
1: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5 वाजलेत, ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोत्याहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, आजपासनं आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकणार आहोत. अभिवाचन मी गौरी लागू करणार आहे. आशा बगे यांना 2006 साली भूमी या कादंबरीच्या लेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात सत्यकथेपासून झाली. त्यांची गाजलेली कथा रुक्मिणी सत्यकथेमध्ये प्रसिद्ध झाली होती. 13 लघुकथासंग्रह, 7 कादंबऱ्या आणि ललित लेखांची 2 पुस्तकं असा भरगच्च ऐवज आशा बगे यांच्या नावावरती आहे. आशा बगे यांचा मारवा हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर भूमी आणि त्रिदल या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. संगीताची आवड असलेल्या या लेखिका त्यांच्या लेखनातही संगीताचा संदर्भ हमखास येत राहतो. दर सोमवारी आणि मंगळवारी आता आपण ऐकणार आहोत आशा बगे यांची कादंबरी भूमी, आज पहिला भाग.

समुद्राच्या पाण्यावर अंधाराच्या सावल्या आल्या. ते पाणी रंग बदलत गेलं. क्षितिजाचाही रंग बदलत काळवंडला. आतापर्यंत स्वतःभोवती मस्तीत झुलणारी, मागपुढे वाकणारी नारळाची झाडंही स्तब्ध झाली आहेत. हलायची झुलायची थांबली. किनाऱ्यावर नांगरलेल्या होड्यांशी खेळणारी, पाण्यात

उगाचच डुंबणारी मुलंही पांगली. काही अजूनही रेंगाळत होती. त्यांच्या आया बहिणी कुणी कुणी येऊन त्यांना घेऊनच गेली. स्वामीनाथांचा माणूस सेतुपती त्यांच्या कुत्र्याला फिरवायला घेऊन आला होता, तोही गेला. उरली पुट्टू आणि ती मैथिली. पुट्टूला अजून खेळायचं होतं म्हणून मैथिलीबरोबर तोही थांबला. पण आता मैथिलीचं खेळण्यातनं मन उडालं. तिच्या घराचा अजूनही बंद असलेला दरवाजाच तिला दिसायला लागला. तिची आई 6:30 हॉस्पिटलमधून घरी आलेली असेल आणि मग जरा वेळाने तो आला असेल, मॅथ्यूज अंकल. मग थोडा वेळ जरासं किलकिलं ठेवून ते दारही बंद झालं असेल आतून कडी घालून. मैथिलीला या मॅथ्यूज अंकलचा मनातून अतोनात राग आहे. त्याचा उल्लेख मनात तरी ती तो असाच करते. त्याला अंकल बिंकल म्हणावं असं तिला कधी वाटतच नाही. ते तिच्याच स्कूलला टीचर आहेत. तसं मागून दुसऱ्या खोलीचं दार उघडं राहतं तिच्याकरता, पण तीच वेळ काढते समुद्रावर. पूर्वी तिला समुद्रावर एकटं थांबायला भीती वाटायची, आता नाही वाटत. समुद्राची मंद गाज आणि गार होत चाललेली वाळू सोबत करते. कधी आकाशात चांदण्याही असतात. जास्त नाही, फक्त 7:30 वाट बघायची, मग हळूहळू उठायचं, वाळू झटकायची. दिवस लवकर मावळणार आहे. लहान नसले तरी किनारा अगदीच काही निर्मनुष्य नसतो. सकाळीच समुद्रात दूरवर होडी घेऊन गेलेले मच्छीमार कोळी परतत असतात. ते सगळे तिला ओळखतात. करुपन, त्याला सगळे करपक्केया म्हणतात. त्याची परतायची वेळ 7:30 अंदाजानं. म्हणून मैथिली ठरवल्यासारखी 7:30 थांबते. आज मैथिलीला खेळावंसं वाटलं नाही. सारखं वाटायचं की 7:30 झाले असतील का. भूक सपाटून लागली होती. आईनं दिलेला चुरमुऱ्याचा लाडू तिने अर्धाच खाल्ला होता रागानी. मैथिलीला नाही तो आवडत. तिला पोळीचा लाडू आवडतो. तो करायला आईला काय होतं, पण आई पोळीच कमी करते. समुद्रात गेलेल्या होड्या परतायला अजून वेळ असेल. पुट्टू खेळ खेळ म्हणून मागं लागला. त्यानं काढलेली चित्र तिला दाखवली, रंगकांड्या दाखवल्या, पण नाही खेळायचं मला असं म्हणून तिने आपल्या दोन्ही वेण्या समोर ओढल्या. गुडघ्याभोवती आत घेऊन ती वाळूत बसली, समुद्राकडे दूरवर नजर लावून. अखेर पुट्टूची आई सुद्धा आली त्याला घेऊन जायला. रोज बोलवायला काय यावं लागतं रे, स्वामीनाथांच्या कुत्र्याबरोबर काय येत नाहीस असं म्हणून तिने त्याला एक रट्टा लगावला. मी घेऊन येणार होते पुट्टूला, मैथिलीला सांगायचं होतं. तशी त्याची तिच्यावर कुठलीही जबाबदारी नव्हती. तरी 7:30 वाजले नाहीत का तुझे, तो मास्तरडा बसला असेल ना अजून, पुट्टूची आई मैथिलीवर ओरडली. मैथिलीनं खाली मान घातली. तिला वाटलं त्यापेक्षा नकोच समुद्रावर यायला. ती पुट्टू मागं जायला लागली तर त्याच्या आई त्याला खेचून फरफटतच नेऊ लागली. तोंडानं मैथिलीच्या आईचा उद्धार सुरू होता. उद्यापासून अंधाराच्या आत परतलं पाहिजे सांगून ठेवते. 1000 सांगितलं ना तुला, त्या कुत्तरड्याबरोबर येऊन जात जा. स्वामीनाथांचा माणूसही असतो, पुट्टूची आई डाफरली. पुट्टूला असं फरफटत नेत असताना मैथिलीला त्याच्यासोबत जाणं अशक्यच झालं. पण एकदा वाळूतून उठल्यावर पुन्हा वाळूत जाऊन कसं बसायचं. दुरून सुद्धा अजून एकही होडी दिसत नव्हती. ती पाय ओढत जायला लागली. घर नावाच्या त्या दुष्ट गोष्टीचा तिला नेहमीसारखा राग आला. नर्सेस क्वार्टर्समध्ये तिच्या आईचं क्वार्टर होतं. वाटेत देवीचं देऊळ लागलं. तिथं दिवा लावणाऱ्या कुणी विचारलं, नर्स अम्मा की लडकी हो क्या. हां. अंधेरे में किनारे पे घूमती हो, नर्स अम्मा की नाईट ड्युटी है क्या. नाही, डे शिफ्ट, ती सांगायला गेली. पण मग तिला नाईट ड्युटीचा अर्थ काहीतरी वेगळा आहे हे समजायला लागलं होतं. ती पुढे बोलली नाही. खरं म्हणजे तिला नक्की किती वाजले हे विचारायचं होतं. तिला तिच्या 7:30 टिंगल टवाळी समजायला लागली होती. रस्त्यातला नळ सुटला.

झाला होता. त्याची तोटी उखडली होती. रस्त्यात पाणी साचलं, त्याचे चिखलाचे शिंतोड स्कर्टवर उडाले. तो स्कूल ड्रेस होता, शाळेतून आल्यावर काढूनही ठेवला नाही. आई आता ओरडेल, तिला रडायला येऊ लागलं. ती घराशी आली तर मॅथ्यूज टीचर निघत होते. 5 मिनिटं नंतर यायला हवं होतं तिला वाटलं. ती फाटका आड झाली, पण त्या दोघांना ती दिसलीच. मॅथ्यूज टीचरनी तिला थोपटलं, एका हाताने जवळ घेऊन ते म्हणाले, माय चाइल्ड. तिने त्वेषाने तो हात ढकलूनच दिला. तिच्या ओठांवर शब्द आले, आय एम नॉट युअर चाइल्ड. पण ते नाही बोलता आलं, पण हात तर ढकलता आला. तो तर तिचाच होता. मैथिली घरात आली. आता आईला दिसायच्या आत तो स्कर्ट बदलायचा, पण आई काही बोलली नाही. कदाचित तो स्कर्ट तिला दिसलाही नसेल. ती स्वतःच्याच नादात होती. आईनं तिला जेवायला वाढलं. वाफेभरला भात, पत्ताकोबीची भाजी आणि माशाचा रस्सा. मैथिलीनं वाटी बाजूला केली. मासे तिला आवडत नव्हते. तो रस्सा आईनं मॅथ्यूज टीचर करता केला असेल. भाताबरोबर रश्श्याची दुसरी भाजी हवी होती, तिला हट्ट करायचा होता, पण तो नाही जमला. रश्श्याची वाटी बाजूला करणं जमलं. जसं त्या मॅथ्यूजचा हात ढकलणं जमलं ना, तसंच. पोळी का नव्हती केली, पण ती आतल्या आत कुरकुरली. तू अगदी डॉक्टरांसारखीच आहेस ग, त्यांनाही मासे अजिबात चालायचे नाहीत, अम्मा म्हणाली. मग न आठवणाऱ्या वडिलांच्या अशाच कल्पनेतल्या चित्रातल्या सारख्या आठवणी तिच्या मनात जमा झाल्या. मॅथ्यूज म्हणाले की तुला मॅथ्समध्ये मार्क्स कमी आहेत. जेवताना अम्मा मध्येच म्हणाली, हा मॅथ्यूज इतकं खोटं बोलतो ना, मैथिलीला वाटलं. यापूर्वी मिळाले आहेत पूर्ण मार्क्स, ते नाही सांगत. आता रश्या शिवायचा तो भरभरीत भात मैथिलीच्या घशाखाली उतरेना. भुकेचा पहिला भरही ओसरला. तिच्या घशाशी आवंढ आला. वाटलं ज्यांच्या घराची दारं संध्याकाळी बंद असतात खूप वेळेपर्यंत, त्यांना कसे मिळतील 100 पैकी 100 मार्क्स. सकाळी मैथिलीला जाग आली ती कोणाच्या तरी श्लोकांनी. मग ती अंथरुणात एकदमच उठून बसली. काल संध्याकाळीच कोणी पाहुणे आले होते ते आठवलं. पॉंडेचेरीपर्यंत आलेच होते म्हणून इकडेही आले. डॉक्टर हुद्दारांच्या फॅमिलीला भेटायला शाळेतून येतच होती ती, तर कुणीतरी फाटकाशी उभं दिसलं. उंच ऐटदार माणूस, हातात सुटकेस. त्याने चौकशी केली. तिने दाराचं कुलूप काढलं, ते आत आले. तू मैथिली ना डॉक्टरांची, त्यांनी विचारलं. तेव्हा तिला आतून भरून आलंसं झालं. मग तिनं त्यांना पाणी बिणी देतो, अम्माही आली. अम्माला ते आलेले काही आवडलं नसावं, पण तिनं त्यांच्याकरता उपमा केला, वर ओला नारळ खाऊन टाकला, मग कॉफी दिली. तुम्हाला समुद्रावर फिरायला जायचं असेल तर मैथिली घेऊन जाईल तुम्हाला, ती म्हणाली. मैथिलीला वाटलं अम्मा मुद्दामच त्यांना हाकलतेय यावेळी. तिच्या वाटण्याला काय महत्व होतं. पण मग समुद्रावर त्यांना घेऊन जाताना आपण आपलं हे गाव आपल्या वडिलांच्या कुणी असलेल्या माणसाला दाखवतो, याबद्दल तिला स्वतःला छान वाटलं. समुद्रावर घेऊन जाणाऱ्या वाटेनी त्यांना घेऊन जायला तर खूपच मजा आली. वाट छोटी, वेडी वाकडी, नारळाची झाडं विरळ विरळ आणि मग दाट होत गेलेली. त्या झाडांनीच तो रस्ता सगळ्याच्या सगळा निमुळता होत गेल्यासारखा. वाटेत थोडे उकिरडे होते, कुठे चिखल होता. कोळ्यांची झोपड्यांची बरंच अस्वच्छ होत. त्यांची उघडी नागडी काळी कुळकुळीत मुलं खेळत होती. त्यांच्या चुली पेटल्या होत्या. मैथिलीला याची जरा लाजच वाटली. तिने अंकलकडे पाहिलं, ते गोरे होते. ती स्वतःही गोरी पान होती. तिचे वडीलच गोरे असले पाहिजेत. अम्मा तर केवढी काळी होती. देवीचं देऊळ आलं, ते आता सगळ्यांसारखे चप्पल काढून नमस्कार करतील,

नाहीतर आज जाऊन उदबत्ती लावतील असं तिला वाटलं. पण त्यांनी तसं काही केलं नाही म्हणून मग तिने खुशीतच मान हलवली. तुम्ही पण डॉक्टरच आहात, तिने विचारलं. हो, डॉक्टर हुद्दार बरोबरच होतो. विश्राम आणि मी मेडिकल कॉलेजला एकत्रच होतो, ते म्हणाले. तिचे सगळे दोस्त लोक केव्हाच येऊन पोचले होते. मैथिली एकदम पुढे धावली. मग लक्षात आलं की तिला त्यांना घेऊन जायचंय आपला समुद्र दाखवायला, आणि हे आपल्या डॅडींचे दोस्त सगळ्या दोस्तांनाही दाखवायचेत. तिने त्यांचा हात धरून ओढत नेलं. सगळे खेळत होते. वाळूचा ढीग करून त्यावर लांबून धावत येऊन तो मोडायचा. दोघं जवळ आल्यावर थोडं थांबले. ही इज माय फादर्स फ्रेंड, ऐटीत तिने सांगितलं. ही इज ऑल्सो अ ग्रेट सर्जन, यू नो, ती म्हणाली. सगळे त्यांच्याकडे पाहायला लागले. मग तिनं त्यांचा हात सोडला आणि ती मुलांच्यात खेळत राहिली. ते समुद्राच्या लाटा जिथं येऊन थडकत होत्या त्या ओल्या वाळूच्या बाजूनी सरळ चालत राहिले. ती खेळता खेळता त्यांच्या चालत जाण्याकडे पाहत होती मधून मधून. तिला गोष्टीतला जादूगारच आठवला. तो घोड्यावरून जातो, त्याचा घोडा समुद्राच्या किनाऱ्यानं वाळूवरनं जातो, तिथून थेट पाण्यात चालत जातो, त्याला काही होत नाही. ती मग खेळता खेळता त्यांना तिच्या वडिलांच्या शाळेतल्या दोस्ताला पाहत राहिली. त्यांना असं बघता बघता खेळात रमली. आता लवकरच रंग बदलणार असलेल्या समुद्राच्या सावळ्या पाण्याची, झुलणाऱ्या झाडांच्या बदलत्या आकृत्यांची मनात उदासी नव्हती. थंड होत गेलेल्या वाळूवर नेहमी एकाकी वाट बघणारी ती आज कुणी वेगळीच बनून गेली होती. नेहमीसारखं सगळं पांगत गेलं. पुट्टूच्या आईनं त्याला ओढत नेण्याआधीच तो गेले कित्येक दिवस स्वामीनाथांच्या कुत्र्याबरोबरच तर परतत होता. सगळे गेले. वाळूची मोडलेली खोपटी तेवढी उरली. ती मग खाली बसली. गुडघ्याभोवती दोन्ही हात लपेटताना आज समोर ते बंद दार नव्हतं. 7:30 वाजले तरी पर्वा नव्हती. दूर समुद्रावरून परतणाऱ्या होड्यांना डोळे ताणून बघायचे नव्हते. ओल्या वाळूच्या बाजूनं चालणारा तो गोष्टीतला जादूगार, तिच्या डॅडींचा मित्र, त्याची ऐटबाज पावलं बुटातली, तिला काहीतरी वेगळं अननुभूत वाटलं. अंकल जवळ आले. वाळू तिच्याजवळ बसले. तुझे सगळे दोस्त लोक गेले, त्यांनी विचारलं. हो. अरे मग तुला थांबावं लागलं. मी रोजच तर थांबते 7:30 पर्यंत, मैथिली म्हणाली. ती वाळूतनं बोट फिरवत राहिली. मग विचारलं, तुम्ही माझ्या बाबांबरोबर खूप दिवस होता? हो. तुझा जन्मही मी पाहिला. तुझ्या डॅडींनी तुझं मैथिली नाव ठेवलं ते मीच सुचवलं होतं. हो. तिला ते सगळे एकदम आवडून गेले. तिचे डॅडींचा उल्लेख अम्मा करायची पण फार दूरचा असा वाटायचा. डॅडींच्या इतकं जवळ असलेलं, तिला सुद्धा लहानसं पाहिलेलं कुणी आज तिच्याजवळ होतं. कल्पनेतल्या त्या चित्रातल्या कितीतरी अर्धवट जागा भरत गेल्या होत्या. माझे बाबा खूप हुशार डॉक्टर होते. हो. तुमच्यापेक्षाही? हो, माझ्यापेक्षाही, ते हसून म्हणाले. पण अम्मा म्हणते की त्यांनी एक केस बिघडवली, ऑपरेशन चुकलं, मग त्यांचं लक्ष उडालं आणि मग नंतर आम्ही सगळे इकडे आलो. हे खरं नाही मैथिली. तो मुलगा ऑपरेशनमध्ये गेला हे खरं, पण ती केस विश्रामने नाही बिघडवली. तो मुलगा गेलाच असता. ऑपरेशन ही एकच संधी होती. बट इट वॉज अ बॉर्डरलाइन केस. ते दूरवर समुद्राकडे पाहत राहिले. आम्ही सगळे, म्हणजे आपण सगळे तिथेच राहिलो असतो तर किती मजा होती. ते थोडा वेळ नाही बोलले. मग म्हणाले, पण हे गाव किती सुंदर आहे तुमचं. हा समुद्र किनारा किती छान आहे ग. हो, ती म्हणाली. तुला समुद्रात पोहता येतं? डॉक्टर अंकलनी विचारलं. हो, सगळे म्हणतात की मी माशासारखं पोहते.

0: तिच्या वाळूतल्या हातावर हात ठेवला. मला मात्र पाण्याची भीती वाटते, ते म्हणाले. पाण्याची भीती? ती आश्चर्यानं म्हणाली. तिनं वर पाहिलं. आभाळात तुरळक चांदण्या होत्या आणि ढगांची काही हालचाल नव्हती. खालचं पाणी मात्र आभाळाच्याच रंगाचं असूनही वेगळं भासलं. त्यात हालचाल होती. लाटा समोर मागे होताना गॅदरिंगच्या कोरससारखेच रिदम होती. डॅडींना तुम्ही विश्राम म्हणताय तर किती छान वाटतं. ते तुम्हाला काय म्हणायचे? चित्तू, ते हसून म्हणाले. हे कसलं नाव? तिला हसू आलं. चित्तरंजनचा तो शॉर्टकट. ते उठले. तिनं त्यांचा हात धरला. दूरवरून परतणारी होडी दाखवली बोटानं. घरी आले तो घराची दोन्ही दारं उघडलेली. अंगणातला दिवाही लागलेला. तो मॅथ्यूज आलाच नसेल, तिला वाटलं. श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग काही क्षणाच्या विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 1909 39 41 42.
3: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: जेवणात अम्मानी डाळीची पातळ भाजी, फ्लॉवरचा रस्सा केला, गरम गरम फुलके. तिनं ते किती खाल्ले तरी पोटच भरेना. तुडुंब जेवून ती झोपूनच गेली. होमवर्कही काढलं नाही. झोप लागे लागे तो गोष्टीतला जादूगराचा घोडा पाण्यावरून अलगत चालत जात होता. जाग आली ती डॉक्टर अंकलच्या श्लोकांनी. ती उठूनच बसली. अम्माची चाहूल नव्हती. ती ड्युटीवर गेली असेल किंवा कुठे, पण घरात ती नसताना कुणाचा तरी आवाज ऐकू आला, इतरांच्या घरातल्यासारखा. उठल्यावर एकट्या स्वतःशिवाय घरात आणखी कोणीतरी असणं किती मस्त होतं. अंकल जे म्हणत होते ते तिला ऐकावंसं वाटलं. इतक्या लवकर त्यांची आंघोळ झालेली आणि ते श्लोक म्हणत होते टॉवेलनं पाठ पुसत. ती जवळ येऊन उभी राहिली. ते म्हणताना तिच्याकडे पाहून हसले. काय करता? श्लोक. म्हणजे काय? पोएम, संस्कृत पोएम. मी इंग्रजी आणि तमिळ पोएम शिकली आहे शाळेत, पण याला संस्कृत पोएम नाही म्हणायचं, श्लोक श्लोक म्हणायचं. तू शिक संस्कृत. तुला तामिळ चांगलं येतं, इंग्रजीही येतं, संस्कृतही शिकून घे. मला येईल? नक्की येईल. हो, तुझ्या डॅडीनी संस्कृतमध्ये सर्वात जास्त मार्क्स घेतले मॅट्रिकला, रेकॉर्ड ब्रेक. हो, पण मला संस्कृत कोण शिकवेल? अगं, पुढे शिकता येईल तुला. पण श्लोक म्हणजे काय? पोएम आणि श्लोक एकच वाटतं, सांगतो. पोएट्री, पोएम ही आपण जे नेहमी पाहतो, अनुभवतो, त्याबद्दल वेगळ्या चांगल्या छान शब्दात सांगते. जसं तू समुद्र रोज पाहतेस की नाही, वाळू पाहतेस, पोएम त्याबद्दलच पण चांगलं सुंदर सांगू शकते. आणि श्लोक, डू यू नो समरी? येस, पुरुक्कम. ते तामिळमध्ये. मराठीत सारांश. तर श्लोकात हे जे बघितलेलं, पाहिलेलं, जाणवलेलं त्याची समरी असते. ओनली समरी? ओनली नाही, ती समरी एका सुंदर, छान, रंगीबेरंगी पण पक्क्या दोऱ्यात गुंफलेली असते. ओ, ती म्हणाली. समजलं? त्यांनी विचारलं. थोडंसं समजलं. पुढे समजेल. तुम्ही नेहमी कोणती भाषा बोलता? घरी आजूबाजूला मित्रांमध्ये मराठी, पण हॉस्पिटलमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी सगळ्या. आणि माझ्याशी इंग्रजी. आम्ही पण घरी तमिळच बोलतो, ती म्हणाली. मला तुमचे श्लोक उतरवून द्याल? देईन.

तुम्ही मगा श्लोक म्हटलं तर कसं वाटलं सांगू? हा सांग, हसायचं नाही आहे. नाही हसणार, सांग. समुद्रावर छोट्या मोठ्या लाटा मागे पुढे होतात ना, फुटतात एका रिदममध्ये, त्या रिदमसारखं. त्यांनी तिच्याकडे पाहिलं, मग हसले आणि म्हणाले, तू कविता करशील. हट, तुमचं हॉस्पिटल कुठे आहे? तिने विचारलं. माझं हॉस्पिटल नाही, म्हणजे आता नाही, आता मी ऑपरेशन करत नाही. का? कन्सल्टन्सी करतो. ऑपरेशन का नाही करत? विसरलो ऑपरेशन करायचं. तिला आश्चर्य वाटलं. माझा एक मुलगा होता, तुझ्याहून 4-5 वर्षांनी मोठा, तो गेला, मग मी हॉस्पिटलची सर्व्हिस सोडली. आता ऑपरेशन्स नाही करावी लागत. अम्मानं जाण्यापूर्वी त्यांचाही स्वयंपाक करून ठेवला होता, कच्च्या केळ्याची भाजी, रसम भात, त्यांच्या पुरत्या पोळ्या. पण त्यांना जेवायचं नव्हतं, त्यांनी ब्रेकफास्टही केला नाही. अम्मानी कसली सुकी सुकी भाजी केली म्हणून ते जेवत नाहीत असं मैथिलीला रागारागात वाटलं. ते जायला तयार झाले. त्यांनी सुटकेसमधनं एक फ्रॉक काढला आणि काहीसं ओशाळून ते मैथिलीला म्हणाले की हा त्यांनी पॉंडेचेरीला घेतला तिच्याकरता. पण ती इतकी मोठी उंच बिंच झाली असेल याची कल्पनाच आली नाही. फ्रॉक तिला होणारच नव्हता, बराच लहान झाला. त्यांनी तो दिला, तिने तो हातात घेतला. तो छोटासा फ्रॉक पाहून तिला खुदकन हसू आलं. डॉक्टर अंकलही हसायला लागले. पण त्या फ्रॉकचा मऊसा रेशमी स्पर्श तिला आवडला. तिच्याकरता असं कोणी काही कधी आणलेलं नव्हतं, लहान तर लहान. मग डॉक्टर अंकलनी तिला 50 रुपये दिले. कशाला? तिचा हात पुढे झाला नाही. काहीतरी घे तू, रंगकांड्या नाहीतर पुट्टूसारखं चित्राचं पुस्तक, तिच्या मनात आलं. डॉक्टर अंकल निघाले. त्यांची उंच तिरपी सावली अंगणात पडली. तिच्या डॅडींच्या जवळचं असं कुणी इथून लांब चाललेलं तिला जाणवलं. ते पुन्हा येणार नाहीत हेही कळलं. संध्याकाळी तिला समुद्रावर जावं वाटेना. मुलं बोलवायला आली तर ती नाही म्हणाली, दारात पायरीवर बसून राहिली. काहीतरी रिकामं रिकामं वाटत होतं. अम्मा आली. गेली नाही समुद्रावर? अम्मानी विचारल्यावर मैथिलीला वाटलं की अम्मा तिला हकलतीच आहे. टीचर येऊ देत, मी दुसऱ्या खोलीत बसीन. समुद्रावर खूप एकटं वाटतं, सगळी मुलं परततात, मला येताही येत नाही. तुमचं दार बंद असतं, होड्याही परतत नाहीत. आता नाही, नी कधीच नाही जाणार मी, ती रागानं ठासून म्हणाली. अम्मा हतबुद्धच झाली. या एवढ्याशा मुलीला इतकं समजायला लागलं. मग अम्मानी विचारलं, ते सकाळीच गेले, जेवले नाहीत? आणि तुला काही दिलं की नाही त्यांनी? हो, 50 रुपये. 50च देऊन देऊन. मैथिलीने आश्चर्याने पाहिलं. फ्रॉक आणला पण तो खूप लहान झाला, ती म्हणाली. मैथिली तो चांगला माणूस नाही. मैथिली नुसती बघत राहिली. चांगला नाही? वाईट कुठे आहेत ते?

श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ता आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. या कादंबरीचा पुढचा भाग उद्या संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकलं कादंबरीचं क्रमशः वाचन. भूमी ही कादंबरी लेखिका आशा बगे, वाचक स्वर होता गौरी लागू यांचा, सादर करते प्रवीण कुलकर्णी. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचं प्रसारण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. संध्याकाळचे 5:30 प्रसारित करत आहोत
2: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: सुरुवातीला ऐकूया शांता शेळके यांनी लिहिलेलं, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: यानंतरचं गीत आहे माणिक वर्मा यांच्या स्वरात. गीतकार मधुकर जोशी, संगीतकार दशरथ पुजारी.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन्स जोरात सुरू.
2: संपर्क 940 598 93 75.
3: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
3: आता ऐकूया अवघाचे संसार या चित्रपटातलं वसंत अवसरे यांचं गीत आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात संगीतकार वसंत पवार.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

0: प्रत्येकीलाच प्रतिमास मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमास मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत संदीप खरे यांचं गीत. संगीतकार सलील कुलकर्णी आणि स्वर आहे सलील कुलकर्णी यांचा.

0: पुन्हा ऐकर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकर मिशन हेल्दी आईज।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण आमचं प्रसारण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर देखील जगात सर्वत्र। संध्याकाळचे 6 वाजतात, ऐकूया पुणे वृत्तांत।
2: विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत आज राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनी यांच्यात एक सामंजस्य करार झाला। या करारामुळे पुण्यात पुढच्या 10 वर्षात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1000 पेक्षा जास्त थेट रोजगारांची निर्मिती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्यासोबत आवश्यक सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली। अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे। आज झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे। त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे। हे केंद्र स्कॉटलंडबाहेरील अग्रेकोचं सर्वात महत्त्वाचं जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र असेल। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जाणार आहे। पुणे जिल्ह्यातील 91 लाखांहून अधिक मतदारांच्या नोंदींची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। मतदार यादी अधिक अचूक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। जिल्ह्यातील 8417 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे 4557 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत असंही टुडी यांनी सांगितलं। जनगणनेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले। यासंदर्भात पिंपरीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। जनगणना ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं सूर्यवंशी म्हणाले। नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे। विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली। मनीषा हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती। हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे। दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली। याआधी पेपरफुटी होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली। वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTAऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली। पुणे मॅनेजमेंट असोसिएशन या संस्थेचा 49वा वर्धापन दिन येत्या बुधवारी साजरा होत आहे। यंदा विकसित भारत या संकल्पनेवर वर्धापन दिन साजरा केला जाणार असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरवही केला जाईल अशी माहिती पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। IMDR स्वरूपवर्धिनी या संस्थांसह प्रशांत बोरा, श्वेता शालिनी, गौरव त्रिपाठी यांना सन्मानित केलं जाणार आहे। पेट्रोलच्या दरात आज 2 रुपये 61

0: पैसे तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात आज पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. अहिल्यानगर कल्याण महामार्गावर डिंगोरे इथं एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 36 अंश तर किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. तसंच दुपारनंतर हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीलाच तुम्हाला ऐकवणार आहे मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, रवी यांनी संगीतबद्ध केलेलं आज और कल या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत.

0: मंडळी, 1963 मध्ये प्रदर्शित झालेला आज और कल हा चित्रपट बाळ एम जोगळेकर यांचे वडील बंधू वसंत जोगळेकर यांनी दिग्दर्शित केला होता आणि बाळ जोगळेकर यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची म्हणजेच कॅमेरामनची भूमिका सांभाळली होती. सुनील दत्त, अशोक कुमार, नंदा आणि तनुजा अशा दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केलं होतं. वसंत जोगळेकर यांनी पु ल देशपांडे यांचं सुंदर मी होणार हे नाटक बघितलं आणि त्यावरून आज और कल या फिल्मची निर्मिती करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली, जी 1963 साली आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज और कल या चित्रपटाबद्दलची अजून एक गंमत तुम्हाला सांगते. या चित्रपटात तनुजाचा हॉर्स रायडिंगचा एक सीन होता. तनुजा घोड्यावर बसून सीन द्यायला तयार होती. कॅमेरे लावले गेले. वसंतरावांनी ऍक्शन असं म्हणताच शूटिंग सुरू झालं. घोडा 20-25 मीटर छान शिस्तीत पळाला. छान चित्रीकरण सुरू होतं. पण अचानक काय झालं कळलंच नाही आणि घोडा उधळला. मातीचा प्रचंड धुराळा उडाला. कोणाला काही दिसेना. क्रू मधली 4-5 माणसं पटकन जीप मध्ये बसली आणि ज्या दिशेला घोडा धावत गेला त्याच्या मागे गेली. घोड्यापाशी गेल्यानंतर त्यांनी अंजारून गुंजारून घोड्याला पकडलं, शांत केलं. तनुजाला सावकाश घोड्यावरून खाली उतरवलं आणि तिला काही झालं नाही हे बघून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. हा सगळा प्रसंग कॅमेरामध्ये शूट झाला होता बरं का. कारण हा जो गोंधळ झाला ना, त्या नादात सगळेजण तनुजाला वाचवायला एकत्र झाले आणि कॅमेरा चालूच राहिला. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं, रवी यांनी संगीतबद्ध केलेलं आज और कल या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: सुरुवातीला ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं बा भ बोरकर यांचं गीत. स्वरसाज पंडित जितेंद्र अभिषेकी.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतोत नाहीत.
2: मग आता ही भीती घालूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
3: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
3: 88 88 56 00 11.
4: यानंतरचं गीत आहे शांता शेळके यांचं. संगीतकार देवदत्त साबळे. स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे जयवंत कुलकर्णी प्रभाकर आणि कैलासनाथ जयस्वाल यांच्या स्वरात, गीतकार ग.ह. पाटील आणि गीत संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर.

0: फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: यानंतर ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, चित्रपट कन्यादान.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरॉलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
0: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं राजा बढे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोते हो, आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत, संगीतकार वसंत प्रभू.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:15 ऐकूया पुढील कार्यक्रम.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99 851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 47वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

44वा श्लोक। याचा अर्थ असा आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकातून कर्मयोग शास्त्र सांगतात। कर्म करण्याविषयीच तुझा अधिकार आहे, कर्माच्या फळाविषयी तुझा केव्हाही अधिकार नाही। कर्माच्या फळाचा हेतू ठेवणारा तू होऊ नकोस, तसं कर्म न करण्याबाबतीतही तू आग्रही राहू नकोस। हाच अर्थ आचार्य विनोबांनी आणखीन सोपा करून आपल्या गीताईमध्ये सांगितलेला आहे। विनोबा म्हणतात, कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी, नको कर्म फळी हेतू अकर्मी वासना नको। प्रस्तुत श्लोकातले चार चरण म्हणजे कर्मयोगाची चतुःसूत्रीच आहे असं लोकमान्य टिळक मानतात। त्यामुळेच कर्मयोग सांगणाऱ्या श्लोकांपैकी हा एक अग्रगण्य श्लोक आहे। लोकमान्य म्हणतात, कर्मयोगाचं सगळं रहस्य या श्लोकात सामावलेलं आहे। तसंच हे चारही चरण एकमेकांच्या अर्थांचे पूरक आहेत। हे कसं ते आपण पाहू। कर्मयोगाची ही चार तत्व वास्तविक अर्जुनम निमित्तीकृत्य म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी सगळ्या मानव जातीला सांगितलेली आहेत। पहिल्या चरणात भगवंत सांगतात, तुझा अधिकार कर्म करण्यापुरताच आहे, ते अधिकार हा कर्मणीयेव। इथे अधिकार याचा अर्थ योग्यता असं पंडित सातवळेकर मानतात। प्रत्येक मनुष्य कर्म करण्याचा अधिकारी म्हणजे कर्म करण्यास योग्य आहे, कारण कर्म हे कोणाला चुकत नाही। प्रत्येक प्राणी मात्राला आपल्या शारीरिक गरजांसाठी कर्म करावंच लागतं। मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी असेल तर साहजिकच त्याची कर्तव्य क्षेत्रही तेवढीच मोठी। शिवाय कर्मांचे प्रकारही अनेक, काही नैमित्तिक म्हणजे काही विशिष्ट प्रसंगी करायची कामं, तर काही काम्य कर्म म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी केली जाणारी कामं। मात्र इथे ज्या कर्माचा उल्लेख भगवंत करतात ते कर्म म्हणजे कर्तव्य कर्म। जी कामं प्रत्येक माणसाने केलीच पाहिजेत त्या कामांना अन्य पर्याय असत नाहीत। म्हणूनच श्रीकृष्ण तिथे एव या निश्चयार्थी अव्ययाची योजना करतात।

करणारच, पण त्या कर्माच्या फळाचा तू अधिकारी नाहीस असं श्रीकृष्ण दुसऱ्या चरणात सांगतात. कर्म करण्यापुरताच मनुष्याचा अधिकार आहे, त्या कामाचा मोबदला म्हणजे फळ मला मिळालंच पाहिजे याबाबत आग्रही नसावं हे कर्मयोगाचं दुसरं तत्व आहे. यातूनच तिसरं तत्व तिसऱ्या चरणात श्रीकृष्ण सांगतात, फळाची इच्छा मनात बाळगून कर्म करू नकोस. कोणतंही कर्तव्य कर्म करत असता त्याचं फळ आपल्याला मिळेल म्हणून कर्म करायचं नाही, तर निष्काम वृत्तींनी कर्म करत राहावं. कारण कर्म करणं तर चुकणार नाहीच, शिवाय त्या कर्माच्या फळावर आपली मालकीही नाही, मग फळाची अपेक्षा कशी करायची. आता याची आणखीन एक बाजू आहे, तिकडे अर्जुनाचं आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांचंच लक्ष श्रीकृष्ण वळवतात. कर्माचं फळ जर आपल्याला मिळणारच नसेल तर उगाचच कर्म कशाला करायचं, असा विचार मनात येणं साहजिक आहे. यासाठीच या श्लोकाच्या चौथ्या चरणात श्रीकृष्ण जणू बजावतात, फळाची इच्छा सोडायची म्हणजे कर्म सोडायची नाही, फलाशा सोडणं म्हणजे कर्माचाही त्याग करणं नव्हे. असे हे एकमेकात गुंतलेले कर्मयोगाचे चार पदर या श्लोकात अर्जुनाला स्पष्टपणे सांगून श्रीकृष्णांनी कर्मयोग रहस्यच विशद केलेलं आहे. हाच निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोगाच्या आचरणाने चित्तशुद्धी प्राप्त होते, म्हणूनच निष्काम कर्मानुष्ठान हीच मोक्षप्राप्तीची पहिली साधन आहे असं रमण महर्षी सांगतात. स्वामी स्वरूपानंद सरस्वतीही चित्तस्य शुद्धये कर्म म्हणजे चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म करावं असं मानतात. ते म्हणतात, ऐहिक आणि पारलौकिक फळ मिळवणं यासाठी कर्म करणं योग्य नाही, तर हे काम करणं आपलं कर्तव्य आहे असं मानून कोणतंही काम केलं तर त्यामुळे आपलं चित्त शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध असेल तर काम करण्यात कौशल्यही प्राप्त होतं. धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर ऐन युद्धाच्या वेळी धर्म्य असणारं आपलं कर्तव्य कर्म म्हणजेच युद्ध करायचं सोडून अर्जुन युद्धामुळे होणाऱ्या संहाराचा, स्वजन हत्या, पातक इत्यादी परिणामांचा विचार करून आपलं कर्तव्य कर्म टाळू पाहत होता. गुरुजनांच्या तसंच स्वजनांच्या हत्येच्या पातकाच्या विचाराने तो चिंतित बनला. असं रक्तरंजित राज्य प्राप्त करून आपण कसे सुखी होणार हा प्रश्न त्याला संत्रस्त करत होता. यापेक्षा भैक्ष वृत्ती स्वीकारणं बरं असं वाटून त्यांनी न योत्स्ये असं श्रीकृष्णाला सांगितलं. अर्जुनाची ही स्वजन मोहानी किम कर्तव्य मूढ झालेली अवस्था पाहून श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या स्थितीची नेमकी मेख जाणून प्रथम त्याला आत्मा आणि शरीर यातला फरक दाखवून दिला. आत्मा हा कधीही मारला जात नाही किंवा तो कोणाला मारतही नाही. आत्मा ज्यामध्ये निवास करतो तो देह मात्र नश्वरच असतो, त्यामुळे शोक करण्याचं कारणच नाही असा सांख्य योग श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगून मी भीष्म द्रोणांना कसं मारू या प्रश्नाचं उत्तर दिलं. तू मारणाराही नाहीस आणि ते नाश पावणारेही नाहीत. कर्मफलाबाबतच्या अर्जुनाच्या मनातल्या शंकेला श्रीकृष्णांनी या श्लोकांनी उत्तर दिलेलं आहे. कर्मयोगाची तत्व सांगणारा हा श्लोक म्हणजे बुद्धियोग आहे असं श्रीकृष्ण सांगतात. फळाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्य बुद्धीनी निसंग वृत्तींनी आपल्याला प्राप्त झालेलं कर्म केलं तर ते आपला वैयक्तिक कल्याणाचा मार्ग खुला करतच, पण समाजहिताचा मानवी कल्याणाचा उदात्त विचारही समाजासमोर उभा करतं. कारण समाजात लोक मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे अर्जुनांनी जर आता राजधर्म पाळला नाही तर समाजापुढे कोणता आदर्श राहणार. भविष्यात समाजाने जर मोहग्रस्त बनून कर्तव्याकडे पाठ फिरवली तर समाजाची फार मोठी हानीच आहे. या विचारानेच श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोगाचं आचरण करायला सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली कर्मयोगाच्या या महत्वपूर्ण श्लोकाचं विवरण करताना सांगतात, म्हणवनी आई के पार्था याची परी पाहता तुझ उचित हो या आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले जेन सांडी जे तुवा आपुले विहित कर्म परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी. हे पार्था तू स्वकर्म करणंच योग्य आहे, विहित कर्म कधीही सोडता कामा नये, त्याचं आचरण करत असताना मात्र फळाची अपेक्षा करू नये. तसंच वाईट कर्मांचा संग न करता हेतू रहित सत्क्रिया करणं योग्य. आजच्या संदर्भात हा श्लोक सर्वांनाच उपयुक्त आहे. आज सगळेच जण काम करण्यापूर्वी त्यांच्या परिणामांचा किंवा फळांचा जास्त विचार करतात, त्यांना अपेक्षित असं फळ मिळणार नसेल
म्हणजे

कामाचा मोबदला परतावा मिळणार नसेल तर काम करतच नाहीत किंवा मोजकच काम करतात. बऱ्याचदा कामावर लक्ष केंद्रित करत नाहीत, त्यामुळे कामावरही त्याचा परिणाम होतो आणि त्या कामाद्वारे फायदाही होत नाही. कर्म हे वर्तमान आहे आणि त्याचं फळ हा भविष्यकाळ आहे. भविष्याचा विचार न करता वर्तमानावर म्हणजे कर्म करण्यावर मन केंद्रित केलं तर हाती घेतलेलं काम उत्तम प्रकारे पार पडेल आणि त्यामुळे समाधान लाभेल, चित्तवृत्ती प्रसन्न होईल. यामुळे चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम अशी अनुभूतीही खचितच प्राप्त होईल. हा श्लोक जागतिक तत्वज्ञानाचा आणि व्यवस्थापन शास्त्राचा महामंत्र म्हणायला हवा. आजच्या जगात काम सुरू करण्यापूर्वीच यश अपयश नफा तोटा यांची गणितं मांडली जातात. त्यामुळेच या प्रश्नांच्या गर्तेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होतच नाही. आपल्या कामाचं फळ निकाल आपल्या नियंत्रणात नसतो, आपण फक्त ते काम हातात घ्यायचं असतं. काम करताना जो आनंद मिळतो तो आत्मिक आनंद घेत राहायचा असतो. आपण या आनंदापासून लांब जातो आहोत म्हणून फळाच्या अपेक्षेपायी तणाव चिंता अस्वस्थता आपल्या वाट्याला येते आहे. जेव्हा या चिंतेचं दडपण मनावरून काढून टाकू त्याचवेळी आपल्या हातून होणारं काम परिपूर्ण होईल आणि त्याचा आनंद यशस्वीतेच्या गणितांच्या पलीकडचा असेल.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 47वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता पुणे विविध भारती 101 FM वरून। संध्याकाळचे 7 वाजतात। आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया कार्यक्रम जयमाला।

0: शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
1: थी धन्य वो उनकी जवानी जो

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्र

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमो सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचं प्रसारण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरही जगात सर्वत्र. रात्रीचे 11 वाजलेत, प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: आज लक्ष्मीकांत प्यारेलाल या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा स्मृतिदिन. तेव्हा आज लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीने संगीतबद्ध केलेल्या गीतांचा आस्वाद घेऊया. सुरुवातीला ऐकणार आहोत शागिर्द या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार अर्थातच लक्ष्मीकांत प्यारेलाल.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित ठेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: आता ऐकूया पारसमणी या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर आणि कमल बरोट यांच्या स्वरात, गीतकार असद भोपाली, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडकेसरा बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: यानंतरचं गीत आहे आनंद बक्षी यांचं, मिस्टर एक्स इन बॉम्बे या चित्रपटातलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, स्वर आहे किशोर कुमार यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला की फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: आता ऐकू साहिर लुधियानवी यांचं गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट इज्जत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
3: यानंतरचं गीत आहे सरगम या चित्रपटातलं. स्वर आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: आता ऐकूया आ मिलो सजना या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:31 होत आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी अदिती चितळे आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM Band 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 जय हिंद.